नमस्कार श्रोते हो, सुप्रभात। प्रसार भारतीच्या वेब्स ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन एआयआर ऍप सहित 558 किलोहर्ट्झवर ही आहे आकाशवाणी मुंबईची अस्मिता वाहिनी। श्रोते हो, आज आहे रविवार, भारतीय सौर दिनांक 24 ज्येष्ठ शके 1948 अर्थात 14 जून 2026। पहाटेचे 5 वाजून

55 मिनिट आणि 31 सेकंद होत आहेत. अस्मिता वाहिनीच्या आजच्या पहिल्या सभेच्या प्रसारणाला सुरुवात होत आहे. अस्मिता वाहिनीच्या या प्रसारणात आमच्या सर्व श्रोत्यांचं मनपूर्वक स्वागत. या प्रातकालीन प्रसारणाचा आरंभ उस्ताद बिस्मिल्ला खान यांच्या शहनाईच्या मंगलध्वनीने होत आहे.

श्रोते हो, आपण ऐकत होतात सुरेश वाडकर आणि सहकारी यांच्या स्वरात संत ज्ञानेश्वर महाराजांची रचना. यानंतर ऐकूया दशरथ पुजारी यांनी गायलेलं आणि स्वरबद्ध केलेलं संत नामदेव महाराजांची हा अभंग.

आकाशवाणी गायक वृंदांच्या स्वरात या गीताबरोबरच मंगल प्रभात हा भक्तिगीतांचा कार्यक्रम संपला. प्रसार भारतीच्या वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ॲप सहित 558 किलोहर्ट्सवर आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. सकाळचे 6:30 होत आहेत. ऐकूया पुढील कार्यक्रम.

आता तुम्ही म्हणाल ग्रह ताऱ्यांचा शोध, युनिव्हर्स म्हणजे ब्रह्मांडाचा शोध, किंवा औद्योगिक क्रांतीच्या काळात लागलेले अनेक शोध, पण या सगळ्यांच्याही अगोदर शब्द. शब्द हा माणसाने लावलेला सगळ्यात मोठा शोध आहे. कवी केशवसुतांनी तर म्हटलंय, परी एक एक तो शब्द नवा तू शिकशी, शक्ती तयाची उलथील सर्व जगाशी. अहो समर्थ रामदासांनी सुद्धा म्हटलंय, आदि वंदू कवीश्वर जे शब्द सृष्टीचे ईश्वर. म्हणजे या साऱ्या जगाला शब्दांनी ईश्वरता म्हणजे ऐश्वर दिलेलं आहे, त्या कवीचं महात्म्य मानून त्याला आधिवंदन केलंय. आणि या शब्दांनी समृद्ध झालेली आपली भाषा, माणसाला जे जाणवतं अनुभवतं आणि दुसऱ्याला सांगावंसं वाटतं ते कळवण्याची शक्ती म्हणजेच भाषा. व्यक्ती म्हणून जगत असताना ज्या समाजाचा आपण भाग आहोत त्या समाजाशी जोडणारा दुवा म्हणजेच भाषा. शब्दांच्या माध्यमातूनच पिढ्यानपिढ्या ज्ञान, इतिहास आणि आपली संस्कृती जतन केली जाते, पुढे नेली जाते. शब्द आपल्याला सुख, दुःख, प्रेम आणि राग यासारख्या भावना इतरांपर्यंत पोहोचवण्यास मदत करतात. शब्द हे दुधारी तलवारीसारखे असतात. एक चांगला शब्द निराश व्यक्तीला उमेद देऊ शकतो, तर एक चुकीचा शब्द एखाद्या व्यक्तीला नाउमेदही करू शकतो. संत तुकाराम महाराजांनी शब्दाचं महत्व सांगताना म्हटलंय, आम्हा घरी धन शब्दांचीच रत्ने, शब्दांचीच शस्त्रे यत्न करू. अर्थात शब्द हेच खरे आपले धन आहेत आणि शस्त्र आहेत. शब्दांनी केलेला घाव शस्त्रापेक्षाही खोलवर लागतो आणि तो कधीही भरून येत नाही. त्यामुळे नेहमी विचारपूर्वक आणि मोजकच बोलावं. कवयित्री शांता शेळके यांना तर स्वतःच्या अस्तित्वाची जाणीवच याच्यातून होते. त्या म्हणतात, शब्दात चित्रे रेखिली, शब्दात शिल्पे कोरली, शब्दांमध्ये पिकुनी पुरे फळ, हे आता आले रसा, माझ्या असण्याची शब्द मला देती ग्वाही, शब्दाहून वेगळी मी नाही, मी नाही, मी नाही.

श्रोते हो, आपण ऐकत होतात कार्यक्रम जगूया आनंदी, आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून. सकाळचे 6:35 होत आहेत. जाणून घेऊया अस्मिता वाहिनीच्या आजच्या कार्यक्रमांविषयी आणि त्यानंतर हवामान वृत्त आणि हवामानाचा अंदाज. आधी रूपरेषा, यानंतर कृषीवाणी कार्यक्रम सकाळी 6:40 आणि पुन्हा दुपारी 2:00. विषय, शेडनेट हाऊसमधील ठिबक सिंचन प्रणाली. आरोग्यम धनसंपदा सकाळी 6:45 आणि पुन्हा दुपारी 2:05. विषय, अंडाशयातील गाठी. सहभाग तज्ज्ञ डॉक्टर अप्पाराव शेळके. ही परभणी आकाशवाणी केंद्राची निर्मिती आहे. परिसर सकाळी 6:50 आणि पुन्हा दुपारी 2:10. यात पावसाळा आणि जैवविविधता या विषयावर लेखन आणि

अजून 50 मिनिटांनी श्रोत्यांच्या मनपसंत गीतांचा कार्यक्रम आपली आवड सकाळी 11:05, वनिता मंडळ दुपारी 12 यात बालिका आणि महिला सुरक्षा विषयक कायदे आणि त्यांची अंमलबजावणी याविषयी ॲडव्होकेट भक्ती दोंडोपंत कुलकर्णी यांच्या मुलाखतीचा भाग पहिला आणि त्यानंतर महिलांचे आजार आणि योग याविषयी आयुर्वेद तज्ज्ञ आणि योग शिक्षिका डॉक्टर मंजुषा चौधरी यांच्या मुलाखतीचा भाग पहिला. ही परभणी आकाशवाणी केंद्राची निर्मिती आहे. नाशिक जिल्ह्याचं वार्तापत्र दुपारी 1:40. सायंकाळी 5:30 युववाणी कार्यक्रमात भरतनाट्यम शिक्षिका आणि अभिनय क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या ऐश्वर्या डावरे या युवा मैत्रिणीची मुलाखत ही परभणी आकाशवाणी केंद्राची निर्मिती आहे. सायंकाळी 6:30 ICI महिला T20 क्रिकेट वर्ल्ड कप 2026 अंतर्गत इंग्लंड इथे भारत आणि पाकिस्तान संघादरम्यान खेळल्या जाणाऱ्या T20 क्रिकेट सामन्याचं प्रत्यक्ष वर्णन सामना संपेपर्यंत आकाशवाणी दिल्ली केंद्रावरून सहक्षेपित करण्यात येईल. ते रेडिओ सेट DTH आणि DRM आपण ऐकू शकाल. त्यामुळे उर्वरित सर्व कार्यक्रम न्यूज ऑन AIR या लाईव्ह मोबाईल ॲपवर आपण ऐकू शकाल. सायंकाळी 6:30 गंमत जंमत यात नमस्कार दोस्तांनो सूत्रबद्ध निवेदनासह गीतांचा कार्यक्रम ही पुणे आकाशवाणी केंद्राची निर्मिती आहे. वृत्तविशेष संध्याकाळी 7:15 माझं आवर माझं शिवार संध्याकाळी 7:30 यात कीर्तन रक्तदान नव्हे जीवनदान कीर्तनकार प्रतिभा देवधर लोकसंगीत रात्री 8:15 हिंदी सुगम संगीत रात्री 8:30 स्पॉटलाईट रात्री 9:15 रात्री 9:30 नॅशनल प्रोग्राम ऑफ फीचर आणि रात्री 10:00 अखिल भारतीय संगीताचा रविवासरीय कार्यक्रमात कलाकार जे श्रीरामम यांचं कर्नाटक शैलीतील गायन हे तीनही कार्यक्रम दिल्ली केंद्रावरून सहक्षेपित केले जातील. आजचे नादब्रह्म शास्त्रीय संगीताचे कार्यक्रम तुलिका घोष यांचं गायन सकाळी 10:30 राग जौनपुरी सत्व श्रीनाथ यांचं बासरीवादन राग गवळा वराली आणि मध्यावती दुपारी 2:30 आणि सायंकाळी 5:02 सिद्धी कृष्णमूर्ती यांचं कर्नाटक शैलीतील गायन राग मालवश्री पूर्व कल्याणी आणि हमीर कल्याणी. हे होते अस्मिता वाहिनीचे आजचे काही ठळक कार्यक्रम. आता जाणून घेऊया हवामान वृत्त आणि हवामानाचा अंदाज. सुरुवातीला हवामान वृत्त. कुलाबा वेधशाळेकडून प्राप्त नोंदीनुसार मुंबई शहर आणि उपनगरात काल आकाश अंशतः ढगाळ होतं. कमाल तापमान कुलाबा येथे 36 अंश सेल्सिअस आणि सांताक्रूज येथे 35 अंश सेल्सिअस तर किमान तापमान कुलाबा येथे 30 कुलाबा आणि सांताक्रूज येथे दोन्ही ठिकाणी 30 सेल्सिअस असं नोंदवण्यात आलं. सापेक्ष आर्द्रता सांताक्रूज येथे 79% अशी नोंदवण्यात आली. हे होतं हवामान वृत्त. आता हवामानाचा अंदाज. येत्या 24 तासात मुंबई शहर आणि उपनगरात आकाश अंशतः ढगाळ असेल. कमाल तापमान 35 अंश सेल्सिअस आणि किमान 29 अंश सेल्सिअसच्या आसपास राहील असा वेधशाळेचा अंदाज आहे. हा होता हवामानाचा अंदाज. मच्छीमार बांधवांसाठी सूचना. ताशी 45 ते 55 किलोमीटर वेगाने वारे वाहतील आणि हा वेग ताशी 65 किलोमीटरपर्यंत जाण्याची शक्यता वेधशाळेने वर्तवली आहे. तेव्हा मच्छीमार बांधवांनी मच्छीमारीसाठी समुद्रात जाऊ नये असा इशारा वेधशाळेने दिला आहे.

0: 6:40 होत आहेत. ऐकूया कृषीवाणी कार्यक्रम. पण तत्पूर्वी ठाणे, रायगड आणि पालघर जिल्ह्यात येत्या 24 तासात काही भागात ढगांच्या गडगडाटासह पाऊस पडण्याची शक्यता आहे. हा होता शेतकऱ्यांसाठी हवामानाचा अंदाज. आता ऐकूया पुढील कार्यक्रम, शेडनेट हाऊसमधील ठिबक सिंचन प्रणाली.
1: नमस्कार शेतकरी बंधू भगिनींनो, शेडनेट हाऊसमध्ये पिकांचं दर्जेदार आणि भरपूर उत्पादन घेण्यासाठी ठिबक सिंचन प्रणाली अत्यंत महत्वाची असते. या संपूर्ण सिंचन प्रणालीचा सर्वात मुख्य आणि महत्वाचा भाग म्हणजे कंट्रोल हेड प्रणाली. शेडनेट हाऊसमध्ये ठिबक सिंचनाची कंट्रोल हेड प्रणाली संपूर्ण पाणीपुरवठा आणि खत व्यवस्थापन नियंत्रित करणारी मुख्य यंत्रणा आहे. ही प्रणाली पाण्याचा दाब, स्वच्छता आणि खत मिश्रण व्यवस्थित ठेवते. ठिबक प्रणालीमध्ये पाण्याचा स्रोत ते पाईपलाईन यामधील फिल्टर, वॉल्व, प्रेशर कंट्रोल आणि फर्टिकेशन युनिटचा संच म्हणजे कंट्रोल हेड. यामध्ये मुख्य घटक म्हणजे पंप. हा ठिबक सिंचन प्रणालीचा उगमस्थान आहे. विहीर, कूपनलिका किंवा शेततळ्यामधून पाणी उपसून ते योग्य दाबानं शेडनेट हाऊसच्या कंट्रोल हेड आणि लॅटर

0: पाईप्सपर्यंत पोहोचवण्याचं मुख्य काम पंप करतो. शेडनेट हाऊसमध्ये पिकांच्या अचूक सिंचनासाठी योग्य क्षमतेचा आणि योग्य प्रकारचा पंप निवडणं अत्यंत महत्वाचं असतं. शेडनेटमधील ठिबकच्या ड्रिपर्सची छिद्र अत्यंत बारीक असतात, ती बंद होऊ नयेत म्हणून योग्य फिल्टर निवडणं गरजेचं आहे. यामध्ये दोन प्रकार प्रामुख्यानं वापरतात, सँड किंवा हायड्रोसायक्लोन फिल्टर. पाण्याचा स्रोत विहीर किंवा शेततळं असेल किंवा पाण्यातील वाळू कचरा आणि शेवाळ काढण्यासाठी याचा प्राथमिक फिल्टर म्हणून वापर करता येतो. डिस्क किंवा स्क्रीन फिल्टर हा दुय्यम फिल्टर आहे. मुख्य फिल्टरमधून आलेले अतिसूक्ष्म कण गाळण्याचं काम हा करतो. शेडनेटसाठी किमान 120 मेश क्षमतेचा डिस्क फिल्टर उत्तम मानला जातो. प्रेशर गेज, याचं कार्य पाईपलाईनमधील पाण्याचा दाब मोजणं हे आहे. आणि याचं जे महत्व आहे याच्यामध्ये कंट्रोल हेडवर साधारणपणे 2 प्रेशर गेज बसवले जातात, एक फिल्टरच्या आधी आणि दुसरा फिल्टरच्या नंतर. दोन्ही गेजमधील दाबातील फरक पाहून फिल्टर स्वच्छ करण्याची वेळ आली आहे की नाही हे समजतं. कंट्रोल वॉल्व हा ठिबक सिंचन प्रणालीचा एक अत्यंत महत्वाचा घटक आहे. जसं आपल्या शरीरात रक्ताचा प्रवाह नियंत्रित करण्यासाठी झडपा असतात, तसंच सिंचन पद्धतीत पाण्याचा प्रवाह सुरू करणं, बंद करणं किंवा त्याचा वेग आणि दाब नियंत्रित करण्याचं काम कंट्रोल वॉल्व करतो. कंट्रोल वॉल्व पाण्याचा प्रवाह सुरू किंवा बंद आणि नियंत्रित करतो. एअर रिलीज वॉल्व, याचं कार्य पाईपलाईन सुरू होताना त्यातील हवा बाहेर काढणं आणि सिस्टीम बंद होताना व्हॅक्युम तयार होऊ न देणं. याचं महत्व असं आहे, पाईपमधील हवेमुळे पाण्याचा प्रवाह विस्कळीत होतो किंवा पाईप फुटू शकतात. हा वॉल्व हवेचं संतुलन राखतो. फर्टिगेशन युनिटचं कार्य म्हणजे पिकांना पाण्यातून विरघळणारी खतं आणि कीडनाशकं थेट मुळांपर्यंत पोहोचवणं. व्हेंचुरी यंत्रणा प्रेशरच्या तत्वावर काम करते, त्यामुळे खतांचा अपव्यय टळतो आणि पिकांना समप्रमाणात अन्नद्रव्य मिळतात. आधुनिक शेडनेटमध्ये ऑटोमेशनसाठी फर्टिगेशन यंत्रणा देखील या युनिटला जोडली जाते, हे याचं महत्व आहे. बायपास असेंब्ली, याचं कार्य म्हणजे मुख्य पाईपलाईनमधील पाण्याचा जास्तीचा दाब नियंत्रित करणं. जर पाण्याचा दाब शेडनेटमधील उपलाईन किंवा लॅटरलच्या क्षमतेपेक्षा जास्त असेल तर बायपासद्वारे जास्तीचं पाणी पुन्हा विहिरीत किंवा स्त्रोताकडे वळवलं जातं, यामुळे सिस्टीम फुटण्याचा धोका टळतो, हे याचं महत्व आहे. सिमेंट कट्टा हा शेडनेट हाऊसच्या कंट्रोल हेड प्रणाली आणि पंप व्यवस्थेमध्ये अत्यंत पायाभूत आणि महत्वाचा भाग आहे. कंट्रोल हेडचं वजन, पाण्याचा प्रचंड दाब आणि पंपाच्या कंपनामुळे संपूर्ण सिस्टीम हलून पाईपलाईन फुटू नये म्हणून मजबूत सिमेंट कट्टा तयार केला जातो. कंट्रोल हेड प्रणालीचे काही फायदे आहेत, त्यामध्ये दर्जेदार ड्रिपर्सचं संरक्षण, म्हणजेच दर्जेदार गाळणीमुळे लॅटरल आणि डिपर्समध्ये कचरा अडकत नाही, ज्यामुळे त्यांची कार्यक्षमता आणि आयुष्य वाढतं. संपूर्ण शेडनेटमध्ये प्रत्येक रोपाला एकाच दाबानं समान प्रमाणात पाणी आणि अन्नद्रव्य मिळतात. खतं देण्यासाठी वेगळी मजुरी लागत नाही. कंट्रोल हेडवरूनच संपूर्ण व्यवस्थापन होतं. पिकांच्या गरजेनुसार पाण्याचं प्रेशर कमी जास्त करणं सोपं जातं. संपूर्ण सिस्टीम नियंत्रित आणि सुरक्षित राहते.
1: कृषीवाणी कार्यक्रमात आपण ऐकत होता शेडनेट हाऊसमधील ठिबक सिंचन प्रणाली याविषयी माहिती. या कार्यक्रमाचे सादरकर्ते रोशन जाधव. ऐकूया पुढील कार्यक्रम आरोग्यम धनसंपदा.
2: श्रोतहो नमस्कार. आजच्या आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमामध्ये मी सुमेधा कुलकर्णी सर्व श्रोतांचं सहर्ष स्वागत करत आहे. श्रोतहो, आजच्या आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमा अंतर्गत आपण अंडाशयातील गाठी याविषयी स्त्रीरोग तज्ज्ञ डॉक्टर अप्पाराव शेळके यांनी दिलेली माहिती ऐकणार आहोत.
3: श्रोतहो नमस्कार. आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात आज आपण अंडाशयातील गाठी किंवा पिशवी याबद्दल आपण विचार करू. अनेक महिलांना भेडसावणारी ही एक स्त्रीरोग समस्या आहे. सहसा निरुपद्रवी आणि वेदनारहित असलेल्या द्रवाने भरलेल्या या गाठी, ज्यांना आपण अंडाशयातील पिशवी पण म्हणू शकतो, या अंडाशयातील पृष्ठभागावर किंवा अंडाशयाच्या आतमध्ये आढळून येतात. या अंडाशयातील गाठींचे सहसा आपण 2 भाग करतो, म्हणजे साध्या गाठी किंवा साध्या सिस्ट आणि कॅन्सर नसलेले ट्युमरच्या गाठी. अंडाशयाचे सिस्टचे जे प्रकार आहेत त्याच्यामध्ये सामान्य प्रकारामधले जे सिस्ट आहेत त्याच्यामध्ये फंक्शनल सिस्ट ज्याला म्हणतो आपण, तर ही जी फंक्शनल सिस्ट आहे किंवा साधी सिस्ट आहे, तर ही सामान्य प्रकारची सिस्ट आहे जी सहसा ओव्हुलेशन सायकलशी निगडीत असते. असे सिस्ट सामान्यतः कोणत्याही उपचाराशिवाय साधारण 2 ते 3 मासिक पाळीनंतर आपोआप नाहीसे होतात. या फंक्शनल सिस्टचे 2 प्रकार असतात. एकाला म्हणतात फॉलिक्युलर सिस्ट, तर या सिस्टमध्ये प्रजननक्षम वयोमधील महिलांना या सिस्ट होतात. एखादे फॉलिकल अपेक्षेप्रमाणे अंडे सोडत नाही आणि त्याऐवजी ते मोठे होऊन त्यामध्ये द्रव भरतो. या गाठी सहसा वेदनारहित असतात आणि आपोआप बऱ्या होत असल्याने सहसा उपचाराची गरज भासत नाही. त्यांचा आकार सामान्यपणे 2 ते 5 सेंटीमीटर एवढा असतो. दुसरी सिस्ट म्हणजे कॉर्पस ल्युटियम सिस्ट. ही पण एक साधी सिस्ट आहे, ती पण ओव्हुलेशनशी संबंधित आहे. एकदा एखाद्या फॉलिकलमधून अंडे बाहेर आल्यानंतर त्या फॉलिकलचे रूपांतर कॉर्पस ल्युटियम नावाच्या पेशीच्या समूहात होते, ज्याचं मुख्य कार्य जे असतं ते प्रोजेस्ट्रॉन हे नावाचं हार्मोन तयार करणं याच्याशी असतं. तथापि कधीकधी या पेशी समूहामध्ये वाजवीपेक्षा जास्त द्रव भरू शकतो आणि परिणामी मोठा होऊन त्याची सिस्ट बनू शकतो. हे सिस्ट सहसा सौम्य असतात आणि गर्भधारणेमध्येही याची कोणतीही समस्या किंवा अडचण निर्माण होत नाही. त्याच्यानंतर दुसरा जो गट आहे सिस्टचा, त्याच्यामध्ये मासिक पाळी व्यतिरिक्त अंडाशयातील सिस्ट. हे जे वरील सिस्ट आपण जे पाहिले आता ते ओव्हुलेशनच्या प्रक्रियेशी संबंधित होते, परंतु कधीकधी मासिक पाळीशी संबंधित नसलेल्या विविध कारणामुळे इतर प्रकारच्या अंडाशय सिस्ट सुद्धा होऊ शकतात. त्यात प्रामुख्याने एंडोमेट्रियोसिस सिस्ट किंवा एंडोमेट्रियोमा ज्याला म्हणतो, किंवा त्याच चॉकलेट सिस्ट ऑफ ओव्हरी, याच्यामध्ये अंडाशयातील ही जी गाठ असते ती सामान्यतः एंडोमेट्रोसिस नावाचा जो आजार महिलांना असतो त्या महिलांमध्ये ही गाठ आढळते. कारण त्याच्यामध्ये गर्भाशयाच्या आतील जे अस्तर असतं तेच पेशी त्या अंडाशयामध्ये असतात. त्याच्यामुळे ज्यावेळेस मासिक पाळी येते तर त्यावेळेस त्याच्यामध्ये सुद्धा रक्तस्राव होतो. तो रक्तस्राव हा शरीरामध्ये शोषला जातो खरं म्हटलं तर, पण त्याच्यानंतर जो भाग शिल्लक राहतो तो एका चॉकलेट रंगासारखा तो दिसतो आणि त्याच्यामुळे त्याला चॉकलेट सिस्ट म्हणतात. त्यानंतर दुसरी जी सिस्ट आहे ती डर्मॉइड सिस्ट किंवा त्याला डर्मॉइड टिराटोमा असं म्हणतात. हा सहसा कर्करोग नसलेला डर्मॉइड सिस्ट असतो. ती एक प्रकारची छोटीशी गाठ असते किंवा मोठीही गाठ ती होऊ शकते, ज्याच्यामध्ये त्वचा, दात, केस इत्यादी उती असतात. त्यानंतर ट्यूमर असलेली गाठ म्हणजे सिस्ट अडिनोमा. ही अंडाशयाची एक सौम्य गाठ आहे जी अंडाशयाच्या पृष्ठभागावर तयार होते. ही गाठ मोठी होऊ शकते. तिच्यामध्ये पातळ पाण्यासारखा किंवा घट्ट व बुळबुळीत असा द्रव भरलेला असू शकतो. आणि चौथा प्रकार म्हणजे कॅन्सरच्या सिस्ट, अंडाशयाचा कर्करोग सिस्ट. असा प्रकारे आपण वरील अंडाशयाच्या गाठींचं आपण वर्गीकरण करू शकतो.
2: श्रोतो, आताच आपण आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमा अंतर्गत अंडाशयातील गाठी याविषयी स्त्रीरोग तज्ज्ञ डॉक्टर अप्पाराव शेळके यांनी दिलेली माहिती ऐकली. आजच्या आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते सदानंद कांबळी आणि ही आकाशवाणी परभणी केंद्राची निर्मिती होती. वेळ झालेली आहे श्रोतेहो आता कार्यक्रमामधून आपण सर्वांचा निरोप घेण्याची. पुन्हा भेटूया अशाच माहितीपूर्ण उपयुक्त कार्यक्रमांसह. तोपर्यंत नमस्कार.

0: नमस्कार श्रोते हो, परिसर ऐकणाऱ्या सर्व श्रोत्यांचं मी सिमंतिनी कुंडीकर आजच्या कार्यक्रमात सहर्ष स्वागत करते आहे. श्रोते हो, आज आपण पावसाळा आणि जैवविविधता याविषयी उपयुक्त माहिती ऐकणार आहोत. लेखन आणि निवेदन आहे प्राध्यापक बापूराव आंधळे यांचं. ऐकूयात ही उपयुक्त माहिती. ही आकाशवाणी परभणी केंद्राची निर्मिती आहे.
1: नमस्कार श्रोते हो, पर्यावरणाच्या समतोलासाठी आणि मानवी अस्तित्वासाठी जैवविविधता अतिशय महत्वाची आहे. आज झपाट्याने होणाऱ्या पर्यावरणीय बदलामुळे जैवविविधता धोक्यात आली आहे. एका अभ्यासाच्या अंदाजानुसार पृथ्वी तलावर असलेल्या एकूण सजीवांपैकी 1% सजीव लुप्त झाले आहेत. पृथ्वीच्या उत्पत्तीपासून आजपर्यंत अनेक वेळा जैवविविधतेचा नाश झाला आहे. 6.5 कोटी वर्षापूर्वी झालेल्या क्रिटोशियस टर्शरी विनाशाच्या काळात डायनासोर हे महाकाय प्राणी नष्ट झाले. हा अलीकडील काळातील जैवविविधतेचा सर्वात मोठा विनाश आहे. येणाऱ्या काळात अशा प्रकारे जैवविविधता लुप्त होऊ नये म्हणून संयुक्त राष्ट्राने सन 2011 ते 2020 हे दशक जैवविविधता संरक्षक दशक म्हणून साजरे केले. पर्यावरणातील मानवी हस्तक्षेपामुळे जैवविविधता धोक्यात आली आहे. मग आपल्या मनामध्ये हा प्रश्न निर्माण झाला असेल की जैवविविधता म्हणजे काय. तर जैवविविधतेची साधी आणि सोपी व्याख्या सांगायची झाली तर जैवविविधता म्हणजे जनुकांची विविधता होय, किंवा पर्यावरणीय परिसंस्थेमधील विविधता होय. जनुकीय, जातीय आणि परिसंस्थीय विविधता म्हणजे जैवविविधता होय. अशा या जैवविविधतेला सर्वात अधिक पोषक ऋतू कोणता असेल तर तो पावसाळा आहे. पावसाळा आणि जैवविविधता यांचे अतूट नाते आहे. पावसाच्या आगमनामुळे सर्व वनस्पती, प्राणी आणि कीटक यांच्या पुनरुत्पादनास सुरुवात होते. पावसाळ्यात अनेक अल्पायुषी वनस्पती, वेली, गवत मोठ्या प्रमाणात उगवतात. त्यांच्यावर उपजीविका भागवणारे जलचर, वनचर आणि उभयचर प्राणी यांची पैदास होते. या सर्व परिसंस्थेतील परिवर्तनास पावसाळा हा ऋतू कारणीभूत ठरतो. त्यामुळे जैवविविधतेची ही अन्न साखळी सुरळीत होऊन निसर्गाचा समतोल राखला जातो. न मोजता येणाऱ्या संख्येने या प्रजाती आपणाला दिसतात. म्हणून असे म्हणता येईल की पावसाळा केवळ ढग व सरींचा ऋतू नाही तर तो निसर्गाच्या पुनरुज्जन्माचा सोहळा आहे. पावसाच्या एक एक थेंबाबरोबर जमिनीमध्ये दडलेले असंख्य जीव पुन्हा एकदा सजीव होतात. पाऊस पडला की वेगवेगळ्या रंगी बेरंगी कीटकांना आपला उत्सव करायची संधी मिळते. ते एकमेकांना पूरक राहून नैसर्गिक जैवविविधता कायम राखतात. जसे सूक्ष्म जीव जंतूमुळे जैवविविधता टिकण्यास मदत होते, विविध प्रकारच्या वनस्पती बुरशी सुद्धा पावसाळ्यात जैवविविधतेला मदत करतात. माळरान डोंगरावर गवताळ कुरणे दाटीवाटीने उगवतात. रस्त्याच्या कडेने विविध रानभाज्या शेत जमिनीतून वर येतात. याबरोबरच विविध बुरशीजन्य वनस्पती आपणाला दिसतात, पण पावसाळा सुरू झाला की ही भूचक्राचे रूप धारण करून अवतरतात. झाडाच्या खोडावर, उकिरड्यावर आणि आपल्या अवतीभोवती वेगवेगळ्या बुरशीजन्य वनस्पती दिसतात. या सर्व वनस्पतीमुळे जैवविविधतेची अन्न साखळी सुरळीत होते. या अन्न साखळीला पूरक कीटक सूक्ष्मजीवांच्या उत्पत्तीचा काळ पावसाळा आहे. अनेक जीवजंतू प्रजनन काळ हा पावसाळा आहे. माणूस म्हणून आपली सुद्धा आहे, कारण जैवविविधतेच्या अस्तित्वावरच आपले अस्तित्व टिकून आहे. म्हणून याचे जतन करणे व समतोल राखणे आपले कर्तव्य आहे. धन्यवाद.
0: श्रोते हो, आताच आपण पावसाळा आणि जैवविविधता याविषयीची उपयुक्त माहिती ऐकलीत. लेखन निवेदन होतो प्राध्यापक बापूराव आंधळे यांचं. ही आकाशवाणी परभणी केंद्राची निर्मिती होती. बरे तर श्रोते हो, भेटूयात उद्याच्या कार्यक्रमात. नमस्कार.
2: थोड्याच वेळात दिल्ली केंद्रावरून संस्कृत समाचार प्रसार केले जातील. आम्ही सहक्षेपित करू.

0: श्रोते हो ऐसी अक्षरे रसिके या कार्यक्रमात साहित्य वेद या मालेत ऐकूया डॉक्टर स्मिता दातार यांच्या एक होती हिडिंबा या पुस्तकाचा चांगदेव काळे यांनी घेतलेला वेद.
1: हिडिंबा ही महाभारतातील एक व्यक्तिरेखा. पांडवापैकी महापराक्रमी भीमाची एक पत्नी, तीही राक्षस कुळातील. राक्षस कुळाचे स्वतःचे काही नियम आणि संस्कृती आहे, त्या अर्थाने अगोदर त्यांचा शोध घेणं लेखनासाठी आवश्यक ठरतं. त्यानंतर प्रचलित मानवी नियम व संस्कृती यांच्याशी त्यांचा संबंध जोडताना होणारा संघर्ष अपरिहार्य ठरतो. या दोन भिन्न कुळांचा समन्वय साधणं, कोणा एकावरही अन्याय होणार नाही याची काळजी घेणं, यातून लेखनाचा तोल ढालणार नाही याचीही काळजी घेत आपल्या मताशी ठाम राहणं, ही लेखकासाठी मोठी कसरतच म्हणायला हवी. स्मिता दातार यांनी मात्र ही लिलया पार पाडलेली आहे. हिडिंबाचा शोध घेताना दोन स्तर निश्चितच केलेले आहेत. एक आहे तिचं राक्षस कुळ आणि दुसरं आहे ते तिचं स्त्रीत्व. हिडिंबा राक्षस कुळातील आहे, तरी देखील ती एक स्त्री आहे. स्त्रीच्या भावभावना, शरीरधर्म तिलाही आहेतच. वनवासात असलेल्या बलदंड महापराक्रमी भीमावरती अनुरक्त होणे स्वाभाविक ठरतं ते यामुळे. त्यांचा गांधर्व विवाह होतो घटोत्कच त्यांचा पुत्र, मात्र तिला तिथंच तिच्या जंगलातल्या राज्या सोडून भीम त्याच्या भावंडांसह दूर होतो. अशा वेळी हिडिंबाच्या नशिबी येणारं एकाकीपण, घटोत्कचाचा सांभाळ करण्याची जबाबदारी, आपलं राक्षस कुळ वृद्धिंगत करण्याची जबाबदारी, या सगळ्यात हिडिंबा प्रत्येक स्तरावर एक स्त्री म्हणून कसे टप्पे पार करीत गेलेली आहे याचा शोध लेखिकेने या पुस्तकात घेतलेला आहे. राक्षसांना दोन शक्ती प्राप्त झालेल्या असतात, तीक्ष्ण घ्राणेंद्रिय आणि अंधारातही पाहू शकणारी विशेष दृष्टी. राक्षस फार दूरचा विचार करत नाहीत, तसेच आपल्या मनातील भाव व्यक्त करण्यासाठी बाणाने थेट वेध घेण्याच्या ऐवजी त्याच्या पायाशी नेम धरायचा. राक्षसांनी मानवाशी संबंध जोडायचे नाहीत, ते अमान्य आहेत. राक्षसांवर राज्य करायचं असेल तर त्यांच्याहून अधिक बलवान होणं आवश्यक आहे, अशा अनेक तर्कांचा आधार घेत लेखिकेने हे राक्षस राज्य उभं केलेलं आहे. त्यांच्या जगण्याच्या पद्धती, आहार, युद्धासाठी वापरली जाणारी शस्त्रे, राक्षसांचे आपसातील संबंध, त्यांचे मायावी रूप आणि तंत्र, शत्रूविषयीच्या कल्पना, हे सगळंच भिन्न आणि अकल्पित. या सगळ्यांचा परिचय करून देताना हिडिंबा, तिचा भाऊ हिडिंब, मुलगा घटोत्कच, सून मोरवी आणि त्यांना झालेली अपत्य, असा एक कौटुंबिक पट स्मिता दातार यांनी जिवंत केलेला आहे. महाभारताचा प्रवास हा सुडाच्या दिशेने गेलेला आहे, त्याचा प्रतिशोध घेताना अनेकांच्या आहुत्या अपरिहार्य ठरलेल्या आहेत. त्यात हिडिंबाच्या कुळाचाही समावेश आहे, परंतु युद्धात सहभागी न होताही सगळ्यात मोठी बाब समोर येते, ती म्हणजे हिडिंबाने दिलेल्या त्यागाची आहुती. लेखिकेने त्या त्यागाची विशेष दखल घेतलेली आहे. हिडिंबाचं व्यक्तिमत्व साकारताना महाभारतातील सगळ्या घटना समोर आलेल्या आहेत, त्यातल्या नेमक्या घटनांची निवड करून त्यांच्याशी हिडिंबांचं नातं, त्यातून निर्माण होणाऱ्या भावनांचे क्लेश आणि कल्लोळ शोधण्याचा प्रयत्न लेखिकेने केलेला आहे. विशेष म्हणजे घटनांची कुठंही मोडतोड केलेली नाही, तर त्यांचा प्रत्यक्ष अप्रत्यक्ष जो संबंध येतो त्यातून हे हिडिंबाचे व्यक्तिमत्व शोधलेले आहे. भाऊ हिडिंब, मुलगा घटोत्कच यांच्या व्यक्तिमत्वांनाही तितकाच उठावदारपणा देण्याचा प्रयत्न लेखिकेने केलेला आहे. संवादाच्या बाबतीत लेखिकेने खूप काटेकोरपणा जपलेला आहे. भीम, माता कुंती आणि पत्नी द्रौपदी यांना हिडिंबा जेव्हा सामोरी जाते तेव्हा तिचं व्यक्तित्व उठावदार ठरतं ते संवादाच्या रूपाने. पती भीम, त्याची दुसरी पत्नी द्रौपदी, या दोघांच्या नात्याच्या संबंधाने येणारी असूया, चीड, द्वेष, प्रेम याविषयी हिडिंबाने अंतःकरणात जे वादळ रोखून ठेवलेलं आहे त्याचा स्फोट हाताळणं सोपं नाही, परंतु लेखिकेने त्या संवादातली उत्कटता आणि भावनांची विविध रूपं किती कुशलपणे हाताळलेली आहेत ते लक्षात येतं. ते संवाद वाचल्यानंतर प्रत्येक व्यक्तिरेखेची भूमिका, विचारांच्या आदानप्रदानांचे नेमकेपण, प्रत्येकाची मानसिकता, निर्माण झालेल्या प्रश्नांचं मूळ उकलताना जी चिंतनाची बैठक लागते ती या संवादातून उलगडत जाते. संवाद तसे मोजकेच परंतु थेट विषयाला हात घालणारे आहेत.
0: श्रोते हो, साहित्य वेद या मालेत आत्ताच आपण ऐकला डॉक्टर स्मिता दातार यांच्या एक होती हिडिंबा या पुस्तकाचा सांगदेव काळे यांनी घेतलेला वेध. या कार्यक्रमासाठी निर्मिती सहाय्य केलं होतं संकेत गायकवाड यांनी आणि या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते गुरुनाथ तेरवणकर.

0: 2026 या वर्षासाठी योग दिनाची संकल्पना आहे निरोगी वृद्धत्वासाठी योग. श्रोते हो, योग दिनानिमित्त आयुष मंत्रालयातर्फे योग संगम पोर्टल सुरू करण्यात आले. त्या माध्यमातून विविध योग संस्था, शासकीय विभाग, शैक्षणिक संस्था, स्वायत्त संस्था, सार्वजनिक उपक्रम, स्थानिक संस्थांना 21 जून रोजी प्रधानमंत्र्यांच्या मुख्य योग कार्यक्रमात सहभागी होण्याची संधी मिळणार आहे. योग संगम पोर्टल.
1: यानंतर ठीक 7:10 पुणे केंद्रावरून प्रादेशिक बातम्या प्रसारित केल्या जातील. आम्ही सहक्षेपित करू.

0: आकाशवाणीचं हे पुणे केंद्र आहे. 7:07 झालेत. थोड्याच वेळात म्हणजेच 7:10 ऐकणार आहोत प्रादेशिक बातम्या.
1: सण उत्सव आनंदात साजरे करूया. गीत संगीत रोषणाईने उत्साह वाढवूया.
2: पण भवतालाचं भान ठेवून प्रखर प्रकाश झोतामुळे कुणाची दृष्टी कायमची जाऊ शकते तर प्रमाणाबाहेरच्या मोठ्या आवाजानं कुणाला बहिरे पण येऊ शकत.
1: आवाजाचा दंडनाट आणि प्रकाशाचा लखलखाट प्रमाणातच असू द्या. नियमांचं पालन करूया. उत्सवाचा आनंद सर्वांनाच देऊया.

रस्त्यावर किंवा सार्वजनिक ठिकाणी कृपया कुठेही थुंकू नका आणि रोगराईला आमंत्रण देऊ नका. वाहन चालवत असाल किंवा रस्त्याने तुम्ही चालत असाल तेव्हा कृपया वाहतुकीच्या सगळ्या नियमांचं पालन करा. मोबाईलवर अजिबात बोलू नका. वाहतुकीचे नियम पाळा. अपघात टाळा. श्वान प्रेमींसाठी पण एक सूचना आहे, विनंती आहे. आपलं श्वान रस्त्याने नेत असताना ते इतरांच्या घरासमोर घाण करणार नाही याची काळजी नक्की बाळगा. श्वानावर प्रेम असू द्या, पण सार्वजनिक स्वच्छता पाळणं हे पण आपलं कर्तव्य आहे याचं भान ठेवा.

0: आकाशवाणी पुणे, प्रशांत जाधव प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. भारतीय लष्कराने भविष्यातील आव्हानांसाठी सज्ज राहावं, राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचं आवाहन. पंतप्रधान नरेंद्र मोदी फ्रान्स स्लोवाकिया दौऱ्यावर, G7 परिषदेत देखील सहभागी होणार. भीमाशंकर हेरिटेज वाडी प्रकल्पामुळे पर्यटन आणि स्थानिक अर्थव्यवस्थेला नवी गती, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं प्रतिपादन. नाशिक जिल्ह्यात पाणीटंचाई तीव्र, 179 टँकरद्वारे 654 ठिकाणी पाणी पुरवठा. आणि 50 षटकांच्या पहिल्या सामन्यात भारताचा अफगाणिस्तानवर विजय. आता सविस्तर बातम्या. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी भारतीय लष्कराने बदलत्या सुरक्षा आव्हानांशी आणि तांत्रिक प्रगतीशी जुळवून घेत भविष्यासाठी सज्ज राहण्याची गरज व्यक्त केली. डेहराडून इथल्या इंडियन मिलिटरी अकादमीमध्ये 158 नियमित आणि 141 तांत्रिक अभ्यासक्रमाच्या पासिंग आउट परेडमध्ये त्या काल बोलत होत्या. अधिकारी छात्रांनी आयुष्यभर शिकण्याची वृत्ती, नैतिक मूल्ये आणि धैर्यपूर्ण नेतृत्व जोपासावं असं आवाहन त्यांनी केलं. देशाचे सार्वभौमत्व आणि अखंडतेचे रक्षक म्हणून जबाबदारी पार पाडण्याचा सल्लाही त्यांनी दिला. परेडमध्ये 9 महिला छात्रांचा समावेश हा IMA इतिहासातील महत्वाचा टप्पा असल्याचं सांगत त्यांनी सर्व नवोदित अधिकारी आणि परदेशी छात्रांचं अभिनंदन केलं. पंतप्रधान नरेंद्र मोदी फ्रान्स आणि स्लोवाकिया या दोन देशांच्या दौऱ्याच्या पहिल्या टप्प्यात फ्रान्समधील निस शहरात काल दाखल झाले. या दौऱ्यादरम्यान फ्रान्स राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांच्याशी चर्चा, भारत इनोव्हेट्स उपक्रमाचा संयुक्तपणे शुभारंभ, महत्वाच्या प्रादेशिक आणि जागतिक मुद्द्यांवर विचार विनिमय, तसंच G7 शिखर परिषदेत सहभाग असा पंतप्रधानांचा कार्यक्रम असेल. निस शहरात भारतीय समुदायानं पंतप्रधानांचं अत्यंत उत्साहानं स्वागत केल्याबद्दल मोदी यांनी समाज माध्यमावरील एका पोस्टद्वारे त्यांचे आभार मानले. दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या स्लोवाकिया भेटीमुळे दोन्ही देशांमधील सहकार्याच्या नवीन संधी उपलब्ध होतील आणि आर्थिक संबंध अधिक दृढ होण्यास मदत होणार आहे. DRDO अर्थात संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेने लांब पल्ल्याच्या बॅलिस्टिक क्षेपणास्त्रांविरुद्ध बहुस्तरीय संरक्षण आणि मध्यम पल्ल्यावरील जहाजांना लक्ष्य करणाऱ्या क्षेपणास्त्रांच्या 3 यशस्वी चाचण्या घेतल्या. त्याबद्दल संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी DRDOचं अभिनंदन केलं आहे. या चाचण्यांमुळे आक्रमक आणि प्रतिरोधक अशी क्षेपणास्त्र बाळगणाऱ्या निवडक देशांमध्ये आता भारताची गणना होते, असं सिंह यांनी समाज माध्यमांवर म्हटलं आहे. नौदलाच्या मध्यम पल्ल्याच्या जहाज विरोधी क्षेपणास्त्रांनीही आपली क्षमता सिद्ध केली आहे, असं त्यांनी सांगितलं. या चाचण्यांद्वारे लांब आणि मध्यम पल्ल्याची क्षेपणास्त्र हवेतच नष्ट करण्याची क्षमता सिद्ध झाली आहे. केंद्रीय विद्यालय संघटन म्हणजेच KVS शैक्षणिक वर्ष 2026-27 पासून इयत्ता 6वी आणि 9वीच्या वर्गांसाठी त्रिभाषा सूत्रांतर्गत प्रत्येक शाळेत किमान एका तुकडीसाठी संस्कृत भाषा अनिवार्य केली आहे. बदली पात्र केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या मुलांची शैक्षणिक गैरसोय टाळण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला. नव्या नियमानुसार विद्यार्थ्यांनी निवडलेल्या तिसऱ्या भाषेच्या आधारे त्यांची वर्गवारी केली जाईल. दरम्यान केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ म्हणजेच CBSEनं देखील राष्ट्रीय शिक्षण धोरण 2020 अनुसरून इयत्ता 9वीच्या विद्यार्थ्यांसाठी 3 भाषांचा अभ्यास सक्तीचा केला आहे. यात किमान 2 भारतीय भाषा असणं अनिवार्य आहे. विद्यार्थ्यांवरचा परीक्षेचा ताण कमी करण्यासाठी इयत्ता 10वीच्या पातळीवर या तिसऱ्या भाषेसाठी कोणतीही मंडळ परीक्षा घेतली जाणार नसल्याचं CBSEनं स्पष्ट केलं आहे. हे प्रादेशिक बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी श्री क्षेत्र भीमाशंकर मंदिर परिसराच्या शाश्वत विकासासाठी प्रस्तावित भीमाशंकर हेरिटेज वाडी प्रकल्पाच्या जागेची पाहणी केली. यावेळी त्यांनी प्रकल्पाचा आराखडा, पुनर्वसन प्रक्रिया आणि भाविकांसाठी प्रस्तावित सुविधांचा आढावा घेतला. या प्रकल्पामुळे भीमाशंकरच्या सांस्कृतिक वारशाचं जतन, ग्रामस्थांच्या जीवनमानात सुधारणा आणि पर्यटनाला चालना मिळेल असा विश्वास व्यक्त करताना फडणवीस म्हणाले,
1: हे अशी जागा आहे की ज्या ठिकाणी वाईल्ड लाईफ आहे, ज्या ठिकाणी प्रोटेक्टेड फॉरेस्ट आहे, ज्या ठिकाणी बायोडायव्हर्सिटी आहे, त्यामुळे कुठेही त्याला धक्का न लागता किंबहुना बायोडायव्हर्सिटी वाढवता कशी येईल, फॉरेस्टला अधिक आपल्याला चालना कशी देता येईल असा विचार करून इथला कॉरिडॉर तयार होतोय. त्यामुळे हा नैसर्गिक कॉरिडॉर असेल, हा सुंदर कॉरिडॉर असेल, लोकांना अतिशय नैसर्गिक म्हणजे जे आपण म्हणतो की शिवशंकर कुठे असतात तर ते अशा ठिकाणी असतात की जिथे फक्त प्रसन्न वातावरण असतं, जिथे निसर्ग असतो, असा निसर्ग हा इथे पाहिला.
0: या सर्व विकास कामांमुळे भविष्यात भीमाशंकर इथे येणाऱ्या भाविकांची संख्या 5 ते 10 पट वाढेल असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला. 10.5 एकर क्षेत्रात उभारल्या जाणाऱ्या या प्रकल्पात 150 घरांचं नियोजित पुनर्वसन, 40 हून अधिक व्यावसायिक घटक, वारसा प्रवेशद्वार, सामुदायिक सभागृह, सार्वजनिक सुविधा केंद्र तसंच रोजगार निर्मितीवर भर देण्यात येणार आहे. यावेळी फडणवीस यांच्या हस्ते भीमाशंकर येथील मुख्य मंदिरासमोर नव्यानं बांधण्यात आलेल्या सभामंडपाच्या चावीच्या दगडाची विधिवत पूजा तसंच ब्रह्मध्वजारोहण करण्यात आलं. यावेळी आमदार दिलीप वळसे पाटील, जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी, मंदिराचे विश्वस्त आणि विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते. पुण्यातील खडकवासला इथलं केंद्रीय जल आणि विद्युत संशोधन केंद्र आज आपला 110वा स्थापना दिवस साजरा करत असून यानिमित्त केंद्राच्या वतीनं मुक्त दिनाचं आयोजन करण्यात आलं आहे. केंद्रात देशातील विविध धरणांचा अभ्यास करण्यात येतो. या केंद्राबाबत अधिक माहिती देताना प्रभारी संचालक अनिल पुरोहित म्हणाले,
2: आमचे वैज्ञानिक संशोधन आणि अभियांत्रिकी उपाययोजना देशातील अत्यंत प्रतिष्ठित अशा महाप्रकल्पांसाठी अत्यंत उपयुक्त ठरल्या आहेत. मुंबई आणि जवाहरलाल नेहरू बंदर यांसारख्या प्रमुख सागरी केंद्रांचा विकास, पंतप्रधान गती शक्ती कार्यक्रमाच्या अंतर्गत वाढवण इथले महत्वाकांक्षी ग्रीनफील्ड महाबंदर, तसेच मुंबईला नवी

0: मुंबईशी जोडणारा अटल सेतू आणि नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ यासारख्या अभियांत्रिकी क्षेत्रातील अद्भुत प्रकल्पांसाठी केलेले अभ्यास भारताच्या विकासाला बळकटी देत आहे. आमचे विशेष अभियांत्रिकी मॉडेल्स देशाच्या महत्वपूर्ण संरक्षण आणि जहाज बांधणी सुविधांमध्ये विशेषतः कोचीन इथे स्वदेशी बनावटीच्या INS विक्रांतच्या निर्मितीमध्ये मोलाची भूमिका बजावत आहे. भारतात 6,000 अधिक मोठे धरणी असून त्या बाबतीत भारत जगात तिसऱ्या क्रमांकावर आहे. त्यामुळे त्याची सुरक्षितता निश्चित करणे ही एक राष्ट्रीय प्राथमिकता आहे. गेल्या 110 वर्षांपासून CWPRS ने भारत तसेच अफगाणिस्तान भूतान आणि नेपाळ यासारख्या शेजारील देशांमधील धरणांच्या सुरक्षिततेचे मूल्यांकन आणि पुनर्वसन करण्यासाठी प्रगत जल अभियांत्रिकी अभ्यास करण्यात महत्वपूर्ण भूमिका बजावली आहे.
1: आंतरराष्ट्रीय योग दिन 2026 निमित्त आयुष मंत्रालयाच्या वतीनं आणि एका खासगी कंपनीच्या संयुक्त विद्यमानं आज सकाळी पुणे, छत्रपती संभाजीनगर, नांदेड आदी ठिकाणी सकाळी 6:15 ते 7:15 या वेळेत ऑनलाईन योगसत्र आयोजित करण्यात आलं आहे. पंढरपूर येथील श्री विठ्ठल रुक्मिणी मातेच्या मूर्तीची होत असलेली झीज रोखण्यासाठी आणि मूर्तीचे दीर्घकालीन जतन आणि संवर्धन करण्यासाठी विशेष उपक्रम हाती घेण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर 23 आणि 24 जून रोजी श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर दर्शनासाठी बंद ठेवण्यात येणार आहे. सिंधुदुर्ग शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या MBBSच्या पहिल्या तुकडीने घवघवीत यश संपादन करत 98.94% निकालाची नोंद केली आहे. 95 पैकी 94 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. अधिष्ठाता डॉ अनंत दवंगे यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचं अभिनंदन केलं. महाराष्ट्र राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशनच्या अध्यक्षपदी अॅडव्होकेट दीपक पटवर्धन यांची बिनविरोध निवड करण्यात आली. सहकारी पतसंस्था चळवळ अधिक विश्वासार्ह होण्याकरता अभ्यासपूर्ण प्रशिक्षण कार्यक्रम आणि विभागवार उपकेंद्र उभारण्यावर भर देणार असल्याचं पटवर्धन यांनी म्हटलं आहे. संगीत नाटक अकादमी, संस्कृती मंत्रालय, भारत सरकार यांच्या वतीनं प्रदान करण्यात येणारा उस्ताद बिस्मिल्ला खान युवा पुरस्कार 2024 महाराष्ट्रातील युवा ठाकर आदिवासी लोककलावंत बाळकृष्ण गणपत मसगे यांना जाहीर झाला आहे. कळसूत्री बाहुल्या आणि चित्रकथी यांसारख्या लोप पावत चाललेल्या ठाकर आदिवासी लोककलांच्या संवर्धनासाठी त्यांनी केलेल्या कार्याची दखल घेऊन हा सन्मान जाहीर करण्यात आला आहे. नाशिक जिल्ह्यात पावसाळ्याला विलंब होत असल्यानं पाणी टंचाईची समस्या तीव्र झाली आहे. सध्या 174 गावे आणि 480 वाड्या अशा एकंदर 654 ठिकाणी 179 टँकर्सद्वारे पाणी पुरवठा केला जात आहे. पाऊस आणखी लांबल्यास टँकरची संख्या वाढण्याची शक्यता प्रशासनानं व्यक्त केली आहे. क्रिकेट. धरमशाला इथं काल झालेल्या भारत आणि अफगाणिस्तान यांच्यातील 50 षटकांच्या पहिल्या सामन्यात भारतानं अफगाणिस्तानचा 7 गडी राखून पराभव करत 3 सामन्यांच्या मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली. पावसामुळे हा सामना 25 षटकांचा करण्यात आला होता. प्रथम फलंदाजी करताना अफगाणिस्तानने रहमनुल्ला गुरबाजच्या आक्रमक शतकाच्या जोरावर 194 धावा केल्या तर भारताकडून हर्ष दुबे आणि गुरनूर ब्रार यांनी प्रत्येकी 3 बळी घेतले. धावांचा पाठला करताना भारतीय कर्णधार शुभमन गिल यानं नाबाद 84 धावांची खेळी साकारली. मालिकेतील दुसरा सामना येत्या बुधवारी लखनौ इथं खेळवण्यात येणार आहे. हवामान. राज्यात तुरळक ठिकाणी जोराचे वारे आणि विजांसह हलका ते मध्यम पाऊस पडण्याचा इशारा हवामान विभागानं दिला आहे. उत्तर कोकणात वातावरण उष्ण आणि दमट राहील. तुरळक ठिकाणी उष्णतेची लाट येण्याची शक्यता आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. भारतीय लष्कराने भविष्यातील आव्हानांसाठी सज्ज रहावं, राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचं आवाहन. पंतप्रधान नरेंद्र मोदी फ्रान्स स्लोवाकिया दौऱ्यावर, G7 परिषदेत देखील सहभागी होणार. भीमाशंकर हेरिटेज वाडी प्रकल्पामुळे पर्यटन आणि स्थानिक अर्थव्यवस्थेला नवी गती, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं प्रतिपादन. नाशिक जिल्ह्यात पाणी टंचाई तीव्र, 179 टँकर्सद्वारे 654 ठिकाणी पाणी पुरवठा आणि 50 षटकांच्या पहिल्या सामन्यात भारताचा अफगाणिस्तानवर विजय. आकाशवाणी पुणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.

0: शास्त्रीय संगीतातले राग त्यांचा भाव आणि त्याचा आपल्या शारीरिक आणि मानसिक स्तरावर कसा संबंध आहे, आपल्यामध्ये असलेली ऊर्जा केंद्र आणि स्वर यांचा संबंध मी अनुभवायला लागले. या दररोजच्या अनुभवामुळे माझा अभ्यासही वाढायला लागला, त्यातली माझी गोडी वाढायला लागली आणि त्याची खोली हळूहळू समजून घेण्याचा मी अजूनही प्रयत्न करत.
1: श्रोतेहो, जागतिक योग दिन आणि जागतिक संगीत दिनाच्या अनुषंगानं 17 जूनला वनिता मंडळ कार्यक्रमात दुपारी 12 वाजता अवश्य ऐका ध्यान संगीत आणि चक्र उपचार पद्धती याविषयी सुप्रसिद्ध गायिका धनश्री कुलकर्णी यांची यशश्री पुणेकर यांनी घेतलेली मुलाखत महाराष्ट्रातील सर्व केंद्रांवर.

0: कोट्यवधी भारतवासियांच्या घराघरात पोहोचलेली, मनामनात रुजलेली
1: आकाशवाणी
0: सकारात्मक विचारांच्या लक्ष लक्ष दिव्यांनी तुमचं आमचं जीवन उजळून टाकणारी
1: आकाशवाणी,
0: नादाचा श्वास आणि तेजाचा ध्यास घेऊन जगणारी आणि जगवणारी
1: आकाशवाणी।
2: आमची यानंतरची उद्घोषणा लगेचच।
3: हे आहे आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी। 7:22 होत आहेत। ऐकूया आजचे दिनविशेष। आज 14 जून जागतिक रक्तदाता दिन। रक्ताची गरज आणि रक्तदानाच्या महत्वाविषयी जनजागृती करण्यासाठी हा दिवस साजरा केला जातो। आजच्या दिवशी म्हणजे 14 जून 1896 साली महर्षी धोंडो केशव कर्वे यांनी पुण्यामध्ये अनाथ बालिकाश्रम या संस्थेची स्थापना केली। तर 14 जून 1907 साली नॉर्वे देशामध्ये महिलांना मतदानाचा अधिकार मिळाला। 1444 साली नीळ कंथा सोमायाजी भारतीय खगोलशास्त्रज्ञ आणि गणितज्ञ यांचा जन्म। तर ब्रिगेडियर राजेंद्र सिंह महावीर चक्र सन्मानित माजी भारतीय सेनाधिकारी यांचा जन्म 1899। दिवान प्रेमचंद माजी भारतीय लष्कर प्रमुख अधिकारी यांचा जन्म 1916। तर 14 जून 1967 साली कुमार मंगलम बिर्ला अर्थात प्रसिद्ध भारतीय उद्योगपती आणि आदित्य बिर्ला समूहाचे अध्यक्ष यांचा जन्म। मराठी नाटककार गोविंद बल्लाळ देवल यांचं स्मृतिदिन 1916 साली। तर 1989 साली सुहासिनी मुळगावकर प्रसिद्ध मराठी अभिनेत्री यांचं निधन झालं। हे होते आजचे दिनविशेष।

मैत्रिणींनो, दिनांक 14 जून 2026 रविवार रोजी दुपारी 12 वाजता वनिता मंडळ या राज्यस्तरीय कार्यक्रमामध्ये आपण सुरुवातीला ऐकू शकाल बालिका आणि महिला यांच्यासाठी असणारे सुरक्षा विषयक कायदे आणि त्याची अंमलबजावणी याविषयी ऍडव्होकेट भक्ती धोंडोपंत कुलकर्णी यांच्या मुलाखतीचा भाग पहिला आणि त्यानंतर महिलांचे आजार आणि योग याविषयी आयुर्वेद तज्ज्ञ आणि योग शिक्षिका डॉक्टर मंजुषा चौधरी यांच्या मुलाखतीचा भाग पहिला. ही आकाशवाणी परभणी केंद्राची निर्मिती असेल.

0: 7:25 होत आहेत. प्रसारित करत आहोत प्रायोजित कार्यक्रम अभिजात मराठी आपली मराठी.
1: अभिजात मराठी आपली मराठी. अभिजात मराठी
2: आपली मराठी.
1: अभिजात मराठी

0: श्रोते हो नमस्कार. अभिजात मराठी आपली मराठी या कार्यक्रमात मी वासंती काळे आपणा सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. श्रोते हो, राज्य मराठी विश्वकोश निर्मिती मंडळाच्या आतापर्यंतच्या कामकाजाची आणि एकूणच कोश निर्मितीच्या कामाची माहिती आपण या मालिकेद्वारे जाणून घेत आहोत. मराठी विश्वकोशाचे आतापर्यंत सर्व विषय संग्राहक असे 20 संहिताखंड आणि 21वा सूचीखंड 1976 ते 2019 या कालावधीत प्रकाशित झालेले आहेत. यातल्या नोंदी देखील वेळोवेळी अद्ययावत होत आहेत आणि केल्या जातात. या खंडांपैकी आज आपण 13, 14 आणि 15 अशा 3 खंडांची ओळख आजच्या या भागामध्ये करून घेणार आहोत. त्यासाठी आज आपल्याकडे दत्तात्रय घोलप, संपादकीय सहाय्यक, मराठी विश्वकोश कार्यालय वाई हे आलेले आहेत. सर नमस्कार, या कार्यक्रमात आपलं खूप खूप स्वागत.
1: श्रोते हो नमस्कार.
0: सर, आज आपण मराठी विश्वकोशाच्या 13 ते 15 या संहिता खंडाची माहिती जाणून घेणार आहोत. तर मराठी विश्वकोशाच्या या खंड 13 स्वरूप आणि त्याच्या प्रकाशनाबद्दल आम्हाला सुरुवातीला जाणून घ्यायला आवडेल.
1: मराठी विश्वकोशाची वाटचाल आपण काही भागात समजून घेतलेली आहेच. त्यापैकी आज आपण माहिती घेत असलेला खंड 13 हा महाराष्ट्र राज्य इलेक्ट्रॉनिकी विकास महामंडळ ते म्हैसूर संस्थान अशा नोंदींचा आहे आणि या खंडाचं प्रथम प्रकाशन 1987 साली झालं होतं. या खंडामध्ये एकूण 1069 नोंदींचा समावेश आहे. 1327 पृष्ठे असणारा हा खंड मेल्ट्रॉन ही जी महाराष्ट्र शासनाची महाराष्ट्र राज्य इलेक्ट्रॉनिकी विकास महामंडळ ही जी संस्था आहे ही या खंडातली पहिली नोंद आहे. आणि या नोंदीमध्ये महाराष्ट्र राज्य इलेक्ट्रॉनिकी विकास महामंडळाची स्थापना, त्याची कार्यपद्धती विशद करणारी ही माहितीपर नोंद आहे आणि या नोंदीचं लेखन वी गो पेंढारकर यांनी केलं आहे. आणि या खंडाच्या शेवटची नोंद जी आहे ती म्हैसूर संस्थान ही ऐतिहासिक नोंद आहे, ज्याचं लेखन ना ह कुलकर्णी यांनी केलेलं आहे आणि ही या खंडातली शेवटची नोंद. प्रामुख्यानं म या वर्णाक्षराच्या नोंदी या खंडात समाविष्ट आहेत, ज्यामुळे ज्या मराठी विश्वकोश प्रकल्पाची आपण माहिती घेत आहोत आणि हा प्रकल्प मराठी विश्वकोश हा जो प्रकल्प आहे तो महाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोश निर्मिती मंडळाच्या वतीनं राबवला जातो. या मंडळाची नोंद देखील याच खंडामध्ये आहे. त्याचबरोबर महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ याही नोंदीचा समावेश या खंडात होतो आणि या दोन्ही नोंदी निर्मिती मंडळाचे माजी अध्यक्ष राग जाधव सर यांनी लिहिलेल्या आहेत. महाराष्ट्र राज्याच्या स्थापनेनंतर सार्वजनिक क्षेत्रामध्ये महाराष्ट्र शासनानं ज्या संस्था निर्माण केल्या त्या सर्व संस्थांची, उदाहरणार्थ महाराष्ट्र राज्य विद्यापीठ ग्रंथ निर्मिती मंडळ, अशा संस्थांची माहिती या खंडामध्ये नोंद स्वरूपात आलेली आहे. विशेषतः विज्ञानामधल्या सुद्धा महत्वाच्या मूल कण, मूलद्रव्य या विज्ञान विषयक महत्वपूर्ण नोंदी आहेत. मानवशास्त्र, मानसशास्त्र या शास्त्रांच्या परिचय देणाऱ्या नोंदी आहेत. आता खुद्द तर्कतीर्थ लक्ष्मण शास्त्री जोशी यांनी लिहिलेली मुहूर्तशास्त्र ही नोंद देखील या खंडात आहे. किंवा मुंबई या शहराची ओळख करून देणारी किंवा मुंबई विद्यापीठ अशा महत्त्वपूर्ण नोंदी देखील या खंडात आहेत. मराठीमध्येच नव्हे तर जगभरामध्ये मुद्रण हा विषय फार महत्त्वाचा आहे, तर मुद्रण ही दीर्घ नोंद देखील या खंडामध्ये आहे. त्यामुळं 13वा खंड हा सर्वांसाठीच, म्हणजे अभ्यासकांनी सर्वसामान्य वाचकांदृष्टीने सुद्धा महत्त्वाचा आहे.
0: सर, आत्ता आपण काही शब्दांविषयी सांगितलं, परंतु 13व्या या ज्या खंडामध्ये चरित्रात्मक नोंदी कोणत्या आहेत? म वरून सुरुवात होणार आहे.
1: मला सांगायला आवडेल की मराठी साहित्यातील जे दिग्गज व्यक्तिमत्व होती, उदाहरणार्थ गदी माडगुळकर असतील, व्यंकटेश माडगुळकर किंवा शरदचंद्र मुक्तिबोध, गजानन मुक्तिबोध या साहित्यिक बंधूंवरच्या नोंदी याच खंडात आहेत. त्याचबरोबर इस्लाम धर्माचे संस्थापक मोहम्मद पैगंबर ही मूळ नोंद इंग्रजीतून लोखंडवाला शमून यांनी लिहिलेली आहे आणि या नोंदीचं मेपुम रेगे यांनी मराठी भाषांतर केलं जे या खंडात उपलब्ध आहे. त्याशिवाय महावीर वर्धमान ही नोंद देखील याच खंडात आहे. अशाच पद्धतीने शास्त्रज्ञ व नोबेल पुरस्कार प्राप्त साहित्यिकांच्या सुद्धा नोंदी या खंडात आहेत.
0: सर, हे झालं आता 13व्या खंडाविषयी. आता 14वा खंड याविषयी देखील आपण माहिती आम्हाला या भागात देणार आहात. तर 14व्या खंडाचं स्वरूप कसं आहे आणि त्याच्या प्रकाशनाबद्दल आम्हाला काय सांगाल?
1: खंड 14 सुमारे 845 नोंदी आहेत आणि एकूण 1307 पृष्ठांचा हा खंड आहे, ज्याच्यामध्ये 58 चित्रपत्र आहेत. हा खंड 1989 साली प्रकाशित झाला आणि या खंडामध्ये य आणि र या वर्णाक्षरांच्या नोंदीचा समावेश होतो. मला सांगायला आवडेल की ज्या आकाशवाणी माध्यमातून आपण हा संवाद साधतो आहोत त्यासंबंधी रेडिओ संदेशवहन प्रणाली, त्याचबरोबर रेडिओ तरंग प्रसारण, रेडिओ रसायनशास्त्र आणि रेडिओ प्रेषण अशा नोंदींचा, म्हणजे रेडिओ संबंधी 10 नोंदी याच 14व्या खंडात आहेत. शिवाय युरोप, राष्ट्र, राष्ट्रीय उत्पन्न, राष्ट्रीय औद्योगिक विकास निगम, राष्ट्रीय सेवा योजना अशा महत्त्वपूर्ण नोंदी या खंडात आहेत आणि त्यामुळं या खंडाचा उपयोग स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना होतोच, शिवाय इतर अभ्यासकांच्या दृष्टीनेही या नोंदी महत्त्वाच्या आहेत. आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे रंगभूमी ही दीर्घ नोंद या खंडात आहे आणि ज्या नोंदीमध्ये भारतीय तसेच जागतिक रंगभूमीचे स्वरूप आपल्याला लक्षात येते.
0: सर, 14व्या खंडामध्ये य यंग एडवर्ड आपण मगाशी म्हणालात, तर य पासून ते र पर्यंत बऱ्याच नोंदी आहेत. आता 15व्या बद्दल आम्हाला काय सांगाल आपण? जसं म्हणजे याचं प्रकाशन वर्ष नेमकं कोणतं होतं किंवा हे जे 15वा विश्वकोशाचा खंड आहे याच्यामध्ये कोणती नोंद संख्या, म्हणजे आवर्जून आपण जिचा उल्लेख कराल अशी कोणती आहे?
1: 15व्या खंडात एकूण 898 नोंदी आहे आणि रेल्वे ते वाद्य व वाद्य वर्गीकरण असं या खंडाचं स्वरूप आहे आणि हा खंड 1995 साली प्रकाशित झाला. या ठिकाणी मला एक नमूद करायला हवं की खंड 1 ते 15 चे प्रमुख संपादक म्हणून तर्कतीर्थ लक्ष्मण शास्त्री जोशी यांचं नाव आहे आणि तेच प्रारंभपासून महाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोश निर्मिती मंडळाचे अध्यक्ष आणि मराठी विश्वकोशाचे प्रमुख संपादक होते. या 15व्या खंडाचं संपादन पूर्ण होऊन त्याच्या मुद्रणाचे काम प्रगतीपथावर असताना 27 मे 1994 रोजी शास्त्रीजींचं निधन झालं आणि शास्त्रीजींच्या निधनानंतर महाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोश निर्मिती मंडळाचे अध्यक्ष म्हणून मेपुम रेगे यांची नेमणूक झाली. रेगे सरांच्या काळात, म्हणजे 1995 साली हा खंड प्रकाशित झाला, तरी देखील रेगे सरांनी प्रस्तुत खंडाचं संपादन तर्कतीर्थांच्या नेतृत्वाखाली झाले असल्याने त्यांचंच नाव प्रमुख संपादक म्हणून या खंडाला छापलेलं आहे. आता या खंडांच्या नोंदीबद्दल जर म्हटलं तर र, ल आणि व या वर्णाक्षरांच्या नोंदी प्रामुख्याने या खंडात आहेत. त्यामुळं रेल्वे, रोग, लवंग, लावणी, लेझिम, लोणची व चटण्या, त्याचबरोबर लोकसाहित्य विषयक नोंदीमध्ये लोकदैवते, लोकनाट्य, लोकनृत्य अशा महत्त्वपूर्ण नोंदी या खंडात आहेत. खरं तर या नोंदींचं लेखन हे त्या क्षेत्रातील मान्यवर अभ्यासकांनी केलेलं असतं.
0: उदाहरणार्थ
1: लोककथा आणि लोककला या नोंदींचं लेखन तारा भवाळकर यांनी केलेलं आहे. त्यामुळं लोकशाही, लोकशाही समाजवाद तसेच लोखंड व पोलाद उद्योग अशा काही नोंदी ज्या अभ्यासक आणि सर्वसामान्य वाचकांसाठी उपयुक्त ठरतील अशा नोंदी देखील या खंडात आहेत. आता मला आणखी सांगायला विशेष वाटतं ते म्हणजे वात्रटीका ही साहित्य प्रकार विषयक नोंद याच खंडात आहे. त्याचबरोबर वाङ्मय चौर्य ही महत्त्वपूर्ण नोंद एसडी इनामदार यांनी लिहिलेली आहे. इनामदार सर हे विश्वकोश कार्यालयात संपादकीय विभागातच कार्यरत होते. या नोंदीत त्यांनी भाषांतर, रूपांतर, वाङ्मयावरील प्रभाव या मुद्द्यांच्या आधारे वाङ्मय चौर्य म्हणजे नेमकं काय आणि ते कसं घडून येतं ह्या नोंदीत त्यांनी विशद केलेलं आहे. त्यामुळं अशा काही वेगळ्या बाजूनं विचार करणाऱ्या नोंदी खंड 15 आहेत.
0: सर, आता 13 ते 15 या खंडांविषयी आम्ही जाणून घेतलं. आता 13 ते 15 या खंडांचा संदर्भ साधन म्हणून उपयोग कोणाकोणाला होतो, म्हणजे जसं रंगभूमी आपण बोललात, लावणी वगैरे, तर मग त्याचा अभ्यास करणाऱ्या लोकांना आणि त्या व्यतिरिक्त कोणाला होतो?
1: मुळात आपल्या मराठी विश्वकोशाचं स्वरूप हे सर्व विषय संग्राहक असं असल्यामुळं सर्वच अभ्यासकांसाठी मराठी विश्वकोशाचे खंड आणि त्यातल्या नोंदी महत्त्वपूर्ण आहेत. परंतु भाषा व साहित्याचे जे अभ्यासक आहेत किंवा विद्यार्थी आहेत या वर्गाला 13 ते 15 हे 3 खंड महत्त्वपूर्ण संदर्भ साहित्य म्हणून उपयुक्त आहेत. कारण यामध्येच रंगभूमी, रंगमंच, रससिद्धांत, लोकसाहित्य विषयक, वाङ्मय इतिहास, वाङ्मय प्रकार, वर्णविचार अशा नोंदींबरोबरच लेखकांच्या चरित्र नोंदी, जगभरातील भाषा व साहित्य विषयक नोंदी अभ्यासाला मिळतात. त्यामुळे

0: 13 ते 15 खंडांमध्ये वैशिष्ट्यपूर्ण किंवा वाचनीय अशी काही नोंदी असतील तर त्याविषयी थोडक्यात सांगा.
1: खरं तर सर्वच नोंदी या वाचनीय आणि आपल्या ज्ञानात भर घालणाऱ्या असतात. तरी देखील काही नोंदीचा विचार करता येईल. जसं की रेल्वे ही दीर्घ नोंद सुमारे 32 पानांची आहे.
0: ओ मस्तच.
1: विश्वकोशाच्या परिभाषेत ज्याला व्याप्तिलेख असे म्हणतात या नोंदीला, या नोंदीत रेल्वे संबंधित तांत्रिक माहिती तर आहेच, शिवाय रेल्वे या शब्दाला जोडून येणारा मराठीतला शब्द व्यवहार, तसेच जगभरातील वाहतूक व्यवस्थेतील रेल्वेचे स्थान, भारतीय रेल्वेबाबतची संपूर्ण तपशीलवार माहिती या नोंदीत आहे. मूलद्रव्य ही अशीच दीर्घ नोंद आहे. वनस्पती, रोग अशा काही वाचनीय नोंदी आहेत. लोणी या नोंदीत लोणी बनवण्याची प्रक्रिया तसेच गुणधर्म त्याचे आयुर्वेदीय वर्णन तर दिले आहेच, परंतु लोणी महाग असल्याने पावाला लावण्यासाठी मार्गारीन हा लोण्यासारखा स्वाद व चव असलेला तसेच संघटन व पोषण मूल्य यात लोण्याशी साम्य असलेला वसायुक्त पदार्थ मोठ्या प्रमाणावर वापरण्यात येत आहे. अशी विषयाशी संबंधित अधिकची माहिती देऊन नोंद परिपूर्ण केली जाते. त्यामुळं लेखनातील विश्वासार्हता आणि परिपूर्ण माहितीमुळं मराठी विश्वकोशाचे सर्वच खंड वाचनीय आणि संदर्भ मूल्य असणारे आहेत.
0: नक्कीच.
1: आणि मला सांगायला शेवटी असं वाटतं की माहितीचा विस्फोट झालेल्या सध्याच्या युगात मराठी विश्वकोशाचं महत्व यामुळेच कायम टिकून आहे.
0: नक्कीच सर. डॉक्टर दत्तात्रय घोलप सर, आज आपण इथं आलात आणि मराठी विश्वकोशाचे खंड 13 ते 15 याविषयी आम्हाला विस्तृत माहिती सांगितली. आपले खूप खूप आभार.
1: धन्यवाद.
0: श्रोते हो, आपली मतं, सूचना, अपेक्षा, अभिप्राय यांचा आम्ही नक्की विचार करू तेव्हा आमच्याशी या ईमेलवर आपण संपर्क साधा. आपली मराठी 210@gmail.com, aaplimarathi210@gmail.com. पुन्हा भेटूया पुढच्या रविवारी सकाळी 7:25. तोपर्यंत वासंती काळे आपला निरोप घेते. नमस्कार.
2: अभिजात मराठी, आपली मराठी.
3: आपली मराठी,
2: अभिजात मराठी.

0: lagi.
1: Api Marathi.
0: Abhija Marathi.
1: Api Marathi.
2: अभिजात मराठी आपली मराठी हा प्रायोजित कार्यक्रम आपण ऐकत होतात. प्रसार भारतीच्या वेव्ज ओ टी टी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन ए आय आर ॲपसहित 558 किलोहर्ट्सवर आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. 7:40 होत आहेत. वेळ झाली आहे भावधारा कार्यक्रमाची. कार्यक्रमाच्या सुरुवातीला ऐकूया लीलाधर सामंत यांच्या स्वरात सुरेश भट यांचं गीत.

श्रोते हो, आपण ऐकत होतात शुभा जोशी यांच्या स्वरात राजा भडे यांचं गीत। भावधारा कार्यक्रमाच्या शेवटी ऐकूया आकाशवाणी गायक वृंदांच्या स्वरात वसंत बापट यांचं गीत।

0: आकाशवाणी गायक वृंदांच्या स्वरातील या गीताबरोबरच भावगीतांचा कार्यक्रम भावधारा संपला. भावधारा कार्यक्रम आपण पुन्हा ऐकू शकाल सकाळी 8:40.
1: मुक्त अशी विमुक्त अशी मी चैतन्याने विहार करते. मुक्त अशी विमुक्त अशी मी चैतन्याने विहार करते. कोण कशाला उदार व्हावे मीच मनाने मल्हार होते.
2: अवश्य ऐका नभोनाट्य ती विमुक्ता. लेखिका आणि प्रमुख भूमिका वर्षा दांदळे. सहभाग ज्ञानेश्वर नाईक. सोमवार दिनांक 15 जूनला दुपारी 12 वाजता वनिता मंडळ कार्यक्रमात अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR मोबाईल ऍप वर नभोनाट्य ती विमुक्ता.
0: यानंतर ठीक 8 वाजता दिल्ली केंद्रावरून समाचार प्रभात हे हिंदी बातमीपत्र आणि त्यानंतर 8:15 मॉर्निंग न्यूज हे इंग्रजी बातमीपत्र प्रसार करण्यात येईल. आम्ही सहक्षेपित करू. तसेच 8:30 पुणे केंद्रावरून मराठीतून राष्ट्रीय बातमीपत्र प्रसारित करण्यात येईल. आम्ही सहक्षेपित करू.

वाणी पराग चिंचोळकर आपल्याला बातम्या देत आहे. ठळक बातम्या. भारतीय लष्करानं भविष्यातील आव्हानांसाठी सज्ज राहावं, राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचं आवाहन. फ्रान्स आणि स्लोवाकिया या दोन देशांच्या दौऱ्यात पंतप्रधान मोदी G7 परिषदेतही सहभागी होणार. भारतीय वायुदलाच्या AN-32 विमानाच्या अपघातात 5 जवानांना वीरमरण. आणि महिलांच्या T20 विश्वचषक स्पर्धेत भारताची आज पाकिस्तानशी लढत. आता सविस्तर बातम्या. भारतीय लष्करानं बदलत्या सुरक्षा आव्हानांशी आणि तांत्रिक प्रगतीशी जुळवून घेत भविष्यासाठी सज्ज राहण्याची गरज राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी व्यक्त केली. डेहराडून इथल्या IMA अर्थात इंडियन मिलिटरी अकादमीमध्ये 158 नियमित आणि 141 तांत्रिक अभ्यासक्रमांच्या दीक्षांत संचलन सोहळ्यामध्ये त्या बोलत होत्या. अधिकारी प्रशिक्षणार्थींनी आयुष्यभर शिकण्याची वृत्ती, नैतिक मूल्य आणि धैर्यपूर्ण नेतृत्व जोपासावं असं आवाहन त्यांनी केलं. देशाचे सार्वभौमत्व आणि अखंडतेचे रक्षक म्हणून जबाबदारी पार पाडण्याचा सल्लाही त्यांनी दिला. संचलनामध्ये 9 महिला प्रशिक्षणार्थींचा समावेश हा IMA इतिहासातील महत्वाचा टप्पा असल्याचं सांगत त्यांनी सर्व नवोदित अधिकारी आणि मित्रराष्ट्रांच्या प्रशिक्षणार्थींचंही अभिनंदन केलं. पंतप्रधान नरेंद्र मोदी फ्रान्स आणि स्लोवाकिया या दोन देशांच्या दौऱ्याच्या पहिल्या टप्प्यात फ्रान्समधील नीस शहरात काल दाखल झाले. या दौऱ्यादरम्यान फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांच्याशी त्यांची चर्चा, भारत इनोव्हेट्स उपक्रमाचा संयुक्तपणे शुभारंभ, महत्वाच्या प्रादेशिक आणि जागतिक मुद्द्यांवर विचारविनिमय, तसंच G7 शिखर परिषदेत सहभाग असा पंतप्रधानांचा कार्यक्रम असेल. नीस शहरात भारतीय समुदायानं पंतप्रधानांचं अत्यंत उत्साहानं स्वागत केल्याबद्दल मोदी यांनी समाज माध्यमावरील एका पोस्टद्वारे त्यांचे आभार मानले. दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या स्लोवाकिया भेटीमुळे दोन्ही देशांमधील सहकार्याच्या नवीन संधी उपलब्ध होतील आणि आर्थिक संबंध अधिक दृढ होण्यास मदत होईल असं स्लोवाकियातील भारताच्या राजदूत अपूर्वा श्रीवास्तव यांनी ब्रास्तिलावा इथं आकाशवाणीच्या प्रतिनिधीशी बोलताना सांगितलं. केंद्र सरकारनं लेफ्टनंट जनरल धीरज सेठ यांची 30 जूनपासून नवे भूदल प्रमुख म्हणून नियुक्ती केली आहे. सध्या ते व्हाईस चीफ ऑफ आर्मी स्टाफ म्हणून कार्यरत आहेत. विद्यमान भूदल प्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी 30 जून रोजी निवृत्त होत आहेत. राष्ट्रीय संरक्षण अकादमीचे माजी विद्यार्थी असलेले धीरज सेठ यांची 1986 आर्म्ड कोअरमध्ये नियुक्ती झाली होती. जवळपास 4 दशकांच्या कारकिर्दीत त्यांनी विविध महत्वाच्या कमांड आणि धोरणात्मक पदांवर काम केलं आहे. साऊथ वेस्टर्न कमांड आणि सदर्न कमांडचं नेतृत्व करण्याचाही त्यांना मान मिळाला आहे. DRDO अर्थात संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेनं लांब पल्ल्याच्या बॅलिस्टिक क्षेपणास्त्रांविरुद्ध बहुस्तरीय संरक्षण आणि मध्यम पल्ल्यावरील जहाजांना लक्ष्य करणाऱ्या क्षेपणास्त्रांच्या 3 यशस्वी चाचण्या घेतल्या. याबद्दल संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी DRDOचं अभिनंदन केलं आहे. या चाचण्यांमुळे आक्रमक आणि प्रतिरोधक अशी क्षेपणास्त्र बाळगणाऱ्या निवडक देशांमध्ये आता भारताची गणना होते असं सिंह यांनी समाज माध्यमांवर म्हटलं आहे. नौदलाच्या मध्यम पल्ल्याच्या जहाजविरोधी क्षेपणास्त्रांनीही आपली क्षमता सिद्ध केली आहे असंही त्यांनी सांगितलं. या चाचण्यांद्वारे लांब आणि मध्यम पल्ल्याची क्षेपणास्त्र हवेतच नष्ट करण्याची क्षमता सिद्ध झाली आहे. केंद्रीय विद्यालय संघटन म्हणजेच KVSनं शैक्षणिक वर्ष 2026-27 पासून इयत्ता 6 आणि 9 वर्गांसाठी त्रिभाषा सूत्राअंतर्गत प्रत्येक शाळेत किमान एका तुकडीसाठी संस्कृत भाषा अनिवार्य केली आहे. बदलीपात्र केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या मुलांची शैक्षणिक गैरसोय टाळण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला. नव्या नियमानुसार विद्यार्थ्यांनी निवडलेल्या 3 भाषेच्या आधारे त्यांची वर्गवारी केली जाईल. दरम्यान केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ म्हणजेच CBSEनंही राष्ट्रीय शिक्षण धोरण 2020 अनुसरून इयत्ता 9 विद्यार्थ्यांसाठी 3 भाषांचा अभ्यास सक्तीचा केला आहे. यात किमान 2 भारतीय भाषा असणं अनिवार्य आहे. विद्यार्थ्यांवरचा परीक्षेचा ताण कमी करण्यासाठी इयत्ता 10 पातळीवर या 3 भाषेसाठी कोणतीही मंडळ परीक्षा घेतली जाणार नसल्याचं CBSEनं स्पष्ट केलं आहे. हे राष्ट्रीय बातमीपत्र आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून देण्यात येत आहे. चंद्रावरील अत्यंत थंड वातावरणाचा सामना करू शकणारी प्रगत कृत्रिम उष्णता प्रणाली विकसित करण्यासाठी इस्रो आणि अणुऊर्जा विभागानं संयुक्तपणे काम सुरू केलं आहे. बंगळुरू इथं झालेल्या एका परिषदेत इस्रोचे अध्यक्ष डॉ V.नारायणन यांनी ही माहिती दिली. चांद्रयान 3 मोहिमेतील विक्रम लँडर सौर ऊर्जेवर आधारित असल्यानं तो चंद्रावर केवळ 14 दिवस कार्यरत राहू शकला होता.
आता नव्या तंत्रज्ञानाच्या मदतीने

दोनशे दिवसांपर्यंत कार्यरत राहणारा लँडर विकसित करण्याचं उद्दिष्ट आहे. कृत्रिम उष्णता प्रणालीमुळे चंद्रावरील उणे 129° ते 121° सेल्सिअस तापमानातील तीव्र बदलांचा सामना करणं शक्य होणार आहे. तसंच इस्रो आणि CSIRनं तांत्रिक सहकार्यासाठी 40 क्षेत्र निश्चित केली असून त्यापैकी 17 प्रकल्पांच्या अंमलबजावणीला मंजुरी देण्यात आली आहे. इराणसोबतचं युद्ध संपवण्यासाठी आज एक करार केला जाईल आणि त्यानंतर लगेचच मोक्याच्या ठिकाणी असलेल्या स्ट्रेट ऑफ होर्मुझमधून वाहतूक सर्वांसाठी खुली केली जाईल असं अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी समाज माध्यमावरील एका पोस्टद्वारे म्हटलं आहे. त्याचवेळी हा करार अपेक्षेप्रमाणे झाला नाही तर नवीन हल्ले करण्याचा इशाराही त्यांनी कायम ठेवला. इराणचा अणुकार्यक्रम प्रभावीपणे निष्प्रभ करण्यात आला असून नंतरच्या टप्प्यावर उर्वरित अणुसाठ्याची विल्हेवाट लावली जाईल असं ट्रम्प यांनी म्हटलं आहे. दरम्यान कोणताही करार त्वरित होण्याची शक्यता नसल्याचं इराणच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते इस्माईल बघाई यांनी म्हटलं आहे. कदाचित आगामी दिवसात करार होऊ शकेल अशी पुष्टीही त्यांनी जोडली.

0: जागतिक रक्तदाता दिनानिमित्त देशभरातील नागरिकांना स्वेच्छेने रक्तदान करण्याचं आवाहन केलं आहे. रक्तदान केलेल्या रक्ताच्या प्रत्येक थेंबात गरजू व्यक्तीला नवजीवन देण्याची ताकद असते असं समाज माध्यमावरील एका पोस्टमध्ये जाधव यांनी म्हटलं आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी लोकसंख्याशास्त्रीय बदलांवरील समितीला सीमावर्ती जिल्ह्यातील लोकसंख्या रचनेबाबत अभ्यास करण्याचे निर्देश दिले आहेत. ते काल या समितीच्या बैठकीत बोलत होते. अवैध स्थलांतर आणि इतर कारणांमुळे होणाऱ्या बदलांची पाहणी करण्यासाठी सीमावर्ती भाग महानगर तसंच औद्योगिक शहरांना भेट देण्यासही गृहमंत्र्यांनी सांगितलं. आसाममधील जोरहाट इथं काल सकाळी झालेल्या AN-32 विमान अपघातात 5 जवानांना प्राण गमवावे लागल्याबद्दल भारतीय वायुदलानं शोक व्यक्त केला आहे. समाज माध्यमावरील एका पोस्टद्वारे वायुदलानं दिलेल्या माहितीनुसार या दुर्घटनेत स्क्वाड्रन लीडर प्रशांत सिंग, फ्लाईट लेफ्टनंट शुभम कुमार, सार्जंट जितेन शर्मा, अग्निवीर वायू खेमाराम कुमावत आणि अग्निवीर वायू दानिश आलम यांना वीरमरण आलं आहे. या कठीण प्रसंगी या जवानांच्या कुटुंबियांच्या पाठींशी आपण खंबीरपणे उभं असल्याचं हवाई दलानं म्हटलं आहे. तत्पूर्वी नियमित उड्डाणाच्या वेळी भारतीय वायुदलाच्या AN-32 विमानाचा काल सकाळी लँडिंग दरम्यान अपघात झाला. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी या अपघाताबद्दल दुःख व्यक्त करून मृत जवानांच्या कुटुंबियांप्रती संवेदना व्यक्त केली आहे. इंग्लंड आणि वेल्समध्ये सुरू असलेल्या ICC महिला T20 विश्वचषक स्पर्धेत भारतीय संघ आज बर्मिंगहॅममधील एजबॅस्टन इथं आपला पारंपरिक प्रतिस्पर्धी पाकिस्तानविरुद्ध सामन्यानं आपल्या मोहिमेची सुरुवात करेल. हा सामना भारतीय वेळेनुसार संध्याकाळी 7 वाजता सुरू होईल. दोन्ही संघांमधील यापूर्वीच्या 16 सामन्यांपैकी 13 सामन्यात भारतानं विजय मिळवला आहे. अन्य सामन्यात स्पर्धेत पदार्पण करणारा नेदरलँड्स आणि बांगलादेश यांच्यात लढत होईल. हा सामना भारतीय वेळेनुसार सकाळी 10:30 वाजता सुरू होईल. दरम्यान वेस्ट इंडिजनं काल गतविजेत्या न्यूझीलंडचा 7 गडी राखून पराभव केला तर ऑस्ट्रेलियानं दक्षिण आफ्रिकेचा 65 धावांनी पराभव करून आपल्या T20 विश्वचषक मोहिमेची सुरुवात केली. स्पर्धेतील अंतिम सामना पुढील महिन्याच्या 5 तारखेला लॉर्ड्स क्रिकेट मैदानावर होणार आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. भारतीय लष्करानं भविष्यातील आव्हानांसाठी सज्ज राहावं, राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचं आवाहन. फ्रान्स आणि स्लोवाकिया या दोन देशांच्या दौऱ्यात पंतप्रधान मोदी G7 परिषदेतही सहभागी होणार. भारतीय वायुदलाच्या AN-32 विमानाच्या अपघातात 5 जवानांना वीरमरण. आणि महिलांच्या T20 विश्वचषकात भारताची आज पाकिस्तानशी लढत. याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: प्रसार भारतीच्या वेव्ज OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ॲपसहित 558 किलोहर्ट्सवर आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. सकाळचे 8:40 होत आहेत. वेळ झाली आहे भावधारा कार्यक्रमाची. ऐकूया मोहिनी बर्डे यांच्या स्वरात संगीता जोशी यांचं गीत.

या गीताबरोबरच भावगीतांचा कार्यक्रम भावधारा संपला. हा कार्यक्रम आपण ऐकत होतात प्रसारभारतीच्या वेव्ज OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ॲपसहित 558 KHz वर आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून.

मंडळी, गॅस सिलेंडरची काळजी कशी घ्यावी, अपघात कसे टाळावेत, अवैध विक्री होत असेल तर काय करावं, याविषयी सविस्तर माहिती जाणून घेऊया अवश्य ऐका बलसागर भारत हो. सामाजिक कार्यकर्ते नितीन सोळंके यांची मुलाखत. बुधवार दिनांक 17 जून रोजी संध्याकाळी 6:30 आणि गुरुवार दिनांक 18 जून रोजी 3:40 आपल्या अस्मिता वाहिनीवर जगभर बलसागर भारत हो.

आकाशवाणी मुंबई। तुषार पवार राष्ट्रीय बातम्या देत आहे। ठळक बातम्या। प्रधानमंत्री नरेंद्र मोदी फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांच्यासोबत संयुक्तपणे भारत इनोव्हेट्स या उपक्रमाचं उद्घाटन करणार। भूराजनैतिक संघर्ष आणि रुपयाच्या घसरणीच्या पार्श्वभूमीवर गुंतवणूकदारांनी भारतीय शेअर बाजारातून 62,853 कोटी रुपयांपेक्षा जास्त गुंतवणूक काढून घेतली। इराण अमेरिका शांतता करारावर आज स्वाक्षऱ्या होणार असल्याचा डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा, इराणनं शक्यता फेटाळली। आणि महिलांच्या टी ट्वेंटी क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत आज भारत आणि पाकिस्तान यांच्यात सामना रंगणार। प्रधानमंत्री नरेंद्र मोदी फ्रान्स आणि स्लोवाकिया या दोन देशांच्या दौऱ्याच्या पहिल्या टप्प्यात काल रात्री फ्रान्समधील निस इथं पोहोचले। तिथं आयोजित स्वागत समारंभात तिथल्या भारतीय समुदायानं त्यांचं मोठ्या उत्साहात स्वागत केलं। यावेळी मोठ्या संख्येनं भारतीय समुदायाचे सदस्य उपस्थित होते। या स्वागताबद्दल प्रधानमंत्र्यांनी भारतीय समुदायाचे आभारही मानले आहेत। हा आपल्यासाठी अविस्मरणीय क्षण होता। घरापासून हजारो किलोमीटर दूर असूनही भारतीय समुदायाचं भारतासोबतचं नातं तसंच दृढ आहे, अशी भावना त्यांनी समाजमाध्यमावरून व्यक्त केली आहे। आपल्या या दौऱ्यात प्रधानमंत्री फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांच्यासोबत संयुक्तपणे भारत इनोव्हेट्स या उपक्रमाचं उद्घाटन करतील। या उपक्रमांतर्गत देशभरातली सुमारे 120 स्टार्टअप्स जागतिक गुंतवणूकदार आणि तंत्रज्ञान क्षेत्रातल्या आघाडीच्या व्यक्तिमत्वांसमोर आपल्या नवोन्मेषी कल्पना मांडतील। त्यानंतर दोन्ही नेत्यांमध्ये द्विपक्षीय चर्चा होईल। या बैठकीत संरक्षण, तंत्रज्ञान, व्यापार आणि नवोन्मेष या क्षेत्रांमधलं परस्पर सहकार्य आणि जागतिक मुद्द्यांवर चर्चा होण्याची अपेक्षा आहे। त्यानंतर प्रधानमंत्री स्लोवाकियासाठी रवाना होतील। भारतीय लष्करानं बदलत्या सुरक्षा आव्हानांशी आणि तांत्रिक प्रगतीशी जुळवून घेत भविष्यासाठी सज्ज राहण्याची गरज राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी व्यक्त केली आहे। डेहराडून इथल्या आयएमए अर्थात इंडियन मिलिटरी अकादमीत 158व्या नियमित आणि 141व्या तांत्रिक अभ्यासक्रमाच्या दीक्षांत संचलन सोहळ्यात त्या बोलत होत्या। अधिकारी प्रशिक्षणार्थींनी आयुष्यभर शिकण्याची वृत्ती, नैतिक मूल्य आणि धैर्यपूर्ण नेतृत्व जोपासावं असं आवाहन त्यांनी केलं। देशाचे सार्वभौमत्व आणि अखंडतेचे रक्षक म्हणून जबाबदारी पार पाडण्याचा सल्ला त्यांनी दिला। संचलनात 9 महिला प्रशिक्षणार्थींचा समावेश हा आयएमएच्या इतिहासातील महत्वाचा टप्पा असल्याचं सांगत त्यांनी सर्व नवोदित अधिकारी आणि मित्र राष्ट्राच्या प्रशिक्षणार्थ्यांचंही अभिनंदन केलं। पश्चिम आशियातल्या वाढता भूराजनैतिक तणाव आणि रुपयाची होणारी घसरण या पार्श्वभूमीवर परदेशी भांडवली गुंतवणूकदारांनी जूनच्या पहिल्या 15 आठवड्यात भारतीय शेअर बाजारातून 62,853 कोटी रुपयांपेक्षा जास्त रक्कम काढून घेतली आहे। एनएसडीएल अर्थात नॅशनल सिक्युरिटीज डिपॉझिटरी लिमिटेडनं दिलेल्या आकडेवारीनुसार चालू वर्षात परदेशी भांडवली गुंतवणूकदारांनी भारतीय शेअर बाजारातून आतापर्यंत 2,87,000 कोटी रुपयांची गुंतवणूक काढून घेतली आहे। 2025 1,66,000 रुपयांची निर्गुंतवणूक झाली होती, त्या तुलनेत ही रक्कम जास्त आहे। केंद्र सरकारनं कामगार सांख्यिकी संबंधी उच्चस्तरीय तांत्रिक तज्ज्ञ समितीच्या अध्यक्षपदी प्रख्यात अर्थतज्ज्ञ प्राध्यापक अलख शर्मा यांची नियुक्ती केली आहे। भारतातल्या कामगार बाजाराची बदलती रचना अभ्यासणं तसंच कामगार बाजाराशी संबंधित निर्देशांक अधिक सक्षम करणं आणि त्यांचा नियमित आढावा घेणं या उद्देशानं या समितीची स्थापना केली आहे। ही समिती अधिक सूक्ष्म, वेळेवर उपलब्ध होणारी आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर तुलना करता येईल अशी कामगार सांख्यिकी विकसित करण्यावर विशेष भर देणार आहे। अमेरिकेच्या हल्ल्यात 3 भारतीयांचा मृत्यू झाल्यानंतरही केंद्र सरकारनं अमेरिकेचा निषेध केला नाही असा आरोप करत लोकसभेतले विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केली आहे। प्रधानमंत्र्यांनी अमेरिकेचा निषेध न करून देशाच्या गौरवाला बाधा आणल्याचं त्यांनी म्हटलंय। दरम्यान अमेरिकेच्या हल्ल्यात 3 भारतीयांचा मृत्यू झाल्यानंतर अमेरिकेनं होर्मुझच्या समुद्रधुनीमधून इराणशी संबंधित कोणत्याही प्रकारची तेल वाहतूक खपवून घेतली जाणार नसल्याचं भारताला कळवलं आहे। राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षानं काँग्रेसऐवजी भाजपाप्रणित रालोआमध्ये सहभागी व्हावं असं केंद्रीय मंत्री आणि रिपाई प्रमुख रामदास आठवले यांनी म्हटलंय। शरद पवार यांच्या नेतृत्वातील पक्षाच्या काँग्रेसमध्ये संभाव्य विलिनीकरणाच्या अटकळींच्या पार्श्वभूमीवर आठवले यांनी आपलं मत व्यक्त केलंय। काँग्रेस पक्ष आता दुबळा झाला असल्याचं त्यांनी म्हटलं आहे। रक्तदान हे एखाद्याला जीवनाची दुसरी संधी द्यायचा सर्वात सोपा आणि प्रभावी मार्ग असल्यानं नागरिकांनी पुढाकार घेऊन रक्तदान

करावं असं आवाहन आजच्या जागतिक रक्तदान दिनाच्या निमित्तानं केंद्रीय आरोग्यमंत्री जे पी नड्डा यांनी केलंय. रक्तदानाबाबतच्या गैरसमजुती दूर करून त्याचं महत्व जनमानसात रुजवायची गरज त्यांनी व्यक्त केली. एक थेंब माणुसकीचा ही या वर्षीच्या रक्तदाता दिनाची संकल्पना असून सुरक्षित रक्त आणि रक्त घटकांची गरज याबाबत जनजागृती करण्याकरता आणि स्वेच्छेनं तसंच विनामूल्य रक्तदान करणाऱ्या रक्तदात्यांच्या जीवनरक्षक योगदानाबद्दल त्यांचे आभार मानण्यासाठी दरवर्षी 14 जून रोजी हा दिवस जागतिक रक्तदाता दिन म्हणून साजरा केला जातो. आरोग्य आणि कुटुंब कल्याण राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी जागतिक रक्तदाता दिनानिमित्त देशभरातील नागरिकांना स्वेच्छेनं रक्तदान करण्याचं आवाहन केलंय. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. इराण अमेरिका युद्ध संपवण्याकरता आज शांतता करारावर स्वाक्षऱ्या केल्या जाणार असून यानंतर होर्मुझची समुद्रधुनी वाहतुकीसाठी खुली होणार असल्याचं अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटलंय. अमेरिका आणि इराण यांच्या शांतता स्थापन करण्यासाठीच्या वाटाघाटी अंतिम टप्प्यात आल्या असल्याचं पाकिस्ताननं म्हटलं होतं. त्यानंतर अमेरिकेच्या अध्यक्षांनी हे वक्तव्य केलं आहे. दरम्यान कोणताही करार त्वरित होण्याची शक्यता नसल्याचं इराणच्या परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाचे प्रवक्ते इस्माईल बघाई यांनी म्हटलंय. कदाचित आगामी दिवसात करार होऊ शकेल अशी पुष्टीही त्यांनी जोडली आहे. म्यानमारमध्ये काल रात्री भूकंपाचा तीव्र धक्का बसला. रिश्टर स्केलवर 3.8 इतकी या भूकंपाची तीव्रता नोंदली गेली अशी माहिती तिथल्या राष्ट्रीय भूकंपशास्त्र केंद्रानं दिली आहे. भारतीय प्रमाणवेळेनुसार काल रात्री 11:31 भूकंपाचे धक्के बसले. या भूकंपाचा केंद्रबिंदू जमिनीखाली 10 किलोमीटर खोल होता अशी माहिती भूकंपशास्त्र केंद्रानं दिली. याआधी एका आठवड्यापूर्वी देखील म्यानमारमध्ये 3.5 तीव्रतेचा भूकंपाचा धक्का बसला होता. चंद्रावरील अत्यंत थंड वातावरणाचा सामना करू शकणारी प्रगत कृत्रिम उष्णता प्रणाली विकसित करण्यासाठी इस्रो आणि अणुऊर्जा विभागानं संयुक्तपणे काम सुरू केलं आहे. बंगळुरू इथं झालेल्या एका परिषदेत इस्रोचे अध्यक्ष डॉ व्ही नारायणन यांनी ही माहिती दिली. चांद्रयान 3 मोहिमेतील विक्रम लँडर सौर ऊर्जेवर आधारित असल्यानं तो चंद्रावर केवळ 14 दिवस कार्यरत राहू शकला होता. आता नव्या तंत्रज्ञानाच्या मदतीनं 200 दिवसांपर्यंत कार्यक्षम राहणारा लँडर विकसित करण्याचं उद्दिष्ट आहे. कृत्रिम उष्णता प्रणालीमुळे चंद्रावरील उणे 129° ते 121° सेल्सिअस तापमानातील तीव्र बदलांचा सामना करणं शक्य होणार आहे. तसंच इस्रो आणि सीएसआयआरनं तांत्रिक सहकार्यासाठी 40 क्षेत्र निश्चित केली असून त्यापैकी 17 प्रकल्पांच्या अंमलबजावणीला मंजुरी देण्यात आली आहे. इंग्लंडमध्ये सुरू असलेल्या महिलांच्या टी ट्वेंटी विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत आज गटात बर्मिंगहॅम इथं भारत आणि पाकिस्तान यांच्यात सामना होणार आहे. भारतीय प्रमाणवेळेनुसार संध्याकाळी 7 या सामन्याला सुरुवात होईल. स्पर्धेतला हा भारताचा सलामीचा सामना आहे. अ गटात भारत आणि पाकिस्तानसोबत ऑस्ट्रेलिया बांगलादेश नेदरलँड आणि दक्षिण आफ्रिका या संघांचा समावेश आहे. स्पर्धेत आज बर्मिंगहॅम इथंच अ गटात बांगलादेश आणि नेदरलँड यांच्यातही सामना होईल. भारतीय प्रमाणवेळेनुसार दुपारी 3 सामना सुरू होईल. काल झालेल्या सामन्यांमध्ये ब गटात स्कॉटलंडनं आयर्लंडवर 40 धावांनी विजय मिळवला. वेस्ट इंडिजनं न्यूझीलंडच्या संघावर 7 गडी राखून मात केली तर अ गटात ऑस्ट्रेलियानं दक्षिण आफ्रिकेवर 65 धावांनी विजय मिळवला. फिफा फुटबॉल विश्वचषक स्पर्धेत ऑस्ट्रेलिया आणि तुर्की यांच्या सामन्यात मध्यंतरापर्यंत ऑस्ट्रेलियानं 1-0 अशी आघाडी घेतली. नेस्तोरी इराणकुंडानं मध्यंतराच्या आधी गोल करून ऑस्ट्रेलियाला आघाडी मिळवून दिली. स्पर्धेतल्या दुसऱ्या सामन्यात स्कॉटलंडनं हैतीवर 1-0 अशी मात करून विजयी खातं उघडलं तर ब्राझीलला मोरक्कोनं 1-1 असं बरोबरीत रोखलं. महाराष्ट्रात वाशिम जिल्ह्यात काल 3 6 जणांचा मृत्यू झाला. मानोरा तालुक्यातील फुल उमरी धरणात काल सकाळी पुसद इथला 18 वर्षांचा तरुण बुडून मृत्यूमुखी पडला तर वैद्यकीय प्रवेश निश्चित झालेल्या एका 22 वर्षाच्या विद्यार्थ्यानं वडिलांसमोरच दुपारी अडाण धरणात उडी घेतली. तिसऱ्या घटनेत मालेगाव तालुक्यातल्या तिवळी इथं एका कुटुंबातल्या 2 लहानग्यांसह पती पत्नीचे मृतदेह शेतात आढळले. नैऋत्य मोसमी पाऊस येत्या 2-3 दिवसात कर्नाटक तेलंगणा आंध्र प्रदेश आणि ओडिशा तसंच छत्तीसगडच्या दक्षिणेकडील भागात सक्रिय होणार असल्याचा अंदाज भारतीय हवामान खात्यानं व्यक्त केला आहे. ईशान्येकडील काही भाग अंदमान आणि निकोबार बेटं केरळ माहे ओदिशा तमिळनाडू पुदुच्चेरी आणि कराईकल भागात जोरदार पाऊस पडणार असून मध्य प्रदेश तेलंगणा आणि राजस्थानच्या पश्चिम भागात उद्यापर्यंत ढगांचा गडगडाट होण्याची शक्यता आहे. महाराष्ट्राच्या काही भागात उष्णतेची तीव्र लाट येण्याची शक्यता असून कोकण गोवा भागात आर्द्रता वाढणार असल्याचा अंदाजही व्यक्त करण्यात आला आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा.
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांच्यासोबत

0: मनचाहे गीत कार्यक्रम आप सुनेंगे बस थोड़ी ही देर में।
1: आकाशवाणी मुंबई, मनोज अणावकर प्रादेशिक बातम्या देत आहे। ठळक बातम्या। प्रधानमंत्री नरेंद्र मोदी फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांच्यासोबत संयुक्तपणे भारत इनोव्हेट्स या उपक्रमाचं उद्घाटन करणार। गेल्या 2 आठवड्यात परदेशी गुंतवणूकदारांनी भारतीय शेअर बाजारातून 62,853 कोटी रुपयांहून अधिक गुंतवणूक काढून घेतली। राज्यात वेगवेगळ्या घटनांमध्ये 7 जणांचा मृत्यू। आणि महिलांच्या T20 क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत आज भारत आणि पाकिस्तान आमने-सामने। प्रधानमंत्री नरेंद्र मोदी फ्रान्स आणि स्लोवाकिया या 2 देशांच्या दौऱ्याच्या पहिल्या टप्प्यात काल रात्री फ्रान्समधल्या निस इथं पोहोचले। तिथे आयोजित स्वागत समारंभात तिथल्या भारतीय समुदायानं त्यांचं मोठ्या उत्साहात स्वागत केलं। यावेळी मोठ्या संख्येनं भारतीय समुदायाचे सदस्य उपस्थित होते। या स्वागताबद्दल प्रधानमंत्र्यांनी भारतीय समुदायाचे आभार मानले।

हा आपल्यासाठी अविस्मरणीय क्षण होता. घरापासून हजारो किलोमीटर दूर असूनही भारतीय समुदायाचं भारतासोबतचं नातं तसंच दृढ आहे अशी भावना त्यांनी समाजमाध्यमावरून व्यक्त केली. आपल्या या दौऱ्यात फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांच्यासोबत प्रधानमंत्री संयुक्तपणे भारत इनोव्हेट्स या उपक्रमाचं उद्घाटन करणार आहेत. या उपक्रमाअंतर्गत देशभरातल्या सुमारे 120 स्टार्टअप्स जागतिक गुंतवणूकदार आणि तंत्रज्ञान क्षेत्रातल्या आघाडीच्या व्यक्तिमत्वांसमोर आपल्या नवोन्मेषी कल्पना मांडणार आहेत. त्यानंतर दोन्ही नेत्यांमध्ये द्विपक्षीय चर्चा होईल. या बैठकीत संरक्षण, तंत्रज्ञान, व्यापार आणि नवोन्मेष या क्षेत्रांमधलं परस्पर सहकार्य आणि जागतिक मुद्द्यांवर चर्चा व्हायची अपेक्षा आहे. यानंतर प्रधानमंत्री स्लोवाकियासाठी रवाना होतील. वाढता भूराजनैतिक तणाव आणि रुपयाची होणारी घसरण या पार्श्वभूमीवर परदेशी भांडवली गुंतवणूकदारांनी जूनच्या पहिल्या 15 आठवड्यात भारतीय शेअर बाजारातून 62,853 कोटी रुपयांहून अधिक रक्कम काढून घेतली आहे. NSDL अर्थात नॅशनल सिक्युरिटीज डिपॉझिटरी लिमिटेडनं दिलेल्या आकडेवारीनुसार चालू वर्षात परदेशी भांडवली गुंतवणूकदारांनी भारतीय शेअर बाजारातून आतापर्यंत 2,87,000 कोटी रुपयांची गुंतवणूक काढून घेतली आहे. 2025 1,66,000 रुपयांची निर्गुंतवणूक झाली होती, त्यापेक्षा ही रक्कम जास्त आहे. CID अर्थात गुन्हे अन्वेषण विभागाकडून आज तृणमूल काँग्रेसचे खासदार अभिषेक बॅनर्जी यांची चौकशी सुरू आहे. पश्चिम बंगाल विधानसभेच्या विरोधी पक्षनेत्याच्या निवडीसाठी अभिषेक बॅनर्जी यांनी तृणमूल काँग्रेसच्या नवनिर्वाचित आमदारांच्या बनावट स्वाक्षऱ्या केल्याचा आरोप आहे. या प्रकरणी कोलकाता उच्च न्यायालयानं दिलेल्या आदेशानंतर CIDनं या प्रकरणाचा तपास सुरू केला होता. याआधी याच प्रकरणात गेल्या शुक्रवारीही CIDनं अभिषेक बॅनर्जी यांना चौकशीसाठी बोलावलं होतं. अमेरिकेच्या हल्ल्यात 3 भारतीयांचा मृत्यू झाल्यानंतरही केंद्र सरकारनं अमेरिकेचा निषेध केलेला नाही असा आरोप करत लोकसभेतले विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केली आहे. प्रधानमंत्र्यांनी अमेरिकेचा निषेध न करून देशाच्या गौरवाला बाधा आणल्याचं त्यांनी म्हटलं आहे. दरम्यान अमेरिकेच्या हल्ल्यात 3 भारतीयांचा मृत्यू झाल्यानंतर हॉर्मुझच्या समुद्रधुनीमधून इराणशी संबंधित कोणत्याही प्रकारची तेलवाहतूक खपवून घेतली जाणार नसल्याचं अमेरिकेनं भारताला कळवलं आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षानं काँग्रेसऐवजी भाजपप्रणित रालोआमध्ये सहभागी व्हावं असं केंद्रीय मंत्री आणि रिपाई प्रमुख रामदास आठवले यांनी म्हटलं आहे. शरद पवार यांच्या नेतृत्वाखालच्या पक्षाच्या काँग्रेसमध्ये होणाऱ्या संभाव्य विलिनीकरणाच्या अटकळींच्या पार्श्वभूमीवर आठवले यांनी आपलं मत व्यक्त केलं आहे. काँग्रेस पक्ष आता दुबळा झाला असल्याचं ते म्हणाले. केंद्र सरकारनं कामगार सांख्यिकी संबंधी उच्चस्तरीय तांत्रिक तज्ज्ञ समितीच्या अध्यक्षपदी प्रख्यात अर्थतज्ज्ञ प्राध्यापक अलक शर्मा यांची नियुक्ती केली आहे. भारतातल्या कामगार बाजाराची बदलती रचना अभ्यासणं तसंच कामगार बाजाराशी संबंधित निर्देशांक अधिक सक्षम करणं आणि त्यांचा नियमित आढावा घेणं या उद्देशानं या समितीची स्थापना केली आहे. ही समिती अधिक सूक्ष्म, वेळेवर उपलब्ध होणारी आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर तुलना करता येईल अशी कामगार सांख्यिकी विकसित करण्यावर विशेष भर देणार आहे. रक्तदान हे एखाद्याला जीवनाची दुसरी संधी द्यायचा सर्वात सोपा आणि प्रभावी मार्ग असल्यानं नागरिकांनी पुढाकार घेऊन रक्तदान करावं असं आवाहन आजच्या जागतिक रक्तदाता दिनाच्या निमित्तानं केंद्रीय आरोग्यमंत्री JP नड्डा यांनी केलं आहे. रक्तदानाबाबतच्या गैरसमजुती दूर करून त्याचं महत्व जनमानसात रुजवायची गरज त्यांनी व्यक्त केली. आरोग्य आणि कुटुंब कल्याण राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी जागतिक रक्तदाता दिनानिमित्त देशभरातल्या नागरिकांना स्वेच्छेनं रक्तदान करायचं आवाहन केलं आहे. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या AIR News Mumbai या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. वाशिम जिल्ह्यात काल 3 वेगवेगळ्या घटनांमध्ये 6 जणांचा मृत्यू झाला. मानोरा तालुक्यातलं फुलंब्री धरणात काल सकाळी पुसद इथं 18 वर्षांच्या तरुणाचा बुडून मृत्यू झाला, तर वैद्यकीय प्रवेश निश्चित झालेल्या एका 22 वर्षांच्या विद्यार्थ्यानं वडिलांसमोरच दुपारी अडाण धरणात उडी घेऊन त्याचं जीवन संपवलं. तर तिसऱ्या एका घटनेत मालेगाव तालुक्यातल्या तिवळी इथं एका कुटुंबातल्या 2 लहानग्यांसह पती पत्नीचे मृतदेह शेतात आढळून आले. लातूर जिल्ह्यात औसा तालुक्यात बुधोडा गावाजवळ तुळजापूर नागपूर महामार्गावर कार आणि जीपची धडक होऊन झालेल्या भीषण अपघातात एकाचा मृत्यू झाला तर काही जण जखमी झाल्याचं वृत्त आहे. आज पहाटे ही दुर्घटना घडली. भरधाव वेगानं येणारी कार जीपला पाठीमागून आदळल्यामुळे एका प्रवाशाचा जागीच मृत्यू झाला तर अन्य अपघातग्रस्त जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.
जखमींचा नेमका आकडा अजून प्राप्त झालेला नाही. अपघातामुळे महामार्गावरची वाहतूक काही काळ विस्कळीत झाली होती. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा केला असून या प्रकरणाचा अधिक तपास सुरू आहे. यवतमाळमधल्या एका खासगी रुग्णालयाच्या आवारात काल एका 45 वर्षांच्या परिचारिकेची 23 वर्षांच्या व्यक्तीनं हत्या केली. घटनेनंतर 2 तासाच्या आत पोलिसांनी आरोपीला अटक केली. वैयक्तिक वादातून ही हत्या घडल्याचं प्रथमदर्शनी आढळलं असून पुढला तपास सुरू असल्याची माहिती अवधूतवाडी पोलिसांनी दिली आहे. एका महिलेवर आणि तिच्या अल्पवयीन बहिणीचा कथित बलात्कार आणि ब्लॅकमेल प्रकरणातल्या फरार आरोपीला पालघर पोलिसांनी गुजरातच्या भरूचमधून अटक केली आहे. पालघर पोलिसांनी याबाबतची माहिती दिली. पालघरमधल्या डहाणू भागात हे प्रकरण घडल्याचं 2 आठवड्यांपूर्वी उघडकीला आलं होतं. त्यानंतर फरार झालेल्या या गुन्हेगाराचा शोध घेण्यासाठी अनेक राज्यांमध्ये शोधमोहीम राबवली गेली होती. या प्रकरणी पोलिसांनी भारतीय न्याय संहिता तसंच पॉक्सो कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. जालना जिल्ह्यात काल विविध पोलीस ठाण्यांच्या हद्दीत करण्यात आलेल्या धडक कारवाईत 1 कोटी रुपयांपेक्षा जास्त मुद्देमाल जप्त करण्यात आला असून संबंधित 16 आरोपींवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. अवैध वाळू उपसा आणि वाहतुकीविरोधात जालना जिल्हा पोलीस प्रशासनानं अत्यंत आक्रमक पाऊल उचलून विशेष मोहिमेद्वारे वाळू माफियांवर कारवाई केली. या धडक मोहिमेत चंदनझिरा, घनसावंगी, मंठा, अंबड आणि तालुका जालना पोलीस ठाण्याअंतर्गत ही कारवाई झाली. यात 11 वाहनं आणि 515 ब्रास अवैध वाळू जप्त झाली आहे. इंग्लंडमध्ये सुरू असलेल्या महिलांच्या T20 क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत आज अ गटात बर्मिंगहॅम इथं भारत आणि पाकिस्तान यांच्यात सामना होणार आहे. भारतीय प्रमाणवेळेनुसार 7:00 या सामन्याला सुरुवात होईल. स्पर्धेतला हा भारताचा सलामीचा सामना आहे. अ गटात भारत आणि पाकिस्तानसोबत ऑस्ट्रेलिया, बांगलादेश, नेदरलँड आणि दक्षिण आफ्रिका या संघांचा समावेश आहे. स्पर्धेत आज बर्मिंगहॅम इथंच अ गटात बांगलादेश आणि नेदरलँड यांच्यातही सामना होणार आहे. भारतीय प्रमाणवेळेनुसार 3:00 हा सामना सुरू होत आहे. दरम्यान आज झालेल्या सामन्यांमध्ये ब गटात स्कॉटलंडनं आयर्लंडवर 40 धावांनी विजय मिळवला तर वेस्ट इंडिजनं न्यूझीलंडच्या संघावर 7 गडी राखून मात केली. अ गटात झालेल्या सामन्यात ऑस्ट्रेलियानं दक्षिण आफ्रिकेवर 65 धावांनी विजय मिळवला. बुलडाणा जिल्ह्यात एप्रिल महिन्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसान भरपाईसाठी राज्य शासनानं जिल्ह्यातल्या 2220 बाधित शेतकऱ्यांना 2,27,32,000 रुपये निधी मंजूर केला आहे अशी माहिती जिल्ह्याचे पालकमंत्री मकरंद जाधव पाटील यांनी दिली आहे. हिंगोली जिल्ह्यात काल जोरदार पाऊस झाला. सोसाट्याचा वारा आणि पावसामुळे नागरिकांची मोठी तारांबळ उडाली. वसमत आणि कळमनुरी तालुक्यात अनेक भागांमध्ये एकेळी पिकांचं नुकसान झालं तर हिंगोली तालुक्यात पेहणी गावामध्ये 70 ते 80 घरांवरचे 3 पत्रे वादळी वाऱ्यानं उडून गेले असं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांच्यासोबत संयुक्तपणे भारत इनोव्हेट्स या उपक्रमाचं उद्घाटन करणार. गेल्या 2 आठवड्यात परदेशी गुंतवणूकदारांनी भारतीय शेअर बाजारातून 62,853 कोटी रुपयांहून अधिक गुंतवणूक काढून घेतली. राज्यात वेगवेगळ्या घटनांमध्ये 7 जणांचा मृत्यू आणि महिलांच्या T20 क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत आज भारत आणि पाकिस्तान आमनेसामने. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 5:00 आकाशवाणी मुंबईच्या पुढच्या बातमीपत्रात. नमस्कार.

श्रोते हो, आताच आपण विविध भारतीचं प्रसारण ऐकत होता. आपण ऐकत आहात आकाशवाणी सिंधुदुर्ग नगरी केंद्र FM बँड 103.6 मेगाहर्ट्झवर, तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर. आज रविवार भारतीय सौर दिनांक 24 ज्येष्ठ शके 1948 अर्थात 14 जून 2026. श्रोते हो नमस्कार, शुभसंध्या. आजच्या या प्रसारणात मी नेत्रप्रभा दळवी तुम्हा सर्व श्रोत्यांचं अगदी मनापासून स्वागत करते. आता नजर टाकूया आज प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमांवर आणि या रूपरेषेनंतर ऐकूया हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम. 5:30 ऐकू शकाल कविता वाचन हा कार्यक्रम. लेखन आणि वाचन प्रांजली भट्टगावकर यांचं आहे. निर्मिती सहाय्य आहे नेत्रप्रभा दळवी यांचं. सादर करते डॉक्टर सुनील गायकवाड. ठीक 6 हिंदीतून बातम्या दिल्ली केंद्रावरून प्रसारित होतील, आम्ही त्या सहक्षेपित करू. 6:05 ऐकू शकाल जितेंद्र घोडगे सराफ हा प्रायोजित कार्यक्रम. 6:15 लोकसंगीत ऐकू शकाल आणि 6:25 ऐकू शकाल उद्याच्या कार्यक्रमांची रूपरेषा आणि आजचा सुविचार. तसंच 6:30 ऐकू शकाल न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर भक्तिसंगीताचा आनंद आपण घेऊ शकाल. आणि FM बँड 103.6 मेगाहर्ट्झवर आकाशवाणी सिंधुदुर्ग नगरी केंद्रावर ऐकू शकाल. दिल्ली केंद्रावरून ICC वुमेन्स T20 क्रिकेट वर्ल्ड कप 2026 अंतर्गत भारत आणि पाकिस्तान या क्रिकेट संघादरम्यान ॲजबॅस्टन स्टेडियम बर्मिंगहॅम इंग्लंड येथे खेळल्या जाणाऱ्या क्रिकेट सामन्याचं प्रत्यक्ष वर्णन आपण खेळ संपेपर्यंत ऐकू शकाल. सायंकाळी 7 प्रादेशिक बातम्या आकाशवाणी मुंबई केंद्रावरून प्रसारित होतील, आम्ही त्या सहक्षेपित करू. आणि 7:10 ते रात्री 11:10 विविध रंगी कार्यक्रम आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून सहक्षेपित करू. या दरम्यान रात्री 9 ते 10 यावेळेत ऐकू शकाल विविध भारतीचं प्रसारण. हे आपण ऐकू शकाल न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर. आणि क्रिकेट सामन्याचं प्रत्यक्ष वर्णन ऐकू शकाल 103.6 मेगाहर्ट्झवर आकाशवाणी सिंधुदुर्ग नगरी केंद्रावरून. तर श्रोते हो, ही होती आज प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमांची रूपरेषा. आपण ऐकताय आकाशवाणी सिंधुदुर्ग नगरी केंद्र FM बँड 103.6 मेगाहर्ट्झवर, तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर. आता 5:02 झालेली आहेत, ऐकूया हिंदी चित्रपट संगीत. मंडळी, रक्तदान हा केवळ रक्ताचा नव्हे तर माणुसकीचा आणि जीवनदानाचा उत्सव आहे. आपल्या रक्ताच्या काही थेंबांमुळे एखाद्याला नवं जीवन मिळू शकतं. आज जागतिक रक्तदाता दिन 14 जूनला हा दिवस साजरा करण्यात येतो. कार्ल लँडस्टेनर नामवंत जीव आणि भौतिक शास्त्रज्ञ यांच्या जन्मदिनी जागतिक रक्तदाता दिन साजरा करण्यात येतो. आज आणि यंदाची थीम आहे मानवतेचा एक थेंब, रक्तदान करा जीवन वाचवा. मंडळी, यानिमित्तानं आज प्रेरणादायी गीतांच्या माध्यमातून रक्तदान संदेश पोहोचण्याचा हा छोटासा प्रयत्न मी करणार आहे. तर ऐकूया मोहम्मद रफी, आशा भोसले आणि सहकारी यांच्या स्वरातलं साहिर लुधियानवी यांचं गीत आहे. OP नय्यर यांचं संगीत, चित्रपट नया दौर ऐकूया.

0: विधी सेवा प्राधिकरण अधिनियम 1987 च्या कलम 12 नुसार पात्र नागरिक निशुल्क कायदेशीर मदत न्याय बंधू या मोबाईल ऍप वरून किंवा www.provono-doj.in या वेबसाइट वरून मिळवू शकता.
1: ज्याच्या आवाजात समुद्राचं गाज, नवलाईन सजलेलो सह्याद्रीचो साज, श्रोत्यांनो ऐका आणि ऐकत रहा आकाशवाणीचा सिंधुदुर्ग नगरी केंद्र FM बँड 103.6 मेगाहर्ट्झवर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍप वर. आपली माणसा, आपली संस्कृती, आपली बोली, लय भारी आकाशवाणी सिंधुदुर्ग नगरी. श्रोते हो, जीवनाच्या प्रत्येक संघर्षातना आशा आणि धैर्याची साथ आवश्यक असते. तसंच वेळेवर मिळालेलं रक्त अनेक रुग्णांना नव्या आशेचा किरण देते. अशाच पॉझिटिव्ह संदेशाचं हे गाणं ऐकूया. इम्तिहान या चित्रपटातील आहे. किशोर कुमार यांचा स्वर, मजरूह सुलतानपुरी यांची रचना आहे आणि लक्ष्मीकांत प्यारेलाल यांचं संगीत.

0: पुलिस?
1: मिस सीमा?
0: हाँ बोलते हैं।
1: लगेज पुलिस स्टेशन लाया। थांबा, नहीं तर घरी येऊ हा?
0: पण का मी
1: एकट्या दुसऱ्या खोलीत जा। तुमचा मुलगा आमच्या कस्टडी मध्ये आहे आणि तुम्हाला डिजिटल अरेस्ट केलाय।
0: डिजिटल अरेस्ट?
1: 1,00,000 द्या, वाचाल।
0: इतके पैसे?
1: बरं ठीक आहे, एक लिंक पाठवली आहे, लगेच प्रोसेसिंग साठी 30,000 द्या, नाहीतर मुलगा जेल मध्ये जाईल।
0: जेल मध्ये तर तू जाणार, तुझा चेहरा रेकॉर्ड झालाय।
1: अरे
0: डिजिटल अरेस्ट असं काही नसतं, हे सगळं फ्रॉड आहे, म्हणून घाबरू नका। पोलीस, बँक, RBI इत्यादींच्या नावाने येणाऱ्या सायबर गुन्हेगारांच्या फोन किंवा व्हिडिओ कॉल पासून सावध राहा, त्यांना पैसे पाठवू नका आणि लगेच पोलिसात रिपोर्ट करा।
2: हॅलो मम्मा।
0: हाय।
3: RBI सांगते,
4: जाणकार बना, सतर्क राहा।
5: श्रोते हो, भावनांचा प्रवाह, आठवणींचं दालन आणि मनाच्या पडद्यावर उमटणारी सुरांची मैफिल दर सोमवारी आणि गुरुवारी सायंकाळी 6:05 ऐकूयात सुमधुर संगीत, सुगम संगीत। तेव्हा श्रोते हो, ऐका आणि ऐकत रहा आकाशवाणी सिंधुदुर्ग नगरी केंद्र FM बँड 103.6 MHz सह न्यूज ऑन AIR या लाईव्ह मोबाईल ॲप।
6: श्रोते हो, हिंदी चित्रपट संगीताचा हा कार्यक्रम आपण ऐकत आहोत आकाशवाणी सिंधुदुर्ग नगरी केंद्रावरून, तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर। मंडळी, जीवन म्हणजे देणं, जगणं आणि इतरांच्या चेहऱ्यावर हास्य फुलवणं। रक्तदान ही अशाच जीवनमूल्याचं एक सुंदर उदाहरण आहे ना। चला ऐकूया हे गाणं मिस्टर इंडिया या चित्रपटातील किशोर कुमार आणि सहकारी यांच्या स्वरात। जावेद अख्तर यांचं गीत आहे आणि लक्ष्मीकांत प्यारेलाल यांचं संगीत आहे। ऐकूया।

0: आजोबा हे कुठला प्लांट आहे?
1: टँजेरीन, खूप गोड असत, तोडू नकोस हा. फ्री फॉरेन ट्रिप लिंक वर क्लिक करा, आता करतो.
0: आजोबा थांबा, लिंक वर क्लिक करू नका.
1: का?
0: हा SMS स्कॅम आहे, क्लिक केलं तर तुमचे बँक डिटेल्स होतील चोरी.
1: थँक्स गप्पू, वाचवलंस. हे गे तुझ्या समजूतदारपणाचं फळ.
2: RBI सांगते आहे, स्मार्ट बना, कूल रहा.
3: नमस्कार मंडळी, कवयित्री प्रांजली भट्टगावकर यांच्या कवितांचा आस्वाद घ्या. रविवार दिनांक 14 जून 2026 रोजी सायंकाळी 5:30 फक्त आकाशवाणी सिंधुदुर्ग नगरी केंद्रावरून FM बँड 103.6 MHz, तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर. या कार्यक्रमाचे सादरकर्ते आहेत डॉक्टर सुनील गायकवाड. रसिक श्रोते हो, देवभक्ती आणि भावभक्तीच्या स्वराने सजलेला भक्तिसंगीताचा मंगल सोहळा, जिथं सुरांमधून भेटतो देव. भक्तिसंगीत जरूर ऐका सायंकाळी 6:30 आकाशवाणी सिंधुदुर्ग नगरी केंद्रावरून FM बँड 103.6 MHz, तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर. मंडळी, रक्तदानाचा संकल्प करण्यासाठी संवेदनशील मन आणि समाजाप्रती असलेली जबाबदारी महत्त्वाची असते. ही भावना अधिक दृढ करणारी ही सुंदर प्रार्थना ऐकूया. अंकुश या चित्रपटातील अशोक खोसला मुरलीधर, घनश्याम वासवाणी शेखर यांचा स्वर आहे, अभिलाष यांचं गीत आणि कुलदीप सिंग यांचं संगीत ऐकूया.

0: मंडळी, महिला दशावतार चित्रपट मालिका, समाजकार्य आणि यशाची कहाणी जाणून घेण्यासाठी ऐका विशेष मुलाखत अभिनेत्री अक्षता कांबळी.
1: की तळागाळातले महिला जे बाहेर खय वावरू शकत नाही, जे चार चौघात जाऊन धडसन बोलू शकत नाही, अशा महिलांका मी घडवूचा काम करते.
0: यांच्याशी संवाद साधला आहे नेत्रप्रभा दळवी यांनी. सादर करते आहेत डॉक्टर सुनील गायकवाड. सोमवार दिनांक 15 जून 2026 रोजी सायंकाळी ठीक 5:30 फक्त आकाशवाणी सिंधुदुर्ग नगरी केंद्रावरून 103.6 MHz वर तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर. तेव्हा जरूर ऐका आकाशवाणी सिंधुदुर्ग नगरी केंद्र.
2: श्रुतीहो साहित्य संवाद यामध्ये संवेदनशील कवी श्री विजयकुमार शिंदे यांच्याशी खास गप्पा. दिनांक 16 जून 2026 रोजी सायंकाळी ठीक 5:30 ऐका त्यांच्या हृदयस्पर्शी कवितांचा आणि साहित्याचा हा सुरेख प्रवास. संवादक निलेश कारेकर, सादर करते डॉक्टर सुनील गायकवाड. FM 103.6 MHz वर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर आकाशवाणीच्या सिंधुदुर्ग नगरी केंद्रावरून.
0: श्रुतीहो, रक्तदानाचा संकल्प करूया. जागतिक रक्तदानाच्या सर्व रक्तदात्यांना मनपूर्वक सलाम. श्रोते हो, याबरोबरच हिंदी चित्रपट संगीताचा हा कार्यक्रम आता समाप्त होत आहे. आपण ऐकताय आकाशवाणी सिंधुदुर्ग नगरी केंद्र FM 103.6 MHz तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर. आता सायंकाळचे 5:30 झालेली आहेत. मी आहे तुमच्यासोबत नेत्रप्रभा. प्रसारित करत आहोत कविता वाचन हा कार्यक्रम. लेखन आणि वाचन आहे प्रांजली भट्टगावकर यांचं. निर्मिती सहाय्य आहे नेत्रप्रभा दळवी यांची. सादर करते डॉक्टर सुनील गायकवाड.

नमस्कार, मी सौ प्रांजली भट्ट गावकर, मीरा रोड इथे असते. मूळ कोकण गाव, कणकवली बिडवाडी. कविता वाचन करते. माझ्या कवितेचं शीर्षक आहे अवकाळी पाऊस. दिले आहेत ना रे तुला 4 महिने, का मग असा अवकाळी बरसतोस? दिले आहेत ना रे तुला 4 महिने, का मग असा अवकाळी बरसतोस? मेहनतीने कष्टाने सावरलेल्या शिवाराला उद्ध्वस्त करून काय मिळवतोस? अचानकच सुरू होतोस तू, मध्येच गारपिटीला घेऊन येतोस. जमिनीची सुपीकता वाहून नेऊन तिची धूप कमी करतोस. जोरदार असतो तुझा मारा, त्यात वाढवतोस विजेचा धोका. दळणवळण होते बंद, वाढते संकटांची मालिका. शेतकरी दादा आहे मी देशाचा, अन्नदाता म्हणतात सारे मला. शेतकरी दादा आहे मी देशाचा, अन्नदाता म्हणतात सारे मला. तुझ्या अवेळी बरसण्याने मिळते आयुष्यभराची सजा मला. कर्ज देणे काढून सजवितो मी माझ्या शिवाराला. पुंजी गाठीची घालितो बिया रोप लावणीला. कोपू नकोस असा तू, हात जोडतो मी तुला. कोपू नकोस असा तू, हात जोडतो मी तुला. हाताशी आलेला घास आता खाऊ दे रे माझ्या पिल्लाला. माझ्या मनीचं हे दुःख कसं नाही कळत तुला. माझ्या मनीचं हे दुःख कसं नाही कळत तुला. तुझाही जन्म पाण्याचाच ना, मग का माझ्या अश्रू आणितोस डोळा? का माझ्या अश्रू आणितोस डोळा? कवितेचं शीर्षक आहे हे माणसा. विधभर पोटासाठी इमान नको सोडूस. विधभर पोटासाठी इमान नको सोडूस. कष्टाची मिळव भाकरी, लाचार नको होऊस. प्रामाणिकपणा धरून ठेव नेहमीच उराशी. सत्य वागणारा कधीही नाही राहत उपाशी. माणूसकीने चाल तू गाठण्या तुझे ध्येय. माणूसकीने चाल तू गाठण्या तुझे ध्येय. स्वकर्तृत्वाने पुढे जा, नको कुणाचे श्रेय. रिकाम टेकडा बसू नकोस, राबते ठेव हात. रिकाम टेकडा बसू नकोस, राबते ठेव हात. तुझ्या खऱ्या श्रमांना ईश्वर देईल साथ. असू दे नेहमी संगत प्रेमळ माणसांची. सुखदुःखात देती सोबत नाती आपल्या रक्ताची. एक मी अहिराणी भाषेवर कविता लिहिली आहे, ती सादर करते. कवितेचं शीर्षक आहे साळा मले नाही. बाप जातो रोजंदारीवर धुणं धुती या माई. बाप जातो रोजंदारीवर धुणं धुती या माई. घरात कोंडून ठेवतात मले साळा मले नाही. गड्यांनो साळा मले नाही. वया पुस्तक पाटी पेन्सिल पाहिलं नाही कधी. वया पुस्तक पाटी पेन्सिल पाहिलं नाही कधी. आयुष्याचे धडे बाप देतो कधी मधी. उराशी धरून माय म्हणते शिकूनच पोरा समधी लोक शानी होत नाही. घरात कोंडून ठेवतात मले साळा मले नाही. गड्यांनो साळा मले नाही. बापाच्या घामाचा आलेख रोजच चढता राही. पोटाला पिळ देत भाकरी देई रोज माझी माई. बुद्धी दिलीस देवा मले पैका दिला नाही. घरात कोंडून ठेवतात मले साळा मले नाही. गड्यांनो साळा मले नाही. चुराडत्यात रोजच स्वप्न मन मरून जातया. चुराडत्यात रोजच स्वप्न मन मरून जातया. माय बापाचं कष्ट बघून ऊर फाटून येतूया. थोडं काम मी बी करेन पण वय लहान बाई. आणि घरात कोंडून ठेवतात मले साळा मले नाही. गड्यांनो साळा मले नाही. सरकारच्या योजना लागतात रोज नव्या कागदावर. सरकारच्या योजना लागतात रोज नव्या कागदावर. आमच्यासारखं गरीब राहतात गर्द अंधाराच्या सीमेवर. काहून द्यावा नशीब आमचं फाटक्यातच जाई. घरात कोंडून ठेवतात मले साळा मले नाही. गड्यांनो साळा मले नाही. म्हणूनच म्हणते शिकणाऱ्या पोरांनो नशीब घेऊन जन्मलासा. हे नाही ते नाही म्हणून उगाच उदास बसू नका. झोकून द्या अभ्यासात ध्येयाची करा घाई. आणि पुस्तकांना माना बाप, साळला माना आई, साळला माना आई. कवितेचं शीर्षक आहे निश्चिंत रहा. मी स्वामींवर 2-4 कविता केल्या, त्यातलीच ही एक निश्चिंत रहा सादर करते. ताठ मानेने उभी रहा, प्रामाणिकपणा सोडू नकोस. ताठ मानेने उभी रहा, प्रामाणिकपणा सोडू नकोस. निराशावाद झुगारून रहा निरंतर धरून आशेशी. भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी. सकारात्मक विचार कर,
अपयशाने खचू नकोस, सकारात्मक विचार कर, अपयशाने खचू नकोस, यशाची नवी कवाडे खुलवीन तुझ्या दाराशी, भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी। नियमित सत्य वचन ठेव, खोट्याची कास कधी नको, नियमित सत्य वचन ठेव, खोट्याची कास कधी नको, आपुलकीने जोडून ठेव नाळ सर्व माणसांशी, भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी। नामस्मरण करत रहा, गरजूंना देत रहा, नामस्मरण करत रहा, गरजूंना देत रहा, थोरा मोठ्यांची सेवा करून एक निष्ठ रहा संसाराशी, भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी, निश्चिंत रहा मी सदैव तुझ्या पाठीशी। कवितेचं शीर्षक आहे जीवन प्रवास। जीवनाच्या प्रवासात काही गोष्टी सुटून जातात जशी मुठीमधून वाळू, जीवनाच्या प्रवासात काही गोष्टी सुटून जातात जशी मुठीमधून वाळू, या गोष्टीचा विचार करून आता किती अश्रू ढाळू, जे मिळालंय त्याचा आनंद घ्यावा मानून देवाचे आभार, जे मिळालंय त्याचा आनंद घ्यावा मानून देवाचे आभार, विचार न करता पुढे चालावे न घेता माघार। नाना सुंदर गोष्टी असतात डोळ्यांच्या देखत, आपण मात्र न मिळालेलंच बसतो नेहमी कुरवाळत। सौंदर्य आणि रंगरूप नाही मिळत सर्वांना, सौंदर्य आणि रंगरूप नाही मिळत सर्वांना, बुद्धीचे तेज असावे जे झळकवते अंगाअंगाला। मुखवटाधारक माणसांपासून नेहमी सावध राहावे, मुखवटाधारक माणसांपासून नेहमी सावध राहावे, खोटे बोलून माणसे जोडणे नसते कधीच चांगले। लाचारीची श्रीमंती आयुष्यभर टाळावी, लाचारीची श्रीमंती आयुष्यभर टाळावी, स्वकष्टाची मीठभाकर आपल्या माणसांत मिळावी। अपेक्षांचं ओझ लादू नये कुणावर, नाही झाल्या पूर्ण की घाव बसतो मनावर। सुखाचे क्षण सदा जपावे हृदयाच्या फलकावर, दुःखदायक घटनांना वेळीच घालावा आवर। जीवनाच्या हिंदोळ्यावर डोलावे प्रसन्न चित्ताने, जीवनाच्या हिंदोळ्यावर डोलावे प्रसन्न चित्ताने, आयुष्य अजून किती आहे काय कुणी सांगावे, जे आपल्या जवळ आहे त्यातच सुख मानावे, आणि दैवाला दोष देणे आता सर्वांनीच टाळावे। कवितेचं शीर्षक आहे आयुष्य। आयुष्य म्हणजे शाळा आहे, आठवणींचा फळा आहे, सुखदुःखाचा मळा आहे, आयुष्याचा प्रत्येकाला चळला आहे। आयुष्य म्हणजे वेळच वेळ, आयुष्य म्हणजे पाठ शिवणीचा खेळ, आयुष्य म्हणजे जमा खर्चाचा मेळ, आयुष्य म्हणजे माया ममतेची भेळ। आयुष्य म्हणजे वेळच वेळ, आयुष्य म्हणजे पाठ शिवणीचा खेळ, आयुष्य म्हणजे जमा खर्चाचा मेळ, आयुष्य म्हणजे माया ममतेची भेळ। आयुष्य म्हणजे कल्पकता, आयुष्य म्हणजे सुंदरता, आयुष्य म्हणजे सोशिकता, आयुष्य म्हणजे क्षमाशीलता। आयुष्य म्हणजे निर्मळ झरा, आयुष्य म्हणजे शीतल वारा, आयुष्य म्हणजे कोसळणाऱ्या जलधारा, आयुष्य म्हणजेच किनारा। आयुष्य म्हणजे खडतर वाट, आयुष्य म्हणजे वळणावळणाचा घाट, आयुष्य म्हणजे चिंतेचा गोतावळा दाट, आयुष्यात मिळते कधी सोपी पायवाट। एकदाच मिळते आयुष्य भरभरून जगावे, एकदाच मिळते आयुष्य भरभरून जगावे, जगाचा निरोप घेताच ओठी सर्वांच्या नाव यावे। मुक्तछंदातील कविता सादर करते मनाचा पसारा। अस्ताव्यस्त पसारा करावा मनाचा, जाऊ नये कधीच आवरायला। अस्ताव्यस्त पसारा करावा मनाचा, जाऊ नये कधीच आवरायला। आवरलं तर सापडतात काही वेदना, काही दुःख आणि दुरावलेली माणसं। गवसतात कधी जुन्या जुन्या आठवणी, कातर होते मग मन सांभाळणे त्याला अवघड। सापडतो कधी आपला प्रामाणिकपणा आणि संयम, दिलेला कोणी दगा आणि टोचलेले मनाला काटे। कधी उलगडतात चेहऱ्यावरचे मुखवटे, कधी उलगडतात चेहऱ्यावरचे मुखवटे आणि त्यावरचे हसू खोटेपणाचे। मिळालेला असतो कधी स्वार्थासाठी मान, मिळालेला असतो कधी स्वार्थासाठी मान, तर कधी गवसतात भरलेले कान। अशा या पसाऱ्यात मन मात्र गुंतत जातं, अशा या पसाऱ्यात मन मात्र गुंतत जातं, सुखाचे क्षण सोडून नव्या व्यथा घेऊन येतं। नकोच ती शोधाशोध, नकोच ती आवरावर,
नकोस ती शोधाशोध, नकोस ती आवरावर, इथेच सोडायचे सर्व, जग आहे नश्वर. आनंद घ्यावा जीवनाचा, स्वच्छ ठेवावे मन, सन्मार्ग निवडावा, कितीही असो खडतर. सावल्यासुद्धा सोबत नसतात सूर्यदेव मावळल्यावर. एकटे आलो जन्माला, एकटेच चढणार सरणावर. मिळालाय जन्म माणसाचा तर प्रभूचरणी लीन व्हा. मिळालाय जन्म माणसाचा तर प्रभूचरणी लीन व्हा. आवरायला घेतलात पसारा तर स्वतःच जखमी व्हाल. महादेव या शीर्षकावर केलेला अभंग सादर करते. वृषभ वाहन त्रिशूल घेऊन कैलासावरून येई शिव. भस्माचे लेपण बेलहार पण जलाचे तर्पण पिंडीवर. महाशिवरात्री जप अहोरात्री पुण्या.

आई, माझ्या अभंगाचं शीर्षक आहे शिवराया. जिजाऊंच्या पोटी पुत्र उपजला, चौघडा वाजला गडावरी. जिजाबाई माता जनक शहाजी, तनुज शिवाजी नाव त्याचे. संस्कार मिळाले शूरवीरतेचे आणि स्वराज्याचे.

0: वत्सल प्रेमळ माऊली सुखाची साऊली आई माझी निर्मळ मनाची ममतेची मूर्ती निर्मळ मनाची ममतेची मूर्ती देई आम्हा स्फूर्ती सदो दित तप्त उन्हामध्ये आभाळाची छाया तशी तिची माया मुलांवरी अंगणी तुळस पावन पवित्र असे तिचे चित्र माझ्या मनी तुझ्या पोटी आले लेक भाग्यवान व्हावे गुणवान तुझ्या परी वात्सल्याची खाण मायेचा सागर प्रेमाचे आगर अखंडित कर्तव्य पालन शिकवण न्यारी कर्तव्य पालन शिकवण न्यारी पेलविते सारी गृहकार्ये जन्मदात्री माझी पहिलाच गुरु जन्मदात्री माझी पहिलाच गुरु उपदेश सुरू निरंतर कवितेचं शीर्षक आहे कोकण सुंदर आमचे कोकण आहे धरतीवरचा स्वर्ग सुंदर आमचे कोकण आहे धरतीवरचा स्वर्ग कोणी येऊन पाहिलात का मालवणचा सिंधुदुर्ग तांबडी माती समुद्रकिनारा नारळा पोफळीच्या बागा तांबडी माती समुद्रकिनारा नारळा पोफळीच्या बागा धबधबे इथले अस्ति छान पण पाहू राजापूरची गंगा स्वच्छ सुंदर गावे इथली माणसे साधी भोळी स्वच्छ सुंदर गावे इथली माणसे साधी भोळी आंबा फणस काजू करवंदे खावी कोळी शहाळी घरे कौलारू सारवलेली जमीन जेवण ताजे चुलीवरचे माझघरामध्ये पसते पंगत मासे इथले चवीचे गोठा भरलेला गुरांनी दह्या दुधाची कमी नाही गोठा भरलेला गुरांनी दह्या दुधाची कमी नाही शेतामध्ये पिकतो भाजीपाला झऱ्यांना पाणी बारमाही डोंगर नद्या जंगले वसलेली पाऊस इथे भरपूर डोंगर नद्या जंगले वसलेली पाऊस इथे भरपूर विविध प्राणी विहार करती पक्षी झेप घेई दूर गणपतीपुळे आंगणेवाडी कुणकेश्वराचे दर्शन घेऊ चला चला ग सयांनो कोकणला भेट देऊ
1: श्रोते हो आताच आपण कविता वाचन हा कार्यक्रम ऐकलात लेखन आणि वाचन होतं प्रांजली भट्टगावकर यांचं निर्मिती सहाय्य नेत्रप्रभा दळवी आणि या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते डॉक्टर सुनील गायकवाड हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी सिंधुदुर्ग नगरी केंद्रावरून तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर सुद्धा श्रोते हो आता 5:46 झालेली आहेत आज 14 जून या दिवशी 1916 हा ज्येष्ठ नाटककार गोविंद बल्लाळ देवल यांचा स्मृतिदिन आहे मराठी संगीत नाटकांच्या परंपरेला समृद्ध करणाऱ्या देवलांनी सामाजिक आशय प्रभावी संवाद कथानक यांचा सुंदर संगम घडवला श्रोत्यांना त्यांच्या भावपूर्ण आपण आदरांजली देऊया ऐकूया त्यांची काही नाट्यगीतं सुरुवातीला ऐकूया छोटा गंधर्व यांच्या स्वरातील हे नाट्यपद नाटक आहे मृच्छकटिक

0: विधी सेवा प्राधिकरण अधिनियम 1987 कलम 12 नुसार पात्र नागरिक निशुल्क कायदेशीर मदत न्याय बंधू या मोबाईल ऍप वरून किंवा www.provono-eoj.in या वेबसाईट वरून मिळवू शकता.
1: आता ऐकूया संशय कल्लोळ या नाटकातील प्रभाकर कारेकर यांच्या स्वरातील गोविंद बल्लाळ देवल यांचं नाट्यपद.

0: पुलिस?
1: मिस सीमा?
0: हाँ बोलते हैं।
1: लगेज पुलिस स्टेशन लाया। थांबा, नाही तर घरी येऊ हा।
0: पण का मी
1: एकट्या दुसऱ्या खोलीत जा। तुमचा मुलगा आमच्या कस्टडीमध्ये आहे आणि तुम्हाला डिजिटल अरेस्ट केलाय।
0: डिजिटल अरेस्ट?
1: 1,00,000 द्या, वाचाल।
0: इतके पैसे?
1: बरं ठीक आहे, एक लिंक पाठवली आहे, लगेच प्रोसेसिंग साठी 30,000 द्या, नाहीतर मुलगा जेल मध्ये जाईल।
0: जेल मध्ये तर तू जाणार, तुझा चेहरा रेकॉर्ड झालाय। डिजिटल अरेस्ट असं काही नसतं, हे सगळं फ्रॉड आहे, म्हणून घाबरू नका। पोलीस, बँक, RBI इत्यादींच्या नावाने येणाऱ्या सायबर गुन्हेगारांच्या फोन किंवा व्हिडिओ कॉल पासून सावध रहा। त्यांना पैसे पाठवू नका आणि लगेच पोलिसात रिपोर्ट करा।
2: हॅलो मम्मा।
0: हाय।
3: RBI सांगते,
4: जाणकार बना, सतर्क रहा।
5: ज्याच्या आवाजात समुद्राचो गाज, नवलाईन सजलेलो सह्याद्रीचो साज, श्रोत्यांनो ऐका आणि ऐकत रहा आकाशवाणीचा सिंधुदुर्ग नगरी केंद्र FM बँड 103.6 मेगाहर्ट्झवर आणि NewsOn AIR या मोबाईल ॲपवर। आपली माणसा, आपली संस्कृती, आपली बोली, लय भारी आकाशवाणी सिंधुदुर्ग नगरी। आता ऐकूया संशय कल्लोळ या नाटकातलं पद बालगंधर्व यांच्या स्वरात।

श्रोते हो, याबरोबरच हा कार्यक्रम आता समाप्त होत आहे. आता संध्याकाळचे 6 वाजता हिंदीतून बातम्या दिल्ली केंद्रावरून प्रसारित होतील. आम्ही त्या सहक्षेपित करत आहोत. पुन्हा भेटूया 5:15 आणि FM बँड 103.6 MHz वर आकाशवाणी सिंधुदुर्ग नगरी केंद्रावरून.

0: नमस्कार, आकाशवाणी समाचार के साथ मैं मुनीश शर्मा। प्रधानमंत्री नरेंद्र मोदी और फ्रांस के राष्ट्रपति इमैनुअल मैक्रों फ्रांस के नीस में इस समय शिष्टमंडल स्तर की वार्ता कर रहे हैं। दोनों पक्षों के बीच विशेष वैश्विक सामरिक भागीदारी बढ़ाने पर खास तौर से चर्चा हो रही है, जिसमें रक्षा, प्रौद्योगिकी और व्यापार शामिल हैं। दोनों नेताओं ने आज वॉक एंड टॉक सत्र के दौरान भी चर्चा की। इससे पहले प्रधानमंत्री नरेंद्र मोदी और फ्रांस के राष्ट्रपति इमैनुअल मैक्रों ने आज नीस में भारत इनोवेट्स कार्यक्रम का संयुक्त रूप से उद्घाटन किया। इसमें भारत में तेजी से बढ़ते नवाचार और स्टार्टअप परितंत्र को दर्शाया गया है। 3 दिन के इस आयोजन में भारतीय डीप टेक स्टार्टअप, नव प्रवर्तनकारी अनुसंधानकर्ता और वैश्विक निवेशक शामिल होंगे। इनमें 120 असाधारण स्टार्टअप, 20 से ज्यादा उत्कृष्टता केंद्र और 13 महत्वपूर्ण प्रौद्योगिकी स्तंभ भी शामिल हैं। इस अवसर पर प्रधानमंत्री मोदी ने कहा कि भारत इनोवेट्स भारतीय प्रतिभा और यूरोपीय पूंजी के बीच एक सेतु के रूप में उभर रहा है, जिससे युवा नव प्रवर्तनकारियों के लिए वैश्विक विशेषज्ञता से जुड़ने के नए अवसर पैदा हो रहे हैं। प्रधानमंत्री मोदी ने भारत फ्रांस साझेदारी को एक ऐसा स्थायी संबंध बताया जो आपसी विश्वास, साझा मूल्यों और भविष्य के लिए एक समान दृष्टिकोण पर आधारित है।
1: भारत और फ्रांस का रिश्ता, इस रिश्ते में कनेक्शन भी है, कन्विक्शन भी है, इनोवेशन भी है, इंस्पिरेशन भी है, शेयर्ड वैल्यूज हैं, शेयर्ड विजन भी है। और इसी रिश्ते की नींव पर बीते वर्षों में हमने साथ मिलकर नई पहले शुरू की है और वैश्विक चुनौतियों के समाधान खोजने का भरसक प्रयास किया है।
0: फ्रांस के राष्ट्रपति इमैनुअल मैक्रों ने नवाचार के वैश्विक केंद्र के रूप में भारत के उभरने की प्रशंसा की है। उन्होंने कहा कि आज प्रश्न ये नहीं है कि भारत में नवाचार हो रहा है या नहीं, बल्कि प्रश्न ये है कि भारत के साथ मिलकर कौन नवाचार करे। उन्होंने सबसे लंबे समय तक भारत का प्रधानमंत्री रहने के लिए श्री नरेंद्र मोदी को बधाई दी। इसके बाद प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज शाम स्लोवाकिया की राजधानी ब्रातिस्लावा जाएंगे। हमारे संवाददाता ने बताया है कि श्री मोदी का वहां पारंपरिक स्लोवाक शैली में स्वागत किया जाएगा। मध्य प्रदेश के मुख्यमंत्री मोहन यादव ने आज सागर जिले में आयोजित एक समारोह में लाडली बहना योजना की 37वीं किस्त जारी की। राज्य भर में 25 करोड़ से अधिक महिला लाभार्थियों के खातों में 1,835 करोड़ रुपए से अधिक की राशि अंतरित की गई है। मुख्यमंत्री ने देवरी विधानसभा क्षेत्र में लगभग 191 करोड़ रुपए की 53 विकास परियोजनाओं का शुभारंभ और उद्घाटन भी किया। वित्त मंत्री निर्मला सीतारामन ने कहा है कि कर्नाटक को यूपीए सरकार के समय की तुलना में केंद्रीय करों के हिस्से के रूप में 5 गुना ज्यादा धनराशि मिली है। बेंगलुरु में विकसित भारत संकल्प समावेश कार्यक्रम को संबोधित करते हुए उन्होंने कहा कि कर्नाटक को केंद्र से लगभग 4 लाख करोड़ रुपए कर हिस्सेदारी के रूप में मिले हैं। उन्होंने राज्य सरकार के इस आरोप को खारिज किया कि कर्नाटक को केंद्र से पर्याप्त सहायता नहीं मिल रही है। ओमान स्थित भारतीय दूतावास ने ओमान तट के पास भारतीय ध्वज वाली नौका विराट 1 के इंजन में खराबी आने की जानकारी दी है। इसमें सवार 14 भारतीयों को बचा लिया गया है। दूतावास ने सोशल मीडिया पोस्ट में बताया है कि ओमान के अधिकारियों के साथ तालमेल से बचाव अभियान जारी है। अंतालिया में तीरंदाजी विश्व कप के तीसरे चरण में भारत के धीरज बोमा देवरा और किशोरी कुमकुम मोहद ने स्वर्ण पदक जीते। फाइनल में रिकर्व मिक्स्ड टीम स्पर्धा में भारतीय जोड़ी ने दक्षिण कोरिया की ओह ये जिन और किम जे डियोक को हराया। आईसीसी महिला टी20 क्रिकेट विश्व कप में आज भारत अपने पहले मैच में पाकिस्तान से खेलेगा। ग्रुप ए का ये मैच बर्मिंघम के एस्बेस्टन में भारतीय समय अनुसार शाम 7 बजे से शुरू होगा। और फीफा फुटबॉल विश्व कप में आज रात 10:30 बजे जर्मनी का मुकाबला कुरासाओ से होगा। वहीं रात 1:30 बजे नीदरलैंड्स और जापान होंगे आमने सामने। और इसके साथ ही ये समाचार बुलेटिन समाप्त हुआ।
2: श्रोते हो, पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे आकाशवाणी सिंधुदुर्ग नगरी केंद्रावरून. आता सायंकाळचे 6:05 झालेले आहेत. मी आहे नेत्रप्रभा, तुमचं पुन्हा एकदा स्वागत करते. आपण ऐकताय आता ऐकूया प्रायोजित कार्यक्रम जितेंद्र घोडगे सराफ.
3: या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे व्यक्तिगत आहेत. आकाशवाणी केंद्र किंवा ऍड एजन्सी या विचारांशी सहमत असतीलच असं नाही.
4: नमस्कार श्रोते हो, मी प्रियांका गोगटे. श्रोते हो, जितेंद्र घोडके सराफ अर्थात पुण्यातील सुप्रसिद्ध सराफ व्यावसायिक मेसर्स पिंपळदास सीताराम घोडके हे नाव तुमच्या परिचयाचं असेलच. यंदा या पेढीचं हे 100वं वर्ष आहे. आज आपल्याबरोबर आहेत जितेंद्र घोडके सराफ पेढीचे 5व्या पेढीचे संचालक जितेंद्र घोडके सराफ अर्थात दादा. नमस्कार दादा.
5: नमस्कार
4: दादा. आता आपण मूळ विषयाकडे येऊयात, ते म्हणजे श्री गजानत लक्ष्मी अंगठी, जी केरळ सोडल्यास भारतात इतरत्र जितेंद्र घोडके सराफ पेढीशिवाय कुठेच मिळत नाही, त्याबद्दल काय सांगाल?
5: ह्या अंगठीची एक गोष्ट आहे. आमच्या पूर्वजांना या अंगठीची माहिती जवळपास 65 वर्षापूर्वी एका मल्याळी महिलेकडून मिळाली.
4: बर.
5: ही श्री गजानत लक्ष्मी अंगठी ही संपूर्णतः मल्याळी शास्त्रावर आधारित आहे. केरळ सोडल्यास हे शास्त्र भारतात कुठेही कोणाला माहीत नाहीये. दुसरी गोष्ट अशी की ही मल्याळी लोक किंवा या व्यक्ती हे शास्त्र इतर कुठल्याही लोकांना शेअर करत नाहीत. 65 वर्षापूर्वी आमच्या पूर्वजांना ज्या एका महिलेने हे शास्त्र शेअर केलं किंवा हे शास्त्राची महती सांगितली, त्यावेळेला त्यांना एक वचन आमच्या घराण्याकडनं दिले गेलेले आहे की या अंगठीचा आम्ही व्यावसायीकरण व्यापारीकरण यातून नफा मिळवणे यासाठी याचा वापर करणार नाही आणि हे आम्ही पाळतो, म्हणूनच याचं पावित्र्य टिकून आहे.
4: अच्छा, मग दादा या श्री गजानत लक्ष्मी अंगठीची शास्त्रोक्त माहिती देऊ शकाल का?
5: हो नक्कीच, कारण ती माहिती दिल्याशिवाय लोकांना कळणार कसं की का ही अंगठी धारण करायची. प्रथम लक्षात घ्या, मी कुठलीही चुकीची माहिती तुम्हाला देणार नाहीये. श्री गजानत लक्ष्मी अंगठी कुठल्याही शारीरिक व्याधी किंबहुना शिक्षण याच्यावरती कामाची नाहीये. आर्थिक प्राप्ती आर्थिक धनलाभ यासाठीच फक्त ही अंगठी धारण करण्यात येते. वर्षातील 365 दिवसांपैकी फक्त एक दिवस म्हणजे 24 तास, 24 तास पण नाही, फक्त एक प्रहर 1 तास 45 मिनिटं हा अंगठी धारण करण्याचा मुहूर्त असतो, तो म्हणजे दीपावली मधील लक्ष्मी पूजनाची अमावस्या. त्या दिवशी एक छोटासा विधी कशा पद्धतीने करायचा तुमचा तुम्ही घरी याची पूर्ण माहिती आम्ही तुम्हाला अंगठी घेतल्यानंतर देत असतो. अगदी 5 मिनिटं आणि 5 मिनिटात 5 पैसेही खर्च न करता, वेगळी पूजा न मांडता, फक्त प्रॉपर आम्ही सांगितलेल्या पद्धतीप्रमाणे तो विधी करून तुम्ही धारण करायची घरच्या घरी. त्या दिवशीपासून अंगठी धारण करायला सुरुवात करायची. कुठेही मध्ये काढायची नाहीये. या अंगठीचा कुठल्याही ग्रहाशी संबंध नाहीये, त्यामुळे त्याच्याबरोबर इतर कुठल्या ग्रहाची अंगठी जरी धारण केली तरी काहीही फरक पडत नाही. श्री गजानत लक्ष्मी अंगठीचा संबंध फक्त धनाशी, धनप्राप्ती धनवृद्धी आर्थिक वाढ व्यवसायात वाढ प्रगती यासाठीच आहे.
4: बर, पण मग दादा ही अंगठी लक्ष्मी पूजनाच्या अमावस्येलाच धारण करायची पद्धत आहे, पण आपल्याकडे अमावस्या अशुभ मानली जाते, याबद्दल काय सांगाल?
5: तुम्ही म्हणता अमावस्या ही चांगली नाही. भारतातील सगळ्यात मोठा सण कुठला आहे ग?
4: दीपावली.
5: दीपावली. दीपावलीच्या 5 दिवसांमधला सगळ्यात महत्वाचा दिवस कुठला आहे?
4: अर्थातच लक्ष्मी पूजन.
5: कुठल्या दिवशी येतं?
4: अमावस्येला.
5: मग अमावस्या अशुभ कशी असू शकते? इतर अमावस्येला तुम्ही घरी काय करता ग? संपूर्ण घर साफ करून घेता.
4: बरोबर आहे.
5: तुमच्याकडे लहान बाळ असेल तर त्याची दृष्ट काढता.
4: हो.
5: घरातली जळमट काढता. म्हणजे काय? तर तुम्ही घरातली निगेटिव्हिटी सगळी बाहेर काढता.
4: बरोबर.
5: त्यासाठी कुठला दिवस निवडलाय?
4: अमावस्येचा.
5: म्हणजे तो दिवस अशुभ नाहीये. आपल्याकडे ना खूप गैरसमजुती आहेत, मी माझ्या परीनं त्या दूर करण्याचा प्रयत्न करतोय.
4: अरे वा, मग दादा या श्री गजानत लक्ष्मी अंगठीबद्दल अजून विस्ताराने सांगा ना.
5: जास्त विस्ताराने मी याबद्दल सांगू शकणार नाही ऑन एअर.
4: का?
5: कारण माझ्या आडनावाच्या साधर्म्यामुळे किंवा या श्री गजानत लक्ष्मी अंगठीच्या प्रसिद्धीमुळे अनेक लोकांनी याची नक्कल करण्याचा प्रयत्न केलेला आहे, जे तुम्ही गुगलवर चेक करू शकता.
4: बर, पण मग ही अंगठी कोणी कुठल्या धातूत घालावी याचे काही नियम आहेत का?
5: प्रथम याचा नियम असा आहे की अंगठी आम्ही सोन्यामध्ये प्रथम देत नाही.
4: बर.
5: अनेक ग्राहकांशी याच्यावर वादविवाद सुद्धा होतात की आम्हाला सोन्याची हवी, तुम्ही देत का नाही.
4: हो.
5: तर या शास्त्राप्रमाणे प्रथम ताम्र म्हणजे तांब,
4: अच्छा,
5: रजत म्हणजे चांदी, आणि हल्ली आम्ही नवीन पंचधातू मध्ये अंगठ्या करायला सुरुवात केली.
4: बर.
5: कारण मुंबईच्या ग्राहकांची संख्या खूप वाढली.
4: अच्छा.
5: आणि मुंबईच्या आर्द्रतेमुळे चांदी ही काळी पडते, म्हणून त्याच्यासाठी आम्ही पंचधातू मध्ये अंगठी करायला सुरुवात केली.
4: ओके.
5: यामध्ये अजिबात धातूला महत्व नाही.
4: अच्छा.
5: त्याच्यामध्ये असणारा अत्यंत दुर्मिळ घटक पदार्थ हा सर्वात महत्वाचा. हा पुढच्या वर्षी म्हणाल तुम्ही तर तुम्ही सोन्याची करू शकता. आणि माझा अनुभव असा आहे की नॉर्मली एक अंगठी गेल्यानंतर खरेदी केलेल्या ग्राहकांनी ते तर पुढच्या वर्षी सोन्याची स्वतःची करण्यास येतातच, पण त्यांचा उत्कर्ष पाहून पुढच्या वर्षी त्यांचे 10 ते 12 नाही नव्याने अंगठी खरेदी करण्यासाठी येत असतात.
4: दादा आता एक महत्वाचा प्रश्न, ही अंगठी स्त्रियांनी धारण केली तर चालते का?
5: हा तुझा आडमार्गाने विचारलेला प्रश्न मला कळलाय बरं का. बरोबर बेटा, लक्षात ठेव तुला हेच विचारायचंय ना, मंथली प्रॉब्लेम्स
4: करेक्ट करेक्ट
5: किंवा लेडीज प्रॉब्लेम्स.
4: हो हो
5: बरोबर ना.
4: बरोबर बरोबर.
5: मला सांग हे नैसर्गिक आहे का नाही?
4: आहे.
5: मगाशीच सांगितलं मी तुम्हाला की आपण खूप मोठे गैरसमज करून घेतलेले आणि ते आपल्या डोक्यात फिट केलेले. आता सांग हे नैसर्गिक आहे.
4: बरोबर.
5: देवानी दिलेले.
4: हो.
5: ज्या लेडीजला हा प्रॉब्लेम येत नाही त्या लेडीजला जगातलं सगळ्यात महत्वाचं मोठं सुख म्हणजे मातृत्व हे लाभेल का ग? याचाच अर्थ मासिक धर्म आणि मातृत्व हे देवानी दिलेलं स्त्रीला सगळ्यात मोठं वरदान आहे. त्यामुळे स्त्रिया संपूर्ण वर्षभर ही अंगठी धारण करू शकतात.
4: वा दादा, वर्षभर ही अंगठी विक्रीसाठी उपलब्ध असते का?
5: साधारण 20-22 वर्षापूर्वी जेव्हा अंगठीचं माझ्यापर्यंत आलं म्हणजे माझ्या पिढीपर्यंत जेव्हा हे आलं शास्त्र तेव्हा मी 2 ते 2.5 महिने अगोदर सुरुवात करायचो. साधारण गणपतीपासून आम्ही अंगठी द्यायला सुरुवात करायचो.
4: अच्छा.
5: त्याच्यानंतर याची एवढी प्रचंड प्रमाणात मागणी वाढत चालली की 2 महिने 4 महिने 6 महिने कॅन यू बिलीव्ह या वर्षी दिवाळी 21 ऑक्टोबरला संपल्यानंतर नोव्हेंबर पासून माझ्याकडे अंगठीसाठी मागणी वाढली. जानेवारी पासून आम्ही अंगठीचं बुकिंग घ्यायला सुरुवात केली आणि आता त्याचं वितरण सुरू झालेलं आहे.
4: वा वा वा.
5: पण लक्षात ठेवा, लवकर अंगठी घेतली त्याच्यानंतर मला पाडवा, अक्षय तृतीया, गुरुपुष्यामृत, दसरा हे 3.5 मुहूर्त येतात. चांगले दिवस आहेत. पण अंगठी धारण करण्यासाठी नाही. या अंगठी धारण करण्याचा दिवस मगाशीच सांगितल्याप्रमाणे एकच आहे, तो म्हणजे लक्ष्मीपूजनाची अमावस्या. फक्त त्यावेळेला होणारी गर्दी आणि लाईन टाळण्यासाठी आम्ही लवकर अंगठीची विक्री करण्यास सुरुवात केलेली आहे.
4: अच्छा दादा, या अंगठीची वर्ड ऑफ माउथ पब्लिसिटी खूप झाली आहे त्यामुळे मागणीही वाढली आहे. मग नवीन लोकांना ज्यांना ही अंगठी खरेदी करायची असेल त्यांनी काय करावं?
5: अगदी सोपं आहे. ही अंगठी प्रथम लक्षात घ्या, ही अंगठी लहान किंवा मोठी करता येत नाही. आता नागपूरवरनं एखाद्या कस्टमरनी मला अंगठीसाठी ऑर्डर दिली तर मला त्यांच्या पोटाचं माप लागणार. त्यावेळेला आमच्या फोन नंबरवर फोन आपण केलात तर आम्ही व्यवस्थित त्यांना माहिती देतो की कशा पद्धतीने तुम्ही आम्हाला माप कळवा.
4: अच्छा.
5: पेमेंट सांगू शकतो. व्हिडिओ कॉल केला तर त्यांना 1 लाईन 2 लाईन 3 लाईन चांदीची, तांब्याची, पंचधातूची सगळ्या व्हरायटी दाखवू शकतो. त्याच्यानंतर त्यांनी डिसाईड करायचं कुठली हवी, त्यांच्या बोटाच्या साईज प्रमाणे त्याची किंमत ठरलेली असते. आपण UPI किंवा डिजिटल पद्धतीने पेमेंट करू शकता. त्याची रिसीट ताबडतोब त्याच दिवशी आपल्याला व्हॉट्सअपवर पाठवण्यात येईल. जर पुण्यातून कोणी येणार असेल आपले स्नेही तर त्यांना ती रिसीट आपण व्हॉट्सअप करावी, म्हणजे ती रिसीट पाहून ती अंगठी आम्ही त्यांच्या हस्ते आपल्यापर्यंत पोहोचवण्याची व्यवस्था करू. अन्यथा

0: भारतभरात कोठेही आम्ही ती अंगठी कुरिअर करू शकतो.
1: अरे वा दादा, आता श्री गजांत लक्ष्मी अंगठीच्या किमती साधारण कशा असतात?
0: यामध्ये लक्षात घ्या, धातूच्या किमतीला अर्थ नाहीये, अगदी नगण्य किंमत आहे त्याची. त्याच्यामध्ये वापरला जाणारा दुर्मिळ घटक पदार्थ हा सगळ्यात महत्वाचा आहे.
1: ओके.
0: तो अत्यंत महाग असतो. ती अंगठी बनवण्याची पद्धत ही फक्त बंगाली कारागिरांनाच येते.
1: बर.
0: त्यामुळे साधारण 8,500 रुपये सुरुवात, त्यानंतर त्याच्या तुमच्या बोटाचा साईज, त्यात तुम्हाला लागणाऱ्या किती, 1 लाईनची, 2 लाईनची, 3 लाईनची, कुठल्या धातूमध्ये हवी, त्याच्यावर त्याच्या किमती ठरलेल्या असतात.
1: अच्छा दादा, आता विदेशातल्या लोकांना जर ही अंगठी हवी असेल तर काय करता येईल? म्हणजे ही अंगठी त्यांच्यापर्यंत कशी पोहोचेल?
0: आता इथे काय होतं प्रॉब्लेम माहिती का? युरोप किंवा युएस मधून येणारी लोक ही नॉर्मली डिसेंबर एंडला येतात.
1: हो.
0: ख्रिसमसच्या सुट्ट्या असतात.
1: करेक्ट.
0: पण तोपर्यंत मात्र दिवाळी संपून गेली असती, हा अंगठी आल्याचा मुहूर्त संपलेला असतो.
1: बरोबर.
0: त्यावेळेला मी त्यांना सांगतो, आज अंगठी देतोय पण धारण करायची तुम्हाला पुढच्या वर्षी.
1: अच्छा.
0: पण पुढच्या वर्षी पुन्हा येताना ते डिसेंबर मध्येच येणार
1: आहे. बरोबर आहे.
0: तेव्हा परत 1 वर्ष पुढे जाईल. तर आता घेऊन जा तुम्ही, पण आधे मध्ये न घालता बरोबर भारतीय टायमिंग प्रमाणे लक्ष्मीपूजनाच्या अमावस्येला विधीपूर्वक ती धारण करावी.
1: दादा धन्यवाद, खूप छान माहिती दिलीत श्री गजांत लक्ष्मी अंगठीची.
0: धन्यवाद प्रियांका, आणि आकाशवाणीवरील सर्व श्रोत्यांचे अगदी मनापासून आभार.
1: जितेंद्र घोडके सराफ. आमचा पत्ता: बिझी लँड बिल्डिंग, कुमठेकर रोड, चितळे बंधू मागील लेन, सदाशिवपेठ, पुणे. आमचे फोन नंबर्स: 93-56-360-175 किंवा 93-56-370-970 किंवा 83-90-212-143 किंवा 98-81-211-748. आमचे लँडलाईन नंबर्स: 0-20-244-78-286 किंवा 0-20-244-80-135.
2: श्रोते हो, आताच आपण प्रायोजित कार्यक्रम ऐकलात. जितेंद्र घोडके सराफ हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी सिंधुदुर्ग नगरी केंद्रावरून, तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर. आता 6:15 झालेली आहेत. आनंद घेऊया लोकसंगीताचा. सुरुवात करूया तुकाराम धडाम यांनी गायलेल्या रमेश जंगम यांच्या गीतरचनेने. संगीत दिलं आहे कृष्णा शिंदे यांनी.

घडी घडी बायको म्हणते मजला हटू या संसार व्हायला आई बापाला सोडून सांगा कसा हो मी बायला

0: या संसार वायला आई बापाला सोडून सांगा कसा होऊ मी बायला आई बापाला सोडून सांगा कसा होऊ मी बायला
1: आजोबा हे कुठलं प्लांट आहे
2: टँजेरीन खूप गोड असत तोडू नकोस हा फ्री फॉरेन ट्रिप लिंक वर क्लिक करा आता करतो
1: आजोबा थांबा लिंक वर क्लिक करू नका
2: का
1: हा SMS स्कॅम आहे क्लिक केलं तर तुमचे बँक डिटेल्स होतील चोरी
2: थँक्स गप्पू वाचवलंस हे घे तुझ्या समजूतदारपणाचं फळ
3: RBI सांगते आहे स्मार्ट बना कूल रहा
4: ज्याच्या आवाजात समुद्राचं गाज नवलाईन सजलेलो सह्याद्रीचो साज श्रोत्यानु ऐका आणि ऐकत रहा आकाशवाणीचा सिंधुदुर्ग नगरी केंद्र FM बँड 103.6 मेगाहर्ट्झवर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍप वर आपली माणसा आपली संस्कृती आपली बोली लय भारी आकाशवाणी सिंधुदुर्ग नगरी
5: श्रोते हो भावनांचा प्रवाह आठवणींचं दालन आणि मनाच्या पडद्यावर उमटणारी सुरांची मैफिल दर सोमवारी आणि गुरुवारी सायंकाळी 6:05 ऐकूयात सुमधुर संगीत सुगम संगीत तेव्हा श्रोते हो ऐका आणि ऐकत रहा आकाशवाणी सिंधुदुर्ग नगरी केंद्र FM बँड 103.6 मेगाहर्ट्झ सह न्यूज ऑन AIR या लाईव्ह मोबाईल ऍप
4: मंडळी महिला दशावतार चित्रपट मालिका समाजकार्य आणि यशाची कहाणी जाणून घेण्यासाठी ऐका विशेष मुलाखत अभिनेत्री अक्षता कांबळी
6: की तळागाळातले महिला जे बाहेर खे वावरू शकत नाही जे चार चौघात जाऊन धाडसन बोलू शकत नाही अशा महिलांका मी घडवूचा काम करते
4: त्यांच्याशी संवाद साधला आहे नेत्रप्रभा दळवी यांनी सादर करते आहेत डॉक्टर सुनील गायकवाड सोमवार दिनांक 15 जून 2026 रोजी सायंकाळी ठीक 5:30 फक्त आकाशवाणी सिंधुदुर्ग नगरी केंद्रावरून 103.6 मेगाहर्ट्झवर तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर तेव्हा जरूर ऐका आकाशवाणी सिंधुदुर्ग नगरी केंद्र
7: श्रुतीहो साहित्य संवाद यामध्ये संवेदनशील कवी श्री विजयकुमार शिंदे यांच्याशी खास गप्पा दिनांक 16 जून 2026 रोजी सायंकाळी ठीक 5:30 ऐका त्यांच्या हृदयस्पर्शी कवितांचा आणि साहित्याचा हा सुरेख प्रवास संवादक निलेश कारेकर सादर करते डॉक्टर सुनील गायकवाड FM बँड 103.6 मेगाहर्ट्झ वर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍपवर आकाशवाणीच्या सिंधुदुर्ग नगरी केंद्रावरून
4: आता ऐकूया नीला दातार

0: श्रोते हो, याबरोबरच लोकसंगीताचा हा कार्यक्रम आता समाप्त होत आहे. आता सायंकाळचे 6:25 होत आहेत. ऐकूया उद्याच्या कार्यक्रमांची रूपरेषा आणि आजचा सुविचार. सोमवार दिनांक 15 जून 2026 रोजी आमची प्रातकालीन सभा सुरू होईल 5:51. यात संकेत धून प्रसारण उद्घोषणा आणि विषय समन्वित इतर कार्यक्रम ऐकू शकाल. 7:25 दिलखुलास हा कार्यक्रम आपण ऐकू शकाल. सायंकाळी 9 ते 5 वाजेपर्यंत ऐकू शकाल विविध भारतीचं प्रसारण. या दरम्यान दुपारी 1:30 राष्ट्रीय मराठी बातमीपत्र आणि 3 प्रादेशिक बातम्या ऐकू शकाल. सायंकाळी 5 आकाशवाणी सिंधुदुर्ग नगरी केंद्राचं प्रसारण. यात प्रारंभिक उद्घोषणा कार्यक्रमांची रूपरेषा आणि मराठी चित्रपट संगीत. 5:30 ऐकू शकाल लोककलेच्या वाटेवर अभिनेत्री अक्षता कांबळी यांच्याशी नेत्रप्रभा दळवी यांनी मालवणीतून साधलेला संवाद. सादरकर्ते आहेत डॉक्टर सुनील गायकवाड. 6 हिंदी बातम्या. 6:05 सुगम संगीत. 6:25 ऐकू शकाल सोमवार दिनांक 15 जून 2026 रूपरेषा आणि सुविचार. 6:30 मंगळवार दिनांक 16 जून 2026 रूपरेषा ऐकू शकाल आणि सुविचार. 6:30 भक्तिसंगीताचा कार्यक्रम. ठीक 7 प्रादेशिक बातम्या आणि 7:10 ते रात्री 11:10 विविध कार्यक्रम आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवर सहक्षेपित करू. या दरम्यान रात्री 9 ते 10 या वेळेत ऐकू शकाल विविध भारती. तर श्रोते हो, ही होती उद्याच्या कार्यक्रमांची रूपरेषा. आता ऐकूया आजचा सुविचार. मंडळी, परिस्थिती बदलणे आपल्या हातात नसते, पण त्या परिस्थितीकडे पाहण्याचा आपला दृष्टिकोन बदलणं नक्कीच आपल्या हातात असतं. याचा अर्थ आपल्या आयुष्यात घडणाऱ्या वाईट गोष्टी आपण रोखू शकत नाहीत. आपण त्या गोष्टी पॉझिटिव्ह घेतल्या तर त्याचं दुःख कमी होते. ऐकूया आता काही संदेश. मंडळी, महिला दशावतार चित्रपट मालिका, समाजकार्य आणि यशाची कहाणी जाणून घेण्यासाठी ऐका विशेष मुलाखत अभिनेत्री अक्षता कांबळी.
1: की तळागाळातले महिला जे बाहेर खय वावरू शकत नाही, जे चार चौघात जाऊन धडसन बोलू शकत नाही, अशा महिलांका मी घडवूचा काम करते.
0: यांच्याशी संवाद साधला आहे नेत्रप्रभा दळवी यांनी. सादरकर्ते आहेत डॉक्टर सुनील गायकवाड. सोमवार दिनांक 15 जून 2026 रोजी सायंकाळी ठीक 5:30 फक्त आकाशवाणी सिंधुदुर्ग नगरी केंद्रावरून 103.6 MHz तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर. तेव्हा जरूर ऐका आकाशवाणी सिंधुदुर्ग नगरी केंद्र.
2: श्रुतीहो साहित्य संवाद यामध्ये संवेदनशील कवी श्री विजयकुमार शिंदे यांच्याशी खास गप्पा. दिनांक 16 जून 2026 रोजी सायंकाळी ठीक 5:30 ऐका त्यांच्या हृदयस्पर्शी कवितांचा आणि साहित्याचा हा सुरेख प्रवास. संवादक निलेश कारेकर, सदरकर्ते डॉक्टर सुनील गायकवाड. FM 103.6 MHz वर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर आकाशवाणीच्या सिंधुदुर्ग नगरी केंद्रावरून.
0: श्रोतेहो, आता 6:28 झालेली आहेत. श्रोते हो, 6:30 आपण ऐकू शकाल FM 103.6 MHz. ICC वुमेन्स T20 क्रिकेट वर्ल्ड कप 2026 अंतर्गत भारत आणि पाकिस्तान या क्रिकेट संघादरम्यान ॲजबेस्टन स्टेडियम बर्मिंगहॅम इंग्लंड येथे खेळल्या जाणाऱ्या क्रिकेट सामन्याचं प्रत्यक्ष वर्णन खेळ संपेपर्यंत. आणि आता न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर ऐकूया भक्तिसंगीताचा कार्यक्रम. तत्पूर्वी ऐकूया एक जाहिरात.
3: श्रोते हो, भावनांचा प्रवाह, आठवणींचं दालन आणि मनाच्या पडद्यावर उमटणारी सुरांची मैफिल दर सोमवारी आणि गुरुवारी सायंकाळी 6:05 ऐकूया सुमधुर संगीत सुगम संगीत. तेव्हा श्रोते हो, ऐका आणि ऐकत रहा आकाशवाणी सिंधुदुर्ग नगरी केंद्र FM 103.6 MHz सह न्यूज ऑन AIR या लाईव्ह मोबाईल ॲप.
0: रसिक श्रोते हो, देवभक्ती आणि भावभक्तीच्या स्वराने सजलेला भक्तिसंगीताचा मंगल सोहळा जिथं सुरांमधून भेटतो देव. भक्तिसंगीत जरूर ऐका सायंकाळी ठीक 6:30 आकाशवाणी सिंधुदुर्ग नगरी केंद्रावरून FM 103.6 MHz तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर. श्रोते हो, आता ऐकूया भक्ती संगीताचा कार्यक्रम. सुरुवात करूया आरती अंकलीकर टिकेकर यांच्या स्वरानं. स्वामी सुत यांची भक्तीरचना शिवानंद पाटील यांचं संगीत.

भक्ती संगीताच्या कार्यक्रमात रसिक श्रोते वात ऐकूया सुरेश वाडकर यांच्या स्वरातील संत एकनाथ यांची अभंगरचना श्रीधर फडके यांचं संगीत.

श्रोते हो, भक्ती संगीताचा हा कार्यक्रम आपण ऐकत आहोत न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर, आकाशवाणी सिंधुदुर्ग नगरी केंद्र. आता ऐकूया अजित कडकडे यांच्या स्वरातील संत विष्णुदास नामा यांची भक्तिरचना. संगीत आहे विलासबुवा पाटील यांचं.

रसिक श्रोते हो, भक्ती संगीताच्या या कार्यक्रमात आता ऐकूया लता मंगेशकर यांच्या स्वरातील संत ज्ञानेश्वर यांची अभंगरचना, पंडित हृदयनाथ मंगेशकर यांचं संगीत.

श्रोते हो, कार्यक्रमाची सांगता करूया देशभक्तीपर गीतानं. कुमुद भागवत आणि सहकारी यांच्या स्वरानं मंगेश पाडगावकर यांची गीतरचना आहे

श्रोते हो, याबरोबरच हा कार्यक्रम आता समाप्त होत आहे. हा कार्यक्रम आपण ऐकलात न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर, आकाशवाणी सिंधुदुर्ग नगरी केंद्र. आता ठीक 7 वाजता प्रादेशिक बातम्या आम्ही सहक्षेपित करू आणि 7:10 ते रात्री 11:10 कार्यक्रम आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून सहक्षेपित करणार आहोत. या दरम्यान रात्री 9 ते 10 यावेळेत ऐकू शकाल विविध भारती आणि FM बँड 103.96 MHz आपण ऐकू शकाल ICC वुमेन्स T20 क्रिकेट वर्ल्ड कप 2026 अंतर्गत भारत आणि पाकिस्तान या क्रिकेट संघादरम्यान ॲजबॅस्टन स्टेडियम बर्मिंगहॅम इंग्लंड येथे खेळल्या जाणाऱ्या क्रिकेट सामन्याचं प्रत्यक्ष वर्णन आपण खेळ संपेपर्यंत ऐकू शकाल. त्यानंतर अस्मिता वाहिनीचे विविध कार्यक्रम सहक्षेपित करू श्रोते हो, आणि यासाठी जाऊया मुंबई केंद्राकडे. मी नेत्रप्रभा दळवी आता तुमचा निरोप घेते. नमस्कार.

0: मंडळी, गॅस सिलेंडरची काळजी कशी घ्यावी, अपघात कसे टाळावेत, अवैध विक्री होत असेल तर काय करावं, याविषयी सविस्तर माहिती जाणून घेऊया अवश्य ऐका बलसागर भारत हो. सामाजिक कार्यकर्ते नितीन सोळंके यांची मुलाखत. बुधवार दिनांक 17 जून रोजी संध्याकाळी 6:30 आणि गुरुवार दिनांक 18 जून रोजी दुपारी 3:40 आपल्या अस्मिता वाहिनीवर जगभर बलसागर भारत हो.
1: नमस्कार, मी ओंकार गोवर्धन.
2: नमस्कार, मी केतकी थत्ते.
1: आता आम्ही दोघं अज्ञात मुंबई हे नितीन साळुंखे यांनी लिहिलेलं एक अमेझिंग पुस्तक आकाशवाणीसाठी वाचतो. मुंबईतलं

0: गिरणगाव जगह प्रसिद्ध आहे. गिरणगावाची पूर्व पश्चिम व्याप्ती म्हणजे वरळी ते माझगाव शिवडी आणि दक्षिणोत्तर व्याप्ती म्हणजे दादर ते भायखळा. एवढ्याशा या भूभागावर कधी काळी 70 जास्त गिरण्या जन्माला आल्या होत्या.
1: ही कहाणी आहे एका गृहिणीची आणि तिच्या अंतर्मनाची.
2: विजेचं बिल, किराणा, स्कूल फीस,
1: झालं सगळं. झालं बजेट तयार?
2: हो.
1: 5,000 वाचले. नवीन साडी घेऊया?
2: नको.
1: मागच्या महिन्यातच तर घेतली होती.
2: आणखी एक.
1: नाही, आधी बजेट तयार करा, मग छोटी छोटी बचत बँकेत जमा करा आणि पैसे वाढताना पहा.
2: आली आहे मोठी.
1: आता जाग बाई.
3: RBI सांगते,
1: आर्थिक समजूतदारपणा महिलेचा समृद्धपणा.
4: अहो, घर खर्चासाठी पैसे द्या.
5: हे घे किराण्याचे 15,000, भाज्यांचे 2,000
4: आणि लाइट बिलाचे.
5: आता 0 कसे देऊ?
4: अरे हो हो, विसरलेच मी. आता सोलर पॅनल लावले आता, मग जे 4,000 वाचले त्यातून शॉपिंग करूया.
5: हो हो, नक्की. PM सूर्य घर मोफत वीज योजना. सहभागी होण्यासाठी नोंदणी करा PM सूर्य घर .gov.in.

0: आकाशवाणी मुंबई राजेश शिरभाते प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांच्याकडून संयुक्तपणे भारत इनोव्हेट्स या कार्यक्रमाचं उद्घाटन. सोलापूर जिल्ह्यात म्हसवड पंढरपूर मार्गावर पिकअप गाडी विहिरीत पडून झालेल्या अपघातात 8 जणांचा मृत्यू. गेल्या 2 आठवड्यात परदेशी गुंतवणूकदारांनी भारतीय शेअर बाजारातून 62,853 कोटी रुपयांहून अधिक गुंतवणूक काढून घेतली. 100वं अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन पुण्यात 28 ते 31 जानेवारी 2027 दरम्यान होणार. आणि महिलांच्या T20 क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत थोड्याच वेळात भारत आणि पाकिस्तान आमने सामने. नवोन्मेष तंत्रज्ञान आणि देशाच्या युवा शक्तीच्या आकांक्षा देशाच्या भविष्याला आकार देत असून त्यामुळे देशात परिवर्तन घडून येत असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांनी आज संयुक्तपणे फ्रान्समधल्या निस इथं आयोजित भारत इनोव्हेट्स या कार्यक्रमाचं उद्घाटन केलं. त्यावेळी ते बोलत होते. सद्यस्थितीत देशात 2 लाखांपेक्षा जास्त स्टार्टअप्स आहेत. आज भारत मानवतेसाठी तंत्रज्ञान या मूल्यानुसार नवोन्मेषाच्या मानवकेंद्रित स्वरूपाला प्रोत्साहन देत आहे असं ते म्हणाले. आज देशाचा युवा स्टार्टअप्सच्या माध्यमातून विविध क्षेत्रांमधल्या जागतिक आव्हानांवरच्या उपाययोजना विकसित करत असल्याचं त्यांनी सांगितलं.
1: यहां कोई एआई से गांवों का जीवन बदलने के लिए काम कर रहा है, कोई किसानों की मदद के लिए सैटेलाइट टेक्नोलॉजी का इस्तेमाल कर रहा है और कुछ स्टार्टअप डिफेंस और सिक्योरिटी के क्षेत्र में नई तकनीकें विकसित कर रहे हैं.
0: भारत इनोव्हेट्स हा उपक्रम भारताची प्रतिभा आणि युरोपीय भांडवल यांच्यामधला एक दुवा म्हणून उदयाला आला असल्याचं त्यांनी सांगितलं. या उपक्रमाच्या माध्यमातून युवा नवोन्मेषकारांना जागतिक कौशल्यांसोबत जोडून घेण्याच्या नवीन संधी निर्माण होत असल्याचं ते म्हणाले. फ्रान्सचे अध्यक्ष मॅक्रॉन यांनीही या कार्यक्रमाला संबोधित केलं. आज भारत नवोन्मेषाचं जागतिक केंद्र म्हणून उदयाला आलं असल्याचं म्हणत त्यांनी भारताचं कौतुक केलं. आज भारत नवोन्मेषी उपक्रम राबवतो आहे का, त्यापेक्षा कोणता देश भारतासोबत नवोन्मेषी उपक्रमात भाग घेणार हा खरा प्रश्न आहे असं ते म्हणाले. चांद्रयान मोहीम ही तंत्रज्ञानाच्या क्षेत्रातल्या भारताच्या उत्कृष्टतेचं उदाहरण आहे असं ते म्हणाले. इंडिया इनोव्हेट्स या उपक्रमाअंतर्गत देशातील 120 पेक्षा जास्त स्टार्टअप्स आणि जगभरातील आघाडीचे गुंतवणूकदार तंत्रज्ञान क्षेत्रातील दिग्गज तसंच प्रमुख शैक्षणिक संस्था एकत्र आल्या आहेत. या कार्यक्रमाला परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉ एस जयशंकर, वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल, राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल, मुख्य वैज्ञानिक सल्लागार अजय कुमार सूद, इन्फोसिसचे संस्थापक नारायण मूर्ती आणि उद्योग क्षेत्रातले अनेक आघाडीची व्यक्तिमत्व उपस्थित होते. सोलापूर जिल्ह्यातल्या म्हसवड पंढरपूर मार्गावर तांदुळवाडी गावाजवळ पिकअप गाडी विहिरीत पडून झालेल्या अपघातात 8 भाविकांचा मृत्यू झाला. हे सर्वजण पंढरपूर तालुक्यातल्या रांजणी गावचे रहिवाशी असून ते म्हसवड इथल्या सिद्धनाथाच्या दर्शनासाठी गेले होते. परतीच्या प्रवासात हा अपघात झाला. राज्यातल्या अपुऱ्या पर्जन्यमानाच्या पार्श्वभूमीवर तसंच धरणातल्या उपलब्ध पाणीसाठ्याचा विचार करता 31 ऑगस्ट 2026 पर्यंत नागरिकांना पिण्याच्या पाण्याचा पुरवठा सुनिश्चित करायला सर्वोच्च प्राधान्य द्यायचे निर्देश जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिले आहेत. बेकायदेशीरपणे केल्या जाणाऱ्या पाणी उपशावरही तातडीनं कडक कारवाई करायच्या सूचना त्यांनी विभाग अधिकाऱ्यांना दिल्या आहेत. सिंचन भवनामध्ये विखे पाटील यांच्या उपस्थितीत कृष्णा आणि गोदावरी लाभक्षेत्राच्या अंतर्गत येणाऱ्या धरणांमधला पाणीसाठा आणि आगामी पावसाची परिस्थिती यासंदर्भात झालेल्या बैठकीत ते बोलत होते. सद्यपरिस्थितीत राज्यातल्या धरणांमधला एकूण उपयुक्त पाणी जलसाठा 357.5 TMC म्हणजे 25% इतकाच असून तो गेल्या वर्षीच्या तुलनेत कमी असल्याचं आढळून आलं आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षानं काँग्रेसऐवजी भाजपा प्रणित रालोआमध्ये सहभागी व्हावं असं केंद्रीय मंत्री आणि रिपाई प्रमुख रामदास आठवले यांनी म्हटलं आहे. शरद पवार यांच्या नेतृत्वाखालच्या पक्षाच्या काँग्रेसमध्ये होणाऱ्या संभाव्य विलीनीकरणाच्या अटकळींच्या पार्श्वभूमीवर आठवले यांनी आपलं मत व्यक्त केलं आहे. काँग्रेस पक्ष आता दुबळा झाला असल्याचं ते म्हणाले. अमेरिकेच्या हल्ल्यात 3 भारतीय खलाशांच्या मृत्यूनंतरही प्रधानमंत्र्यांनी मौन बाळगलं असून त्यामुळे देशाच्या सार्वभौमत्वाला आणि आंतरराष्ट्रीय पातळीवरच्या प्रतिमेला बाधा आली असल्याची टीका काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी केली आहे. सध्या देशहिताबरोबर दररोज तडजोड होत असल्याचंही त्यांनी समाज माध्यमावरील आपल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. वाढता भूराजनैतिक तणाव आणि रुपयाची होणारी घसरण या पार्श्वभूमीवर परदेशी भांडवली गुंतवणूकदारांनी जूनच्या पहिल्या पंधरवड्यात भारतीय शेअर बाजारातून 62,853 कोटी रुपयांहून अधिक रक्कम काढून घेतली आहे. एनएसडीएल अर्थात नॅशनल सिक्युरिटीज डिपॉझिटरी लिमिटेडनं दिलेल्या आकडेवारीनुसार चालू वर्षात परदेशी भांडवली गुंतवणूकदारांनी भारतीय शेअर बाजारातून आतापर्यंत 2,87,000 कोटी रुपयांची गुंतवणूक काढून घेतली आहे. 2025 1,66,000 रुपयांची निर्गुंतवणूक केली होती, त्यापेक्षा ही रक्कम जास्त आहे. 100वं अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन पुण्यात 28 ते 31 जानेवारी 2027 या कालावधीत होणार असल्याचं अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे अध्यक्ष योगेश सोमण यांनी जाहीर केलं आहे. ते आज पुणे इथं वार्ताहर परिषदेत बोलत होते. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या प्रांगणात हे संमेलन होणार आहे. या संमेलनाची नांदी याआधी संमेलन झालेल्या राज्यातल्या 48 ठिकाणी 99 साहित्यिक उपक्रम आयोजित करून होणार आहे. हे उपक्रम 15 ऑगस्ट ते 15 जानेवारी दरम्यान होणार आहेत. महामंडळाची बैठक आज पुण्यात झाली, त्यात हा निर्णय झाल्याचं सोमन यांनी सांगितलं. यावेळी मसापच्या कार्यवाह डॉ स्वाती महाळंग, कोषाध्यक्ष प्रदीप निफाडकर, उपाध्यक्ष पुरुषोत्तम सप्रे, डॉ रामचंद्र काळुंखे उपस्थित होते. लातूर औसा मार्गावर बुधोडा गावाजवळ मध्यरात्री झालेल्या भीषण अपघातात 3 जणांचा मृत्यू झाला तर 17 जण जखमी झाले आहेत. औसा इथून लातूरकडे जाणाऱ्या क्रुझर वाहनाला पाठीमागून भरधाव क्रेटा कारनं जोरदार धडक दिल्यानं हा अपघात घडला. अपघातातील बहुतांश जण उमरगा तालुक्यातले आहे. जखमींवर लातूरमधल्या विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालय इथं उपचार सुरू आहेत. वाशिम जिल्ह्यातल्या झंझोरी इथल्या दोघा आतेमामे भावंडांचा अडाण नदीत पडून मृत्यू झाला. हे दोघेजण गोमुखेश्वर संस्थानजवळ नदीपात्रात पोहताना खोल पाण्यात ओढले गेले. स्थानिकांनी त्यांना बाहेर काढलं. बेशुद्धावस्थेत असलेल्या दोघा भावंडांना कारंजा इथल्या उपजिल्हा रुग्णालयात नेलं, मात्र उपचारापूर्वीच त्यांची प्राणज्योत मालवल्याचं वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितलं. इंग्लंडमध्ये सुरू असलेल्या महिलांच्या टी ट्वेंटी क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत आज अ गटात बर्मिंगहॅम इथं भारत आणि पाकिस्तान यांच्यातल्या सामन्याला थोड्याच वेळात सुरुवात होत आहे. स्पर्धेतला हा भारताचा सलामीचा सामना आहे. भारतानं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करायचा निर्णय घेतला आहे. रायगड इथल्या जेएसडब्ल्यू बंदरावर 45 मीटर उंचीवरून खाली पडून एका कामगाराचा काल संध्याकाळी मृत्यू झाला. सुकुमार पालेश्वर सिंग असं या कामगाराचं नाव आहे. हवामान. येत्या 2 दिवसात कोकण आदी मध्य महाराष्ट्रात

0: तुरळक ठिकाणी उष्ण आणि दमट हवामान राहण्याची शक्यता असून मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी उष्णतेची लाट राहण्याची शक्यता आहे. राज्यात तुरळक ठिकाणी मेघगर्जना, विजांचा कडकडाट, सोसाट्यांच्या वाऱ्यासह पाऊस पडण्याचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांच्याकडून संयुक्तपणे भारत इनोव्हेट्स या कार्यक्रमाचं उद्घाटन. सोलापूर जिल्ह्यात म्हसवड पंढरपूर मार्गावर पिकअप गाडी विहिरीत पडून झालेल्या अपघातात 8 जणांचा मृत्यू. गेल्या 2 आठवड्यात परदेशी गुंतवणूकदारांनी भारतीय शेअर बाजारातून 62,853 कोटी रुपयांहून अधिक गुंतवणूक काढून घेतली. 100वं अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन पुण्यात 28 ते 31 जानेवारी 2027 दरम्यान होणार. आणि महिलांच्या T20 क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत थोड्याच वेळात भारत आणि पाकिस्तान आमने सामने. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया रात्री 8:05 आकाशवाणी मुंबईच्या राष्ट्रीय बातमीपत्रात. नमस्कार.
1: ही कहाणी आहे एका नर्सची आणि तिच्या अंतर्मनाची. आला पगार? आता नवीन झुमके?
2: नाही, आधी बचत.
1: आधी झुमके. ऐका, दर महिन्याला थोडे वाचवा, थोडे गुंतवा आणि थोडेसे इमर्जन्सी साठी ही वाचवा, मग राहाल टेन्शन फ्री.
3: पण त्या झुमक्यांचं काय?
1: जातेस की देऊ इंजेक्शन.
4: RBI सांगते,
1: आर्थिक समजूतदारपणा, महिलेचा समृद्धपणा.
5: न्यूज ऑन AIR ॲपवर आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. संध्याकाळचे 6:10 झाली आहेत.
6: नमस्कार, मी ओंकार गोवर्धन.
7: नमस्कार, मी केतकी धत्ते.
6: आत्ता आम्ही दोघं अज्ञात मुंबई हे नितीन साळुंखे यांनी लिहिलेलं एक अमेझिंग पुस्तक आकाशवाणीसाठी वाचतो. मुंबईतलं गिरणगाव जगप्रसिद्ध आहे. गिरणगावाची पूर्व पश्चिम व्याप्ती म्हणजे वरळी ते माझगाव शिवडी आणि दक्षिणोत्तर व्याप्ती म्हणजे दादर ते भायखळा. एवढ्याशा या भूभागावर कधी काळी 70 जास्त गिरण्या जन्माला आल्या होत्या.
8: मुंबईतल्या व्यापारी घराण्यात जन्मलेल्या माणिकजी यांचं इंग्रजी भाषेवर कमालीचं प्रभुत्व होतं. तेच त्यांना इंग्रज राज्यकर्त्यांच्या जरा अधिकच जवळ घेऊन गेलं.
6: मुंबईच्या इतिहासावर लिहिल्या गेलेल्या पुस्तकातून माझगावचा उल्लेख यायला सुरुवात होते ती मुंबईवर पोर्तुगीज अंमल सुरू झाला त्या काळापासून.
8: हे तुम्ही आकाशवाणीवर रोज ऐकू शकता. FM रेनबो वर सकाळी 7:45 आणि अस्मिता वाहिनीवर सकाळी 9:00
6: आणि न्यूज ऑन AIR या ॲप वर या दोन्हीचं लाईव्ह स्ट्रीमिंग तुम्ही ऐकू शकता
8: दोन्ही वेळेला.
6: तर नक्की ऐका
8: अज्ञात मुंबई.
9: मंडळी, गॅस सिलेंडरची काळजी कशी घ्यावी, अपघात कसे टाळावेत, अवैध विक्री होत असेल तर काय करावं, याविषयी सविस्तर माहिती जाणून घेऊया अवश्य ऐका बलसागर भारत हो. सामाजिक कार्यकर्ते नितीन सोळंके यांची मुलाखत बुधवार दिनांक 17 जून रोजी 6:30 आणि गुरुवार दिनांक 18 जून रोजी 3:40 आपल्या अस्मिता वाहिनीवर जगभर बलसागर भारत हो.

0: शरीर आणि मनाच्या आरोग्यासाठी योग मार्गाचा उपयोग होतो. आपल्या तब्येतीसाठी आपल्यापैकी अनेक जण योगासन करतात, परंतु त्याच्या जोडीला यमनियमन समजून केले तर संपूर्ण कुटुंबाला त्याचा लाभ होऊ शकतो. कसं ते सांगणार आहेत योग मार्गदर्शक वर्षा दीक्षित. कौटुंबिक स्वास्थ्यासाठी योग यामध्ये
1: मनाचं आरोग्य सांभाळण्यासाठी महर्षी पतंजलींनी एक उपाय सांगितला आहे, मैत्री करुणा मुदितोपेक्षाणाम सुख दुःख पुण्या पुण्य विषयाणाम भावना चित्त प्रसादनम. म्हणजे आपल्या बरोबरच्या ज्या व्यक्ती काम करणाऱ्या असतात, आपल्या बरोबर राहणाऱ्या असतात, त्यांच्या बरोबर मैत्रीपूर्ण संबंध ठेवायला शिकलं पाहिजे.
0: कौटुंबिक स्वास्थ्यासाठी योग वर्षा दीक्षित यांची मुलाखत, आणि त्यापूर्वी आपुलकी या घरात हा स्मिता जोगळेकर लिखित संवाद अवश्य ऐका. मंगळवार दिनांक 16 जून रोजी दुपारी 12 ते 1 या वेळात वनिता मंडळ कार्यक्रमात अस्मिता वाहिनी

0: अमेझॉन AIR या मोबाईल ॲपवरही. कौटुंबिक स्वास्थ्यासाठी योग.
1: सव्वीस या वर्षासाठी योग दिनाची संकल्पना आहे निरोगी वृद्धत्वासाठी योग. श्रोते हो, योग दिनानिमित्त आयुष मंत्रालयातर्फे योग संगम पोर्टल सुरू करण्यात आले. त्या माध्यमातून विविध योग संस्था, शासकीय विभाग, शैक्षणिक संस्था, स्वायत्त संस्था, सार्वजनिक उपक्रम, स्थानिक संस्थांना 21 जून रोजी प्रधानमंत्र्यांच्या मुख्य योग कार्यक्रमात सहभागी होण्याची संधी मिळणार आहे. योग संगम पोर्टल.

श्रोते हो, आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई अस्मिता वाहिनी न्यूज ऑन AIR ॲपवर. संध्याकाळचे 7:15 वाजले आहेत. ऐकूया कार्यक्रम वृत्तविशेष.

0: श्रोते हो नमस्कार. आजच्या वृत्तविशेष कार्यक्रमात आपलं मनःपूर्वक स्वागत. श्रोते हो, चित्रपट रसिकांसाठी विशेष पर्वणी अशी ओळख असलेल्या 19व्या मिफ अर्थात मुंबई आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाला उद्यापासून मुंबईत सुरुवात होत आहे. येत्या 21 जून पर्यंत चालणाऱ्या या महोत्सवाची सुरुवात गुड लक टू यू ऑल हा अॅनिमेशनपट, अगापिटो हा लघुकथापट आणि टाइम अँड वॉटर या माहितीपटाच्या प्रदर्शनाने होणार आहे. त्यासोबतच वर्क इन प्रोग्रेस लॅबमधील 5 प्रकल्प आणि फिल्म बजार रेकमेंड्स अंतर्गत 12 चित्रपट असतील. तसंच हे सर्व 155 चित्रपट उद्योग क्षेत्रातल्या संबंधितांना पाहण्यासाठी आणि मूल्यमापनासाठी व्ह्यूईंग रूममध्ये उपलब्ध असतील. या चित्रपट महोत्सवाविषयीच आपण आजच्या वृत्तविशेषमध्ये जाणून घेणार आहोत. श्रोते हो, मुंबई आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव हा सर्वात जुन्या दक्षिण आशियाई चित्रपट महोत्सवांपैकी एक आहे. मुंबईसह जगभरातल्या चित्रपट रसिकांना या महोत्सवाच्या माध्यमातून नवीन प्रतिभावान दिग्दर्शक निर्मात्यांनी बनवलेले चित्रपट, माहितीपट तसंच अॅनिमेशनपट पाहता येतात. त्यामुळे यंदा या महोत्सवात नेमकं काय पाहायला मिळेल ही उत्सुकता प्रेक्षकांमध्ये हमखास असते. यंदा मोझॅक, बेस्ट ऑफ फेस्ट, बुसान नेक्स्ट वेव्ह, ऑस्कर विनर्स, रायमंड क्रुमे रेट्रोस्पेक्टिव्ह, एनएफडीसी शोकेस, इकोज फ्रॉम नॉर्थ ईस्ट आणि मराठी माहितीपट यांसारख्या 24 निवडक विभागांमध्ये चित्रपट पाहता येतील. या महोत्सवात ज्येष्ठ चित्रपट निर्माते डेव्हिड अटनबरो यांना सेंटेनरी ट्रिब्यूट अंतर्गत त्यांचे 2 चित्रपट प्रदर्शित करून सन्मानित केलं जाईल. याविषयी माहिती देत आहेत एनएफडीसी अर्थात राष्ट्रीय चित्रपट विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक प्रकाश मगदूम.
1: मिफ जो आहे तो मुंबई इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवल, तो शॉर्ट फिल्म आणि डॉक्युमेंटरी या फिल्मच्या जे जॉनर आहे त्याच्यावरती आधारित आहे, त्याच्यावरती फोकस आहे त्याचा. यावर्षी त्याचं 19वं एडिशन आहे, म्हणजे 1990 पासून हा फिल्म फेस्टिवल सुरू झालेला आहे. तर यावर्षी आपल्याला रेकॉर्ड एंट्रीज आलेल्या आहेत, जवळपास 1450 पेक्षा जास्त एंट्रीज आपल्याला 47 देशांमधून आलेल्या आहेत. तर त्याचे 2-3 भाग आहेत, कॉम्पिटिशन, नॅशनल आणि इंटरनॅशनल कॉम्पिटिशन आहे. तर त्याच्या व्यतिरिक्त आपण मास्टर क्लासेस करतो, आपण नॉलेज सिरीज करतो, ज्याच्यामध्ये वेगवेगळ्या क्षेत्रातले तज्ज्ञ लोक येऊन आपले विचार मांडतात, आपले नॉलेज शेअर करतात. त्यानंतर ओपन फोरम, की डॉक्युमेंटरी जगतामध्ये सध्या काय विषय आहेत, काय चॅलेंजेस आहेत, काय ऑपॉर्च्युनिटीज आहेत, यावरती ओपन फोरम सेशन्स होणार आहे. त्यानंतर मागच्या एडिशनमध्ये जे सुरू केलेलं होतं आपण डॉक्युमेंटरी फिल्म बाजार, ते यावर्षी पण आपण या एडिशनमध्ये पण आपण ठेवतो आहोत. त्याचा उद्देश हाच आहे की डॉक्युमेंटरी हा जो एक प्रकार आहे त्याला कदाचित जास्त मार्केट पॉटेन्शियल नाही, पण त्या दृष्टीनं प्रयत्न करण्यासाठी जे डिस्ट्रीब्युटर्स आहेत किंवा स्ट्रीमिंग प्लॅटफॉर्म्स आहेत त्यांना एकत्र आणून काही निवडक प्रोजेक्ट्स या फेस्टिवलमधून आम्ही त्यांच्यासमोर ठेवणार आहोत, जेणेकरून ॲटलिस्ट त्यांना काही एक मार्केट मिळेल, त्यांना काही प्लॅटफॉर्म मिळेल. त्यानंतर सध्याचे जे फिल्म मेकिंग आहे त्याच्यामध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वापर मोठ्या प्रमाणात होत आहे, तर त्याचे जे काही टूल्स आहेत ते कशा पद्धतीनं वापरले जातात, काय आहे त्याचं पोटेन्शियल, काय करावं काय न करावं, ह्या संदर्भात एक आपण AI फिल्म हॅकाथॉन आपण ऑर्गनाईज करत आहोत. त्यानंतर ह्यावर्षी आपण गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र फिल्म सिटीबरोबर कोलॅबरेशन केलेलं आहे, फॉर्मल कोलॅबरेशन, त्याचाच एक भाग म्हणून मराठी फिल्मचं पॅकेज आपण फेस्टिवलमध्ये दाखवणार आहोत. याच्यामध्ये कसं आहे की 3 भाग आहेत, शॉर्ट फिक्शन डॉक्युमेंटरी, डॉक्युमेंटरी आणि ॲनिमेशन. तर या 3 वेगवेगळ्या विभागामध्ये त्या जे काही फिल्म्स बनलेले आहेत त्या आपण इथं दाखवणार आहोत. तर मला वाटते की एक चांगली संधी आहे की जगभरामध्ये काय चाललं आहे, लोक जे फिल्म मेकर्स आहेत त्या काय स्टोरीज सांगतात, काय आपल्या कथा सांगतात आणि त्या कशा प्रकारे सांगतायत, तर त्याचा एक हा उत्तम प्लॅटफॉर्म आहे. तर त्यामुळे मला असं वाटतं की जो तरुण फिल्म मेकर आहे त्याच्यासाठी ही चांगली संधी आहे की जगभरातील उत्तमोत्तम चित्रपट डॉक्युमेंटरी प्रकारातले इथं तुम्हाला पाहायला मिळतील. आणि मला हे मुद्दाम सांगावं असं वाटतं की जे स्टुडंट्स आहेत त्यांना याची एंट्री फ्री आहे, त्यांना रजिस्ट्रेशन फ्री आहे, त्यामुळं आमचं असं आव्हान आहे की त्यांनी या फेस्टिवलचं रजिस्ट्रेशन करावं आणि जरूर पाहावे सिनेमा. तसं आपलं नॉर्मल व्हेन्यू तर NFDCचा आहेच पेढा रोडवरती, पण त्याच्या व्यतिरिक्त जे दादरमध्ये रवींद्र नाट्य मंदिर आहे तिथं पण आपला एक स्क्रीनिंग व्हेन्यू आहे, आणि त्याच्या व्यतिरिक्त 2 कॉलेजेस आपण बांद्रा आणि विले पार्टे इथं आपण ठेवलेली आहेत, ती कॉलेजमध्ये ठेवलेली आहे, जेणेकरून तिथल्या विद्यार्थ्यांना किंवा त्याच्या आसपासच्या विद्यार्थ्यांना जर यांना इथं येणं शक्य नसेल तर त्यांना त्या त्या कॉलेजमध्ये या फिल्म्स पाहता येतील. जवळपास 1450 जास्त आम्हाला एंट्रीज आल्या होत्या आणि त्या 47 देशामधून यावर्षी आलेल्या आहेत. त्याच्यामध्ये ऑस्करचं एक पॅकेज आहे, म्हणजे ज्या ऑस्कर अवॉर्ड विनिंग फिल्म्स आहेत शॉर्ट फिक्शनमधल्या, त्याचं गेल्या 2 वर्षातल्या आम्ही दाखवणार आहोत. त्याच्यानंतर जो बुसान फिल्म फेस्टिवल आहे त्याचं एक स्पेशल पॅकेज आहे. त्यानंतर ह्याच्या व्यतिरिक्त जे इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवल आहे, जे नामांकित चित्रपट महोत्सव आहेत, त्यांच्यात ज्यांना अवॉर्ड मिळाले त्याचं आपण स्क्रीनिंग करणार आहोत. त्याच्या व्यतिरिक्त नॉर्थ ईस्टचं एक वेगळं पॅकेज आहे, नॉर्थ ईस्टच्या स्टोरीवरती आधारित त्यातल्या काही NMDC ने प्रोड्यूस केलेल्या फिल्म्स आहेत. NMDC चं स्वतःच एक पॅकेज आहे, कारण आम्ही NMDC ने पण आमचं प्रोडक्शन जे आहे आणि त्यातल्या काही फिल्म्स आम्ही रिस्टोअर पण केलेल्या आहेत, त्या पण आम्ही दाखवणार आहोत. जुन्या चित्रपटांचं आम्ही पुनरुज्जीवीकरण केलेलं आहे, अशा असे काही सिनेमे. त्याच्यानंतर हे वर्ष जे आहे ते व्ही शांताराम जे आहेत, मला वाटते भारतीय चित्रपट इतिहासातील एक मोठं नाव, त्यांची 125वी जयंती आपण साजरी करत आहोत. ती साजरी करण्यासाठी त्यांच्यावर फिल्म डिव्हिजननं बनवलेला एक बायोपिक जो आहे तो आम्ही विशेष सादरीकरण त्याचं होणार आहे. तर असे बरेचसे प्रकार किंवा अशी बरीचशी सेशन्स या फेस्टिवलमध्ये असतील. तर हा जो फेस्टिवल आहे तो कॉम्पिटिशन फेस्टिवल आहे, ज्याच्यामध्ये आपण 18 अवॉर्ड्स देतो. त्यातला सगळ्यात मोठा अवॉर्ड जो आहे तो व्ही शांताराम लाईफ टाईम अचीवमेंट अवॉर्ड आहे, ज्यांनी या क्षेत्रामध्ये मोठं काम केलं आहे त्या व्यक्तींना आम्ही हा अवॉर्ड देतो. आणि असे 18 अवॉर्ड्स आहेत, त्याच्यामध्ये टेक्निकल अवॉर्ड्स पण आहेत जे सिनेमॅटोग्राफी एडिटिंग साऊंडच्या दिले जातात. IDPA एक अवॉर्ड स्पॉन्सर करतो. त्याच्यानंतर PIPRESKI म्हणजे फिल्म क्रिटिक्स जे आहेत त्यांचं एक अवॉर्ड असतं. अशी जवळपास 18 अवॉर्ड्स आणि त्याचं जवळपास मूल्य जे आहे ते 45 लाखापर्यंत जे आम्ही अवॉर्ड्स याच्यामध्ये देत असतो.
0: श्रोतेहो, चित्रपट पाहणं ही प्रेक्षकांसाठी जशी आनंदाची अनुभूती असते तशीच अनुभूती चित्रपट निर्मितीत रस असणाऱ्यांनाही असते. बदलत्या काळानुसार चित्रपट निर्मितीचे बदललेले आयाम समजून घेण्यासाठी उत्सुक असणाऱ्या मंडळींनाही या महोत्सवात खूप काही शिकायला मिळणार आहे. त्याविषयी सांगतायत राष्ट्रीय चित्रपट विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक प्रकाश मगदूम.
1: तसा हा मास्टर क्लास आहे, त्याच्यामध्ये जे चित्रपट बनवण्याच्या वेगवेगळ्या फॅकल्टीज आहेत, मग ते सिनेमॅटोग्राफी असेल, एडिटिंग असेल, साऊंड असेल, डायरेक्शन असेल, तर त्या त्या क्षेत्रातले तज्ज्ञ लोक येऊन आपले अनुभव शेअर करतील. त्याच्यानंतर जे नवीन काही काही तंत्रज्ञान आहे म्हणा किंवा नवीन टेक्निक्स आहेत त्याच्यामध्ये काय घडतं हे सांगण्यासाठी पण लोक येतील, आपले विचार मांडतील. ओपन फोरम जसं मी म्हटलं तसं की जे सध्या काही प्रश्न काही आहेत का या क्षेत्रामध्ये किंवा त्याची उत्तरं काय आहेत, त्या संपूर्ण ह्याचा ओवापोह करण्यासाठी ओपन फोरम आहे. तो एक एक्सचेंज ऑफ नॉलेज ज्याला आपण म्हणू, तर हे म्हणजे तुम्ही सिनेमातून तुम्ही पाहालाच ज्ञानाचं किंवा विचाराचं आदानप्रदान आहे ते इथं होईल. आणि तुम्ही बऱ्याच फिल्म मेकरना भेटू शकता प्रत्यक्ष, त्यांच्याशी तुम्ही गप्पा गोष्टी करू शकता, ते त्यांचे अनुभव शेअर करतील, तुम्ही तुमचे मतं मांडू शकता. मला वाटते की एक त्याचं एक वेगळंच महत्त्व आहे फिल्म फेस्टिवलचं. आत्ता सध्या जे चित्रपट

0: म्हणतात त्याच्यामध्ये ए आय ॲज अ टूल खूप मोठ्या प्रमाणात वापरलं जात आहे आणि त्याच्यामध्ये काय होतं आहे, काय नवीन ट्रेंड आहे, कारण हे इव्हॉल्विंग आहे. तर त्यासाठी आम्ही मागच्या इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवल गोव्यामध्ये या संदर्भात एक ए आय हॅकॉथॉन केलं होतं. तर त्याच धर्तीवरती यावर्षी पण आम्ही इथं मिफमध्ये एक ए आय फिल्म हॅकॉथॉन करत आहोत, जेणेकरून हे जे नवीन टेक्निक आहे ते कसं वापरलं जातं, काय पद्धतीनं वापरलं जातं, त्याचा एक मला वाटतं एक पडताळा येतो.
1: श्रोते हो, यंदाच्या मिफचं खास वैशिष्ट्य म्हणजे यंदा राष्ट्रीय चित्रपट विकास महामंडळ आणि महाराष्ट्र राज्य चित्रपट महामंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने या महोत्सवाचं आयोजन करण्यात येत आहे. यंदा महाराष्ट्र राज्य चित्रपट महामंडळातर्फे प्रेक्षकांसाठी काय पर्वणी असेल याविषयी माहिती देत आहेत महाराष्ट्र राज्य चित्रपट महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालक स्वाती म्हसे पाटील.
2: 19वा मिफ इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवल जो आहे तो 15 जूनला त्याचं ओपनिंग होत आहे आणि आपला फिल्म सिटी महारगाव मेट्रो महाराष्ट्र आणि NFDC चा हा सहयोगाने हा चित्रपट होतो आहे. हा सहयोग पहिल्यांदा नाही, याच्यापूर्वीही आपला सहयोग राहिलेला आहे. आपण कोलॅबरेशन करत होतो ज्याच्यामध्ये आपण फर्स्ट डेब्युटंट अवॉर्ड आपल्या वेगवेगळ्या सेगमेंट्समध्ये देत होतो, पण यावेळी हा विशेष सहयोग अशा दृष्टीने आहे की आपण मराठी डॉक्युमेंटरीचा एक सेगमेंट ठेवलेला आहे जो रवींद्र नाट्य मंदिरमध्ये त्याचं स्क्रीनिंग होणार आहे मिनी थिएटरमध्ये 16 ते 20 जूनमध्ये. आणि वेगवेगळ्या विषयावरच्या या डॉक्युमेंटरीज आहेत ज्याच्यामध्ये महिला सक्षमीकरण आहे, ग्रामीण संस्कृती आहे, ग्रामीण विभागातील प्रश्न आहेत, कोविड काळातील करोना काळातील प्रश्न आहेत, नातेसंबंधांविषयी असेल, अशा फार सुंदर सुंदर डॉक्युमेंटरीज आपण क्युरेट केलेले आहेत यावेळेला पहिल्यांदा. आणि माझं सगळ्यांना आवाहन राहील की जसे नवोदित विद्यार्थी आहेत, नवोदित फिल्म मेकर्स आहेत, या क्षेत्रात येऊ इच्छिणारे त्यांनी याचा नक्की लाभ घ्यावा. मिफ हा महोत्सवच फिक्शन अँड डॉक्युमेंटरीजसाठी आपला चित्रपताका नावाचा एक फिल्म फेस्टिवल चित्रपट महोत्सव असतो जो नोव्हेंबरमध्ये होणार आहे, जो आंतरराष्ट्रीय दर्जाचा पहिला चित्रपट महोत्सव मागच्या वर्षी आपण लॉन्च केला, मागच्या वर्षी त्याची सुरुवात झाली, यावर्षी अजून आपण ग्रँड स्केलवर तो करणार आहोत आणि नोव्हेंबरमध्ये तो होईल. त्यावेळी तुम्हाला हा चित्रपटांचा सेगमेंट बघायला मिळेल, यावेळी फक्त आता डॉक्युमेंटरीज आहे. फिल्म सिटी याच्यापूर्वी वेगवेगळे फिल्मिंग डेस्टिनेशन प्रोव्हाइड करणे, त्यांना इन्फ्रा म्हणजे संसाधनं पायाभूत सुविधा प्रोव्हाइड करणे यासाठी काम करत होती. सरकारी योजनाही आपण पार पाडत होतो की जसं काही अर्थसहाय्य आहे चित्रपटांना, पण यावेळी आपण फिल्म मेकिंगमध्ये चित्रपट निर्मितीमध्ये पहिल्यांदा पाऊल टाकतोय आणि ऑलरेडी एक डॉक्युमेंटरी आणि एक चित्रपटाचं काम सुरू झालेलं आहे आणि अजून 3 चित्रपटाचं काम सुरू होणार आहे. तसंच नवीन 10 डॉक्युमेंटरीजसाठी आपण एक फायनान्शियल अर्थसहाय्य देणार आहोत, जे पूर्वी 10 लाख होतं ते आता 25 लाखापर्यंत करायचा विचार आहे. त्याचे अनाऊन्समेंट माननीय मंत्री महोदयांनी केलेली आहे, त्याचं GR यायचं आहे, पण ते लवकरात लवकर तेही आपलं काम सुरू होईल.
1: श्रोते हो, चित्रपट निर्मिती ही एक सुंदर प्रक्रिया आहे. संकल्पना, संहिता ते रुपेरी पडदा आणि प्रेक्षकांची दाद इथपर्यंतचा प्रत्येक चित्रपटाचा प्रवास अनोखा असतो. तो जितका आभासी असतो तितकाच खराखुरा वास्तव असतो, त्यामुळेच तो प्रेक्षकाच्या मनात आपला अमीट ठसा उमटवतो. माणसाच्या आयुष्याशी, त्याच्या भावभावनांची, स्वप्न आणि आकांक्षांशी नातं सांगणाऱ्या, क्वचित त्याच्या बुद्धीला चालना देणाऱ्या, त्याला विस्मयचकित करणाऱ्या अशा या चित्रपटांच्या दुनियेचा अनुभव मुंबई आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवातून घ्यायलाच हवा. श्रोते हो, आपला वृत्तविशेष हा कार्यक्रम आपण न्यूज ऑन AIR या ऍपवरही लाईव्ह ऐकू शकता. यासोबतच आमच्या मुंबई एअर न्यूज या युट्यूब वाहिनीवर कार्यक्रमाचं ध्वनिमुद्रण आपल्याला कधीही ऐकता येईल. याबरोबरच आजचा वृत्तविशेष हा कार्यक्रम संपला. हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला. संपादक आणि सादरकर्ते जीवन भावसार, निर्मिती सहाय्य गोपीनाथ पांडा, लेखन समन्वय आणि निवेदन रश्मी पाटकर.

0: वृत्तविशेष कार्यक्रम आत्ताच आपण ऐकलात. संध्याकाळचे 7:28 झालेली आहेत.
1: मुक्त अशी विमुक्त अशी मी चैतन्याने विहार करते. मुक्त अशी विमुक्त अशी मी चैतन्याने विहार करते. कोण कशाला उदार व्हावे मीच मनाने मल्हार होते.
2: अवश्य एका नभोनाट्य ती विमुक्त.

लेखिका आणि प्रमुख भूमिका वर्षा दांदळे, सहभाग ज्ञानेश्वर नाईक. सोमवार दिनांक 15 जून ला दुपारी 12 वाजता वनिता मंडळ कार्यक्रमात अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR मोबाईल ॲपवर नभोनाट्य ती विमुक्ता.

न्यूज ऑन AIR ॲपवर. आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. संध्याकाळचे 7:30 वाजत आहेत. शेतकरी बांधवांसाठी सादर करीत आहोत कार्यक्रम माझं आवार माझं शिवार.

नमस्कार शेतकरी बंधू भगिनींनो, माझं आवार माझं शिवार या कार्यक्रमात मी सर्व शेतकरी बांधवांचं मनापासून स्वागत करते. आज रविवार भारतीय सौर दिनांक 24 ज्येष्ठ शके 1948 अर्थात 14 जून 2026. मंडळी, आजच्या कार्यक्रमात आपण ऐकणार आहोत कीर्तनकार प्रतिभा देवधर यांचं कीर्तन रक्तदान नव्हे जीवनदान. सादरकर्ते आहेत रोशन जाधव. ऐकूया प्रतिभा देवधर यांचं कीर्तन.

कोणताही माणूस गुणामुळे गुणवान ठरतो, धनामुळे धनवान म्हणून ओळखला जातो, अचानक धनलाभ झाला तर नशीबवान समजला जातो, पण सात्विक दानानं श्रीमान होतो, दान दिल्यानं पुण्यवान ठरतो. म्हणूनच ज्ञानदास सांगतात की

पुण्यवान ठरण्यासाठी प्रत्येकानं कशा कशाचं दान करावं, प्रश्न किती मार्मिक आहे, त्यामुळे त्याचं उत्तर सुद्धा समर्पक आणि विचारपूर्वक दिलंय. जे आपल्याजवळ असेल आणि ज्याच्यावर आपली सर्वतोपरी मालकी असेल, असं जनकल्याणासाठी आणि राष्ट्रधारणेसाठी काहीही दान द्यावं. आता दान देण्याच्या गोष्टीची यादीच करायची म्हटली तर कितीतरी मोठी होईल. अन्नदान, जलदान, धनदान, ज्ञानदान, वस्त्रदान, परोपकाराचं दान, सत्कार्याचं दान, संस्काराचं दान, श्रमाचं दान, सेवाव्रताचं दान आणि आधुनिक विज्ञान युगात देहाच्या सर्व अवयवाचं दान म्हणजे नेत्रदान, देहदान आणि रक्तदान. माणसाने कोणतंही दान द्यावं, पण त्यात सारासार विचार असावा, सात्विक बुद्धी जागृत असावी आणि आपण केलेलं दान अनाठाई केलं नाही ना हे उघड्या डोळ्यांनी बघून पारखलेलं असावं. असं म्हणण्याचं कारण, वाम मार्गाने धन मिळवून उदार झालेले दानशूर कितीतरी आहेत आणि मंदिर मठासमोर आपलं फडकं पसरून भीक मागणारे निरुद्योगी कमी का आहेत. त्यामुळं सामान्य माणसाच्या मनात दानाविषयी सतत शंका असते. आपण कष्ट करून सतत आयुष्यभर झिजायचं आणि या निरुद्योगांना पोसायचं अशी शंका मनात येते. म्हणून या शंकेचं उत्तर मोरोपंतांनी अगदी मोजक्या शब्दात दिलेलं आहे. उघड्या

दान देण्यासाठी लायक आणि गरजवंत शोधावा, यासाठी दात्याला पारखी नजर हवी, व्यक्ती अचूक हेरता यावी, दिलेल्या दानाचा दात्याला गर्व नको, तसंच दान स्वीकारणा भोगत्याला उन्माद नको, दोघांची वैचारिक पातळी एक असावी, त्याच वेळी समाज उभारणीचं, राष्ट्र रक्षणाचं आणि जीवनाचं दान देण्याचं दान योग्य स्वरूपात दिलं जाईल, म्हणून म्हटलं दान

संबंधी भगवद्गीतेच्या 17व्या अध्यायात 20 ते 22 या 3 श्लोकात सात्विक, राजस आणि तामस अशी दान सांगितली आहेत. तामस दान उन्माद निर्माण करतं, राजस दान परतफेडीची अपेक्षा धरतं, पण सात्विक दान कल्याणकारी दान असतं. म्हणून या दानाचा आपण विचार करूया. दान

रंगून शहरात केवढं मोठं दान दिलं गेलं. सुभाष बाबूंनी स्थापन केलेली आझादिंद सेना भारतीय स्वातंत्र्यासाठी लढणार होती. युद्ध साहित्य जमवण्यासाठी पैशांची गरज होती. त्यासाठी सुभाष बाबूंची तुला केली गेली. सर्व स्त्रियांनी मंगळसूत्रापासून आपापले सर्व दागिने घातले. पण तुलेचं पारड काही बरोबरीसाठी येईना, काही कमी पडू लागलं. इतक्यात एका गुरखा स्त्रीनं सोन्याची फ्रेम असलेली एक तस्वीर तराजूला अर्पण केली. तस्वीर तराजूत पडली आणि तराजू ची तुला परिपूर्ण झाली. लढाईत कामी आलेल्या मुलाची ती स्मृती होती. ती तस्वीर पाहून सुभाष बाबू म्हणाले, माताजी, मुलाने देशासाठी देहाचं दान केलं आणि तुम्ही सर्वस्वाचं देशासाठी दान करून चिरंजीव दानाचं महत्व पटवून दिलं. आपलं नाव अमर झालं. देशाची गरज ओळखून दान केलं. आझाद हिंद सेना आपल्या दानाचा सन्मान करती आहे. यावरून असं म्हणावंसं वाटतं की प्रत्येक व्यक्तीला दान करण्यासाठी योग्य अवसर यावा लागतो. अवसर आल्यावर दान करणं आणि त्याच्यासाठी सदैव सिद्ध असणं खरंच आजच्या प्रगत युगात धकाधकीच्या जीवनात अत्यंत गरजेचं आणि तितकंच महत्वाचं सिद्ध असणं हे केव्हाही. पण वेळ केव्हा कोणती कशी येईल याचा भरोसा असत नाही. सध्या चाळ पद्धत मोडली, एकत्र कुटुंब पद्धत जवळजवळ संपुष्टात आली, ब्लॉक संस्कृतीचा उदय झाला आणि तो रुजला सुद्धा. व्यक्ती स्वातंत्र्याच्या नावाखाली तो सगळ्यांना आवडायला लागला. त्यामुळं कौटुंबिक संबंधाचा दुवा जरा निखळताना दिसतो आहे. म्हणून विज्ञान युगातील काळाची गरज ओळखून जीवन जगण्यासाठी काही मार्ग आणि दान सांगण्याची आज गरज निर्माण झाली. म्हणून म्हटलं

रक्तदान आजच्या काळाची खरी गरज आहे. हे दान प्रत्येकाला आपण हयात असताना करता येतं आणि दान दिल्याचा आनंद मिळतो. जिज्ञासू आणि अभ्यासक व्यक्तींच्या मनात सहज असा विचार येईल, आत्ताच का बरं कृत्रिम रक्त पुरवठ्याची गरज भासावी. सध्या कोणतीही वस्तू बाजारात एकदम गायब होते, टंचाई निर्माण होते, त्याप्रमाणे मानवी शरीरात निसर्ग निर्मित रक्ताची टंचाई झाली की काय? पण तसं नाही बरं. मानवी शरीरात निसर्ग निर्मित रक्ताची टंचाई कधीही निर्माण होणार नाही याची संशोधकांना आणि शास्त्रज्ञांना पूर्ण खात्री आहे. पण अपघात, जबर खोलवर होणाऱ्या जखमा आणि प्राणघातक होणारे हल्ले यावेळी निसर्ग निर्मित मानव शरीरातील रक्त कमी होतं, त्यावेळी व्यक्ती प्राणाला मुकते. अशा वेळी कृत्रिम रक्ताचा पुरवठा करावा लागतो आणि जीवदान द्यावं लागतं. अशाच एका घडलेल्या घटनेवरून एका शास्त्रज्ञांनी सिद्धांत काढला. अशक्ताला सशक्ताचं रक्त दिलं गेलं, रक्ताचा साठा शरीरात पूर्ववत झाला, पण जीव मात्र जगला नाही. असं का झालं याचा शोध इसवी सन 1900 मध्ये डॉक्टर लॅट स्टायलरनं लावला. तो आपल्या शोधात असं म्हणतो की सर्वांच्या रक्ताचा रंग जरी लाल असला ना तरी रक्त सारखं नसतं, ते निरनिराळ्या गटाचं असतं. म्हणून कृत्रिम रक्त पुरवठा करताना रक्त जुळत नसल्यामुळं मनुष्य दगावण्याचा संभव असतो. म्हणून रक्तदात्यांना या शास्त्रज्ञ डॉक्टरानं एक मौलिक सूचना करून किती सुंदर मार्गदर्शन केलंय. तो आपल्या मार्गदर्शनात असं म्हणतो, महत्वाच्या गोष्टी लक्षात ठेवा. ए बी आणि ओ असे रक्ताचे गट आहेत. ए आणि बी गट असणारे लोक खूप आहेत म्हणून त्यांना विश्वग्राहित असं म्हणतात. पण ओ गट हा विश्वदाता गट म्हणून ओळखला जातो. ए बी रक्त गट असणाऱ्याला कृत्रिम पुरवठा रक्ताचा करावा लागला तर कोणाचंही रक्त चालतं, पण ओ गट असणाऱ्याला त्याच गटाचं रक्त लागतं. म्हणून ओ गट असणारा दुर्मिळ रक्तदाता म्हणून ओळखला जातो. अशा व्यक्तीचं रक्त ब्लड बँकेत जमा न करता त्याचं नाव, पत्ता, रक्तगट, वय कार्डावर नोंदवून घेतात, त्याला ओळखपत्र देतात आणि जेव्हा गरज भासेल ना तेव्हा बोलवून घेऊन रक्त घेतात. मानवी शरीर म्हणजे फ्रेश रक्ताची ईश्वरी बँक आहे. हे रक्त संपूर्ण निर्जंतुक असतं, पण पहा असं मिळणं नेहमी कठीण. म्हणूनच ब्लड बँकेत रक्ताचा साठा करून त्याची वर्गवारी करून ठेवावी लागते आणि मगच मागणीप्रमाणे द्यावं लागतं. म्हणून म्हटलं मोल

देण्यासाठी म्हणूनच पैसे द्यावे लागतात. रक्ताजवळ भेदभाव नाही, रक्ताजवळ स्त्री पुरुष असा फरक नाही, रक्त गरीब आणि श्रीमंत असा तरतम भाव करत नाही. म्हणून आपल्याजवळ निसर्गदत्त असणाऱ्या रक्ताचं दान करून आपण पुण्यवान व्हावं म्हणून म्हटलं.

इस्पितळातील काम संपवून गणू घरी निघाला होता. त्याचे डोळे सारखे अश्रूंनी भरून येत होते. आज सकाळी घडलेला प्रसंग त्याच्या डोळ्यापुढून हलत नव्हता. त्याचं मन त्या प्रसंगाशी गुंतलं होतं. तसं पाहिलं तर गणू एक इस्पितळातील सेवक. असे प्रसंग वारंवार येणारच. अत्यावस्थ झाल्यावरच रोग्याला त्याचे नातलग इस्पितळात आणतात. ज्याचं भरलं तो जातो, ज्याचं आयुष्य असतो तो उपचाराने बरा होतो आणि घरी जातो. काट रिकामी होते, दुसरा रुग्ण येतो आणि सेवेकरी सेवा करू लागतात. पण आजचा प्रसंग काही निराळाच होता. सवयीप्रमाणे गणूचे पाय चालत होते. चालता चालता तो थांबला. सदू त्याच्याकडे एकटक बघत होता. अगदी दगडी पुतळ्यासारखा उभा करावा ना तसा उभा राहिला होता. तोंडून हो नाही किचू नाही मुक्या माणसाप्रमाणे त्याची ती अवस्था. सदूने चटकन त्याच्या नातलगाला निरोप पाठवला. तो सुद्धा आला. अजून गणू तसाच उभा. काय दिसलं बरं दोघांना,

अरे गणू, काय झालं रे? असा गप्प का बोलत का नाहीस? तुझे डोळे पाण्याने का भरले आहेत? असं म्हणत सदूनी त्याला गदागद हलवलं. तो भानावर आला आणि म्हणाला, सद्या काय सांगू, आज कोल्हापूरच्या इस्पितळात विपरीत घडलं. एक खेडू श्रीमरण पावली. काय सांगू, सारे डॉक्टर धावपळ करत होते, अगदी जीवाचा रान करत होते. त्या रात्री स्त्रीच्या बाबतीत प्रत्येक क्षण मोलाचा होता. ऑपरेशन करण्यासाठी तिला टेबलवर घेतली होती. पण काय गणू, काही सांगू नकोस, तिचं आयुष्य संपलं म्हणून ती गेली. नाही रे, तसं काही झालं नाही. ऑपरेशन करण्यापूर्वी तिला रक्त देणं आवश्यक होतं. बैलाने शिंग मारून भोसकल्यामुळं जबर जखमी झाली होती. पण तिच्या रक्ताचा गटच दवाखान्यात शिल्लक नव्हता म्हणून ती प्राणाला मुकली. सद्या आपण पाच जणांनी काहीच केलं नाही, असे शब्द त्या सायकलच्या दुकानातून कानावर आले. गणू दमलाय, त्याला घरी पोचव. उद्या आपण काय करायचं ते सर्वजण ठरवूया. महाविद्यालयात शिकणाऱ्या विद्यार्थ्यांनी शहराच्या मध्यभागी सायकलचं दुकान चालवलं होतं. दुकानात वर्दळ वाढत होती. कुणी दुरुस्त केलेली सायकल नेण्यासाठी येत होता, कुणी भाड्याने घेण्यासाठी, कुणी दुरुस्तीला देण्यासाठी. सर्वांच्याच कानावर कोल्हापूरच्या इस्पितळातील घडलेली घटना गेली. जो तो चुकचुकत होता. इतक्यात

रितेन तेथे कधी होणार या शब्दामुळे त्या सर्व तरुणांचं मन एकदम कॉलेजच्या लेक्चर हॉल मध्ये गेलं. एक मोठे नामांकित डॉक्टर आले होते. ते सर्वांना उद्देशून म्हणाले, माझ्या विद्यार्थी मित्रांनो, आज आपल्या राष्ट्राला रक्तदानाची गरज आहे. तुम्ही युवक आहात, दर 3 महिन्यांनी तुम्ही रक्ताचं दान करू शकता. तुम्ही केलेलं रक्ताचं दान आम्ही कोणत्या गुणधर्माचं आहे हे तपासू आणि रक्तपेढीला पाठवून देऊ, असं त्यांनी म्हटलं. आणि स्वर निदानाला लागले, सुख शांती समा.

जयन, आपण त्या दिवसानंतर काहीच केलं नाही. सदाशिव, तू तुझ्या तंद्रीत होतास, आता जागा झालास. मला येऊन 5 मिनिटं झाली याचा तुला पत्ताच नाही. तंद्रीतून भानार येऊन म्हणतोस की आपण काहीच केलं नाही. काय करायचं विसरलो? अरे, रक्तदानावर डॉक्टरांचं भाषण ऐकलं, संकल्प केला, पण कार्य मात्र केलं नाही. कोल्हापूरच्या इस्पितळात घडलेली घटना ऐकलीस ना? होय मनी.

आपण साऱ्या युवकांनी आता स्वस्त न बसता कामाला लागलं पाहिजे. त्या सायकलच्या दुकानात एक अनोखी रक्तपेढी सुरू झाली. एका वहीवर रक्तदात्याचं पूर्ण नाव, पत्ता, त्याचा रक्तगट नोंदवला जायला लागला. स्वयंसेवक स्वतः जातीनं प्रत्येक मुख्य इस्पितळात जाऊन सांगायला लागले, रक्ताची गरज पडेल त्यावेळेला आम्हाला बोलवा, आम्ही आनंदानं रक्तदान करू. प्रचार चांगला झाला, सभासदांची संख्या वाढली, इस्पितळातून निरोप येतात, रुग्णाला ताजं रक्त मिळायला लागलं. रक्तपेढीचे सभासद निस्वार्थी सेवा करायला लागले. रुग्णाचे नातलग पैसे द्यायला लागले तर सभासद म्हणत, एक जीव वाचवल्याचा आनंद आम्ही घेतो आहोत, या सत्कार्यासाठी आशीर्वाद द्या. आपल्यापैकी युवकांना आमच्या रक्तपेढीचं सभासद करा. या चांगल्या कार्याचा गौरव एका शिबिरात केला गेला. सत्काराला उत्तर देताना सदाशिव म्हणाला,

सन्मान आणि गौरव स्वीकारून रक्तपिढीचे सभासद आपल्या सायकलच्या दुकानात येतात. तोच धापाटाकीत एक मनुष्य आला. हीच का ती अनोखी रक्तपिढी आणि हेच का ते सायकलचं दुकान? होय, डॉक्टरांची चिठ्ठी वाचा आणि चला माझ्या बरोबर. आताच कोल्हापूर पन्हाळा रस्त्यावर रिक्षा आणि ट्रकची टक्कर झाली आहे. रिक्षा ड्रायव्हर जबर जखमी झालाय. त्याला इस्पितळात दाखल केलंय आणि इकडे आलो. क्षणाचाही विलंब न लावता सदाशिव आपल्या मित्रांना घेऊन निघाला. इस्पितळात येऊन पाहतो तर सर्वजण हवालदिल. डॉक्टर धीर देत होते. सेवाभावी रक्तपिढी ते सभासद हजर झाले. रक्त पाहिजे असलेल्या गटाचं रक्त मिळालं. रिक्षा ड्रायव्हरचा जीव वाचला. धोका टळला. आप्त स्वकीय आनंदित झाले. दान केलेलं रक्त कारणी लागलं. माणसाचा जीव वाचला म्हणूनच म्हटलं.

श्रोते हो, आत्ताच आपण ऐकलत कीर्तनकार प्रतिभा देवधर यांचं रक्तदान नव्हे जीवनदान या विषयावरचं कीर्तन. मंडळी कार्यक्रमात आता ऐकूया सुरेश वाडकर यांनी गायलेलं संत चोखामेळा यांचा अभंग. संगीत आहे शांकनील यांचं.

श्रोते हो, सुरेश वाडकर यांनी गायलेला संत चोखामळा यांचा अभंग आपण ऐकलात. श्रोते हो, उद्याच्या कृषीवाणीमध्ये अननस लागवडीची माहिती आपण ऐकू शकाल 6:40 आणि 2:02 आणि 7:30 राज्यस्तरीय प्रसारणात गोकृपामृत जैव संवर्धन संस्कृती आणि उपयोग याविषयी संदीप जाधव यांची मुलाखत आपण ऐकू शकाल. बराय तर श्रोते हो, याबरोबरच आजचा आपला कार्यक्रम संपला. या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते रोशन जाधव. उद्याच्या भेटीपर्यंत नमस्कार.

श्रोते हो, आत्ताच आपण ऐकलं शेतकरी बांधवांसाठी कार्यक्रम माझा आवार माझं शिवार. यानंतर आपण ऐकणार आहोत बेटी बचाओ बेटी पढाओ हे गीत.

0: पामेला जैन आणि सहकाऱ्यांनी गायलेलं बेटी बचाओ बेटी पढाओ अभियान गीत आत्ताच आपण ऐकलं. 8:05 होत आहेत. थोड्याच वेळात मराठीतून राष्ट्रीय बातम्या.
1: आकाशवाणी मुंबई. सोनालिकाकडे राष्ट्रीय बातम्या देत आहे. ठळक बातम्या. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांच्याकडून संयुक्तपणे भारत इनोव्हेट्स या कार्यक्रमाचं उद्घाटन. अमेरिका इस्रायल आणि इराण यांच्यातला संघर्ष थांबवणाऱ्या कराराबाबत संदिग्धता कायम. 100वं अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन पुण्यात 28 ते 31 जानेवारी 2027 दरम्यान होणार. सोलापूर जिल्ह्यात म्हसवड पंढरपूर मार्गावर पिकअप गाडी विहिरीत पडून झालेल्या अपघातात 8 जणांचा मृत्यू. आणि महिलांच्या T20 क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत भारत पाकिस्तान सामना सुरू. प्रथम फलंदाजी करताना भारताची खराब सुरुवात. नवोन्मेष तंत्रज्ञान आणि देशाच्या युवा शक्तीच्या आकांक्षा देशाच्या भविष्याला आकार देत असून त्यामुळे देशात परिवर्तन घडून येत असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांनी आज संयुक्तपणे फ्रान्समधल्या नीस इथं आयोजित भारत इनोव्हेट्स या कार्यक्रमाचं उद्घाटन केलं. त्यावेळी ते बोलत होते. सध्या देशात 2 लाखांपेक्षा जास्त स्टार्टअप्स आहेत. आज भारत मानवतेसाठी तंत्रज्ञान या मूल्यानुसार नवोन्मेषाच्या मानवकेंद्रित स्वरूपाला प्रोत्साहन देत आहे असं ते म्हणाले. देशातले तरुण स्टार्टअप्सच्या माध्यमातून विविध क्षेत्रांमधल्या जागतिक आव्हानांवरच्या उपाययोजना विकसित करत असल्याचं त्यांनी सांगितलं.
2: यहाँ कोई एआई से गांवों का जीवन बदलने के लिए काम कर रहा है, कोई किसानों की मदद के लिए सैटेलाइट टेक्नोलॉजी का इस्तेमाल कर रहा है और कुछ स्टार्टअप डिफेंस और सिक्योरिटी के क्षेत्र में नई तकनीकें विकसित कर रहे हैं.
1: भारत इनोव्हेट्स हा उपक्रम भारताची प्रतिभा आणि युरोपीय भांडवल यांच्यामधला एक दुवा म्हणून उदयाला आला असल्याचंही त्यांनी सांगितलं. या उपक्रमाच्या माध्यमातून युवा नवोन्मेषकांना जागतिक कौशल्यांसोबत जोडून घेण्याच्या नवीन संधी निर्माण होत असल्याचं ते म्हणाले. फ्रान्सचे अध्यक्ष मॅक्रॉन यांनीही या कार्यक्रमाला संबोधित केलं. आज भारत नवोन्मेषाचं जागतिक केंद्र म्हणून उदयाला आला असल्याचं म्हणत त्यांनी भारताचं कौतुक केलं. आज भारत नवोन्मेषी उपक्रम राबवतो आहे का, यापेक्षा कोणता देश भारतासोबत नवोन्मेषी उपक्रमात भाग घेणार हा खरा प्रश्न आहे असं ते म्हणाले. चांद्रयान मोहीम ही तंत्रज्ञानाच्या क्षेत्रातल्या भारताच्या उत्कृष्टतेचं उदाहरण आहे असं ते म्हणाले. इंडिया इनोव्हेट्स या उपक्रमाअंतर्गत देशातील 120 पेक्षा जास्त स्टार्टअप्स आणि जगभरातील आघाडीचे गुंतवणूकदार तंत्रज्ञान क्षेत्रातील दिग्गज तसंच प्रमुख शैक्षणिक संस्था एकत्र आल्या आहेत. या कार्यक्रमाला परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉ एस जयशंकर, वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल, राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल, मुख्य वैज्ञानिक सल्लागार अजय कुमार सूत, इन्फोसिसचे संस्थापक नारायण मूर्ती आणि उद्योग क्षेत्रातले अनेक मातब्बर उपस्थित होते. अमेरिका आणि इस्रायल यांच्याशी असलेला तणाव कमी करायच्या उद्देशानं प्रस्तावित असलेल्या सामंजस्य कराराबाबत अद्याप अंतिम निर्णय झालेला नाही असं इराणनं म्हटलं आहे. इराणी प्रसारमाध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार या प्रस्तावित कराराचं राजकीय, कायदेशीर आणि तांत्रिक स्तरावर परीक्षण अद्याप सुरू आहे. दरम्यान कतारचं एक शिष्टमंडळ तेहरान इथं दाखल झालं असून ते इराणी अधिकाऱ्यांशी चर्चा करणार आहे. तसंच इराण आणि अमेरिका यांच्यातला राजनैतिक संवाद सुलभ करण्यासाठी प्रयत्न करणार आहे. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी लवकरच एका करारावर सहमती व्हायची आशा व्यक्त केली होती. त्या पार्श्वभूमीवर या घडामोडींना वेग आला आहे. मात्र इराणी अधिकाऱ्यांनी सावध भूमिका कायम ठेवली आहे. दरम्यान प्रस्तावित कराराच्या विरोधात मशाद इथं निदर्शनं झाल्याचंही वृत्त आहे. लेबनॉनच्या काही भागावर हल्ला केल्याचा दावा इस्रायलच्या लष्करानं केला आहे. इराणच्या पाठिंब्यावरच्या हिजबोल्ला या सैनिकी गटाच्या काही इमारतींवर हा हल्ला करण्यात आला. लेबनॉनची राजधानी बैरूतच्या काही भागात धूर दिसल्याचं इस्रायलच्या प्रधानमंत्री कार्यालयानं म्हटलं आहे. इस्रायलच्या उत्तरेकडील भागावर हिजबोल्लानं केलेल्या हल्ल्याला प्रतिकार करण्यासाठी हे हल्ले करण्यात आल्याचं प्रधानमंत्री नेतन्याहू यांच्या कार्यालयानं म्हटलं आहे. ओमानच्या समुद्रात असलेल्या भारतीय मालवाहतूक जहाजावरच्या 14 कर्मचाऱ्यांना वाचवण्यात आल्याची माहिती ओमानमधल्या भारतीय दूतावासानं दिली आहे. ओमानच्या समुद्र किनाऱ्यावर MV जवाद अली 9 हे जहाज इंजिन बंद पडल्यामुळे अडकलं होतं. या जहाजावरचे सर्व

कर्मचारी सुखरूप असून या सर्व कर्मचाऱ्यांना मुंबईला पाठवण्यात येत आहे. अमेरिकेच्या हल्ल्यात 3 भारतीय खलाशांच्या मृत्यूनंतरही प्रधानमंत्र्यांनी मौन बाळगलं असून त्यामुळे देशाच्या सार्वभौमत्वाला आणि आंतरराष्ट्रीय पातळीवरच्या प्रतिमेला बाधा आला असल्याची टीका काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी केली आहे. सध्या देशहिताबरोबर दररोज तडजोड होत असल्याचंही त्यांनी समाज माध्यमावरील आपल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. 100वं अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन पुण्यात 28 ते 31 जानेवारी 2027 या कालावधीत होणार असल्याचं अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे अध्यक्ष योगेश सोमण यांनी जाहीर केलं आहे. ते आज पुणे इथं वार्ताहर परिषदेत बोलत होते. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या प्रांगणात हे संमेलन होणार आहे. या संमेलनाची नांदी याआधी संमेलन झालेल्या राज्यातल्या 48 ठिकाणी 99 साहित्यिक उपक्रम आयोजित करून होणार आहे. हे उपक्रम 15 ऑगस्ट ते 15 जानेवारी दरम्यान होणार आहेत. महामंडळाची बैठक आज पुण्यात झाली त्यात हा निर्णय झाल्याचं सोमण यांनी सांगितलं. यावेळी मसापच्या कार्यवाह डॉ स्वाती महाळंक, कोषाध्यक्ष प्रदीप निफाडकर, उपाध्यक्ष पुरुषोत्तम सप्रे, डॉ रामचंद्र काळुंखे उपस्थित होते. सोलापूर जिल्ह्यातल्या माळशिरस तालुक्यात म्हसवड पंढरपूर मार्गावर तांदूळवाडीजवळ आज पिकअप गाडी विहिरीत कोसळल्यानं 14 भाविक बुडाले. हे सर्वजण रांजणी इथले असून सिद्धनाथाच्या दर्शनानंतर परत निघाले असताना हा अपघात झाला. घटनेची माहिती मिळताच पोलीस, महसूल प्रशासन आणि ग्रामस्थांनी तातडीनं घटनास्थळी धाव घेत बचाव कार्य सुरू केलं. 8 जणांचे मृतदेह बाहेर काढले असून 2 जण वाचले असल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे. जखमींना उपचारासाठी पंढरपूरला पाठवलं आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या दुर्घटनेबद्दल दुःख व्यक्त केलं असून मृतांच्या कुटुंबांना 5 लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे. इंग्लंडमध्ये सुरू असलेल्या महिलांच्या टी ट्वेंटी क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत आज अ गटात बर्मिंगहॅम इथं भारत आणि पाकिस्तान यांच्यात सामना सुरू आहे. भारतानं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करायचा निर्णय घेतला आहे. भारताची सुरुवात खराब झाली. सामन्यातल्या 5व्या चेंडूवर शेफाली वर्मा 6 धावांवर बाद झाली. तिच्या जागी आलेली जेमिमा रॉड्रिग्स फक्त 1 धाव करून तंबूत परतली. आज या स्पर्धेत झालेल्या आधीच्या सामन्यात बांगलादेशनं नेदरलँडवर 6 गडी आणि 5 चेंडू राखून विजय मिळवला. प्रथम फलंदाजी करताना नेदरलँडनं 8 गडी गमावून 139 धावा केल्या. बांगलादेशानं 4 गड्यांच्या मोबदल्यात 141 धावा करत सामना जिंकला. तृणमूल काँग्रेसच्या खासदार काकोली घोष दस्तीदार यांनी त्यांच्यासोबत आणखी 2 खासदार असल्याचा दावा केला आहे. नवी दिल्लीला रवाना होण्यापूर्वी त्या आज कोलकाता विमानतळावर वार्ताहरांशी बोलत होत्या. आपला 22 खासदारांचा गट उद्या लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांची भेट घेणार असून स्वतंत्र संसदीय गट म्हणून मान्यता देण्याची मागणी बिर्ला यांच्याकडे करणार आहे असं त्यांनी सांगितलं. आपल्यासोबत 2/3 खासदार असल्याचा दावा काकोली घोष दस्तीदार यांनी केला आहे. दरम्यान तृणमूल काँग्रेसचे नेते अभिषेक बॅनर्जी यांनीही लोकसभा अध्यक्षांना पत्र लिहिलं आहे. पक्षाच्या कुठल्याही कथित गटाला स्वतंत्र गट म्हणून मान्यता देऊ नये अशी विनंती त्यांनी केली आहे. सदनात केवळ पक्षनियुक्त नेता आणि मुख्य प्रतोद यांच्याद्वारे प्रतिनिधित्व करणारा एकच राजकीय पक्ष मानला जावा असं त्यांनी म्हटलं आहे. तृणमूल काँग्रेसचे खासदार केती आझाद आणि सागरिका घोष यांनी लोकसभा अध्यक्षांची आज त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली. बंडखोर खासदारांचं वर्तन संविधानाला धरून असल्याची टीका या दोन्ही नेत्यांनी वार्ताहरांशी बोलताना केली. वाढता भूराजनैतिक तणाव आणि रुपयाची होणारी घसरण या पार्श्वभूमीवर परदेशी भांडवली गुंतवणूकदारांनी जूनच्या पहिल्या 15 आठवड्यात भारतीय शेअर बाजारातून 62,853 कोटी रुपयांहून अधिक रक्कम काढून घेतली आहे. NSDL अर्थात नॅशनल सिक्युरिटीज डिपॉझिटरी लिमिटेडनं दिलेल्या आकडेवारीनुसार चालू वर्षात परदेशी भांडवली गुंतवणूकदारांनी भारतीय शेअर बाजारातून आतापर्यंत 2,87,000 कोटी रुपयांची गुंतवणूक काढून घेतली आहे. 2025 मध्ये 1,66,000 रुपयांची निर्गुंतवणूक झाली होती त्यापेक्षा ही रक्कम जास्त आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युअल मॅक्रॉन यांच्याकडून संयुक्तपणे भारत इनोव्हेट्स या कार्यक्रमाचं उद्घाटन. अमेरिका, इस्रायल
आणि इराण यांच्यातला संघर्ष

0: थांबवण्याच्या कराराबाबत संदिग्धता कायम. 100वं अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन पुण्यात 28 ते 31 जानेवारी 2027 दरम्यान होणार. सोलापूर जिल्ह्यात म्हसवड पंढरपूर मार्गावर पिकअप गाडी विहिरीत पडून झालेल्या अपघातात 14 भाविक बुडाले. आणि महिलांच्या T20 क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत भारत पाकिस्तान सामना सुरू, प्रथम फलंदाजी करताना भारताची खराब सुरुवात. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: आकाशवाणी मुंबई अस्मिता वाहिनी, रात्रीचे 8:15 वाजले आहेत. सादर करीत आहोत मराठी लोकसंगीताचा कार्यक्रम. श्रोते हो, सुरुवातीला आपण ऐकणार आहोत शाहीर दत्ता थुले आणि सहकाऱ्यांनी गायलेलं छत्रपती शिवाजी महाराजांचं गौरवगीत.
2: हर हर महादेव, हर हर.

0: न्यूज ऑन ए आय आर ॲपवर आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. श्रोतेहो, आता ऐकूया बेसावकर आणि मंडळींनी गायलेलं जेजुरीच्या खंडेरायाचं पारंपरिक गीत.
1: एलकोटे एलको, जय मल्ला.

या गीताबरोबरच लोकसंगीताचा कार्यक्रम समाप्त होत आहे. न्यूज ऑन AIR ॲपवर आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. रात्रीचे 8:30 वाजलेत. प्रसारित करीत आहोत हिंदी सुगम संगीताचा कार्यक्रम. सुरुवातीला ऐकणार आहोत संजीवनी भेलांडे यांच्या स्वरात शकील बदायुनी यांची रचना.

आकाशवाणी मुंबईची अस्मिता वाहिनी श्रोते हो, प्रतिमा मित्रा यांनी स्वरबद्ध केलेलं सुरेंद्र श्रीवास्तव यांचं गीत आता आपण ऐकूया.